सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 20 जून 2026. आमच्या या प्रथम प्रसारणात मी अपर्णा भावसार आपलं मनापासून स्वागत करते. सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग प्रभात आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही

0: पर रहे। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण। 6:05 झाली आहेत। अमृतधारा कार्यक्रमात आता ऐकूया नेतृत्व याविषयी विद्या वर्धापूरकर यांचे विचार।
2: नेतृ या धातूला त्व हा प्रत्यय लागला की नेतृत्व हा शब्द तयार होतो। नेतृत्व म्हणजे पुढे नेणारा, नेतृत्व करणारा म्हणजे नायक, पुढारी। त्याच्या हातात सत्ता असते, इतरांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम तो करतो। महाराष्ट्र शासनाच्या राज्यव्यवहार कोशानुसार नेतृत्व म्हणजे विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्तीच्या किंवा समूहाच्या प्रयत्नांना दिशा देण्याची, त्यांच्यात समन्वय साधण्याची आणि त्यांना प्रेरित करण्याची प्रक्रिया। नेतृत्व म्हणजे माणसाची दृष्टी उंचावणं, माणसाच्या कामगिरीचा दर्जा वाढवणं, माणसाच्या व्यक्तिमत्वाला त्याच्या सामान्य मर्यादेपलीकडे घेऊन जाणं। कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार नेतृत्व करणाऱ्यात लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची क्षमता असते, त्याच्यात दूरदृष्टी बुद्धिमत्ता असते, काम करण्यासाठी ऊर्जा असते, तो कर्तृत्ववान असून त्याचं स्वतःवर नियंत्रण असतं। नेतृत्व म्हणजे जबाबदारी स्वीकारून, उदाहरण घालून देऊन, विश्वासानं लोकांना ध्येयापर्यंत नेण्याची कला। नेतृत्वाबरोबर जबाबदारी येते। स्वातंत्र्ययुद्धाचा काळ असो, क्रांतीयुद्धाचा काळ असो, संशोधन असो, शिक्षकी पेशा असो, कारखाना चालवायचा असो, प्रत्येक ठिकाणी समूहाचं नेतृत्व करावं लागतं। नेतृत्व करताना खरं खोटं तपासून पाहावं लागतं। नेतृत्व करत असताना दुसऱ्याचे विचार ऐकून घेणं, आपले विचार स्पष्टपणे मांडणं, त्यावर योग्य ती कृती करणं, वेळेचं बंधन पाळणं, भेदभाव न करता योग्य कृती करणं अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत। नेतृत्व करणं हे असं कौशल्य आहे की ज्यामुळे व्यक्तीमध्ये वेगळं करण्याचा आत्मविश्वास बळावतो। नेतृत्व गुण उत्कृष्ट असेल तर ती व्यक्ती नवनवीन विचारांनी समूहाला प्रेरित करते, अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न करते। नेतृत्व करताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात। नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी बोलण्याची कला असावी लागते। नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचे इतरांशी चांगले संबंध असावे लागतात। त्याच्यात आत्मविश्वास आणि कल्पकता असावी लागते। आपल्या समूहाची प्रगती व्हावी यासाठी दूरदृष्टी असावी लागते। नेतृत्वात समूहाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी लोकांना एकत्र करून त्यांच्यात योग्य समन्वय स्थापन करणं अपेक्षित असतं। प्रत्येक समूहात एक व्यक्ती त्या समूहाचा रक्षक म्हणून किंवा समूहाचा मार्गदर्शक म्हणून कार्य करत असतो, मग ते समूह मानवी असोत किंवा प्राणी पक्ष्यांचे। त्यातील एक जण पुढाकार घेऊन त्या समूहाला पुढे नेत असतो, त्यालाच नेतृत्व करणारा किंवा नेता असं म्हणतात। प्राणी समूहात नेता कळपाचं संरक्षण मार्गदर्शन करतो। जंगलचा राजा सिंह, पण कळपाचं नेतृत्व सिंहिणीकडे असतं। शिकार करणं, पिल्लांचं रक्षण करणं, त्यांना शिकवण्याचं काम सिंहिण करते। हत्तीच्या कळपाचं नेतृत्व सर्वात वयस्कर हत्तीण करते। पाणी कुठे मिळेल, कोणता रस्ता सुरक्षित, दुष्काळात कुठे जायचं हे तिला माहीत असतं। धोका दिसला की लढायचं की पळायचं हे ती ठरवते, नव्या पिढीला ती शिकवते। समूहाच्या एकात्मतेसाठी, संघत्वासाठी, समाजाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, त्या समाजातील लोकांना प्रेरणा देण्यासाठी योग्य नेतृत्वाची गरज असते। समाजाच्या गरजेनुसार राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात नेतृत्व करणारी अनेक माणसं होऊन गेली। राळेगण सिद्धीचा विकास करणारे अण्णा हजारे, रोग्याला देव

0: समजून त्याची सेवा करणारे बाबा आमटे, हिवरे बाजारचा विकास घडवणारे पोपटराव पवार, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणारे अनिल अवचट, पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मेधा पाटकर अशी कितीतरी महान नेतृत्व होऊन गेली, ज्यांनी समाजाच्या सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी केली.
1: नेतृत्व याविषयी विद्या वर्धापूरकर यांचे विचार आपण ऐकले. अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. श्रोतेहो 6:33 झालेली आहेत. श्रोतेहो असं म्हणतात, नामस्मरणात खूप शक्ती आहे. ही शक्ती आपल्याला दिवसभर सकारात्मक ऊर्जा देते. अशी सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी ऐकूया स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत रामदास स्वामी यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती राम फाटक यांनी. श्रोतेहो, स्वरांजली या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
3: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
5: आरबीआय सांगते
6: जाणकार बना, सतर्क राहा.

आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया जयश्री बेलसरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची ही बुद्धरचना. संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातील तुलसीदास यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया समूह स्वरातील ही देशभक्तीपर रचना.

समूह स्वरातील ही देशभक्तीपर रचना आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रासह प्रसारण आपण ऐकत आहात. 6:40 झाले.

0: झाली आहेत. कृषीवाणी हा आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर मधुकर मोरे, प्राध्यापक मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग. आज आपणास ठिबक सिंचन संचाची देखभाल व निगा याविषयी माहिती देणार आहे. ठिबक सिंचन संचाचे आयुष्यमान वाढण्यासाठी त्याची नियमित देखभाल व निगा राखणे खूप गरजेचे असते. ठिबक सिंचन पद्धतीत ड्रिपर म्हणजे ठिबक तोट्यांची देखभाल व निगा राखणे अत्यंत महत्वाचे आहे. ड्रिपर्समधून ठराविक प्रवाह दराने झाडास पाणी मिळते की नाही याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. झाडाजवळच्या जमिनीचा भाग सारख्या प्रमाणात ओला झाला की नाही तेही पाहावे. ड्रिपर्स उघडून स्वच्छ करावेत. जर ड्रिपर्सची छिद्रे पाण्यातील जीवाणू सूक्ष्मजीव जंतू तसेच शेवाळामुळे बंद पडू नये म्हणून ठिबक सिंचन संचास 15 दिवसाच्या किंवा महिन्याच्या अंतराने क्लोरीन प्रक्रिया करावी. यासाठी कॅल्शियम हायपोक्लोराईड, त्यालाच आपण ब्लिचिंग पावडर म्हणतो, किंवा सोडियम हायपोक्लोराईडचा उपयोग करावा. ड्रिपर्सची छिद्रे पाण्यातील क्षाराने बंद पडू नये म्हणून ठिबक सिंचन संचास 15 दिवसाच्या किंवा महिन्याच्या अंतराने आम्ल प्रक्रिया करावी. लॅटरल्स आठवड्यातून एकदा स्वच्छ कराव्यात. लॅटरलचे शेवटचे टोक उघडून त्या स्वच्छ कराव्यात. एकावेळी एक लॅटरल स्वच्छ करावी. लॅटरलमधून स्वच्छ पाणी येऊ लागल्यास तिचे शेवटचे टोक बंद करावे. तण काढणे कुळपणी करताना लॅटरलला इजा होणार नाही तेही पाहावे. लॅटरल ही झाडापासून योग्य अंतरावर ठेवलेली असावी. लॅटरल जर तुटली असेल तर कनेक्टरच्या सहाय्याने ती जोडून घ्यावी. मेन लाईन तसेच सबमेन लाईन आठवड्यातून एकदा स्वच्छ कराव्यात. त्यांच्या शेवटच्या टोकाजवळील फ्लश वॉल उघडून जास्त दाबाने मेन लाईन तसेच सब लाईन साफ कराव्यात. त्यांच्या मधून स्वच्छ पाणी येऊ लागल्यानंतर फ्लश वॉल बंद करावा. एकावेळी एक सबमेनची स्वच्छता करावी. ठिबक सिंचन पद्धतीत हायड्रो सायक्लोन फिल्टर, ग्रॅव्हल फिल्टर, डिस फिल्टर, स्क्रीन फिल्टर गरजेनुसार बसविला जातो. हायड्रो सायक्लोन फिल्टर अधूनमधून उघडून आणि खालच्या टाकीमध्ये जमा झालेली वाळू काढून हा फिल्टर साफ करता येतो. ग्रॅव्हल फिल्टर बॅक फ्लशिंगद्वारे साफ करता येतो. ग्रॅव्हल फिल्टर प्रणालीत एक फिल्टर किंवा अनेक फिल्टर्सचा संच जरुरीप्रमाणे वापरण्यात येतो. डिस फिल्टर साफ करण्यासाठी एकत्र जोडलेल्या चकत्या सैल करून आणि त्यामधून पाण्याचा स्रोत त्या गोलगोल फिरतील एवढ्या जोराने सोडून डिस फिल्टर साफ करता येतो. सफाई झाल्यानंतर चकत्या पुन्हा क्लॅम्पिंग प्रणालीने एकमेकापुढे घट्ट पकडून योग्य स्थितीत राहतील अशा ठेवाव्यात. स्क्रीन फिल्टर उघडताना सिंचन प्रणाली प्रेशर रहित करा, त्यामधील जाळी काढा आणि पाण्याच्या स्रोताखाली साफ करा. रबर सील्स काढा, ती स्वच्छ करा आणि काळजीपूर्वक होती तशीच बसवा. ठिबक सिंचन संचातील वॉल, वॉटर मीटर, प्रेशर गेज व्यवस्थित काम करतात की नाही हे तपासणे व व्यवस्थित काम करत नसल्यास बदलावीत. संचातील वॉल सहजरित्या उघडता व बंद करता यावे यासाठी वॉलला वंगण तेल लावावे. हंगाम संपल्यानंतर ठिबक सिंचन संच बंद करताना काळजी घेणे खूप जरुरीचे असते. मेन, सबमेन आणि लॅटरल स्वच्छ कराव्यात. फिल्टर युनिट स्वच्छ पाण्याने साफ करावे. वाळूचे फिल्टर युनिट उघडून त्यातील वाळू सुकू द्यावी. लॅटरल्स काढून त्यांचा गोल गुंडाळा करावा व तो सुरक्षित ठेवावा. हंगाम संपल्यानंतर ठिबक सिंचन संच बंद करताना काळजी घेणे खूप जरुरीचे असते. मेन, सबमेन आणि लॅटरल स्वच्छ कराव्यात. फिल्टर युनिट स्वच्छ पाण्याने साफ करावे. वाळूचे फिल्टर युनिट उघडून त्यातील वाळू सुकू द्यावी. लॅटरल्स काढून त्यांचा गोल गुंडाळा करावा व तो सुरक्षित ठेवावा. तसेच ठिबक सिंचन बंद करण्यापूर्वी आम्ल तसेच क्लोरीन प्रक्रिया करून घ्यावी. धन्यवाद.
0: कृषीवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकला. आपण ऐकत आहात छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.

श्रोते हो, 6:45 होत आहेत. यानंतर काही क्षणातच आपण ऐकणार आहात आरोग्यम धनसंपदा, थर्ड पार्टी रिप्रोडक्शन सरोगसी याविषयी डॉक्टर मंजू जिल्ला यांची किरण मातकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी किरण मतकर आज आपलं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बघणार आहोत थर्ड पार्टी रिप्रोडक्शन सरोगसी याविषयी. आज आपल्यासोबत आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टर मंजू जिल्हा मॅडम. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. सुरुवातीला आम्हाला सरोगसी म्हणजे नेमकं काय हे सांगा.
1: बरोबर आहे. आपण आयव्हीएफ बद्दल चर्चा करतोय. आपल्याला माहिती आहे की आयव्हीएफ म्हणजे शरीराबाहेर मानवी गर्भ तयार करणे. आता जेव्हा हा गर्भ आपल्याकडे आपल्या लॅबोरेटरीत असतो त्यावेळेला आपण तो त्याच महिलेच्या पोटात टाकू शकतो जिची अंडी घेतली आहेत, किंवा दुसऱ्या महिलेच्या पोटात टाकू शकतो जिची आपण अंडी घेतलेली नाहीये. तर जेव्हा आपण हा दुसऱ्या महिलेच्या पोटात टाकतो तेव्हा त्याचा अर्थ होतो सरोगसी.
0: अच्छा.
1: म्हणजे ती कुणाचं तरी दुसऱ्याचं बाळ आपल्या पोटात वाढवतीये, किंवा 9 महिने ती आपलं गर्भाशय कोणाला तरी भाड्याने देतीये. कारण की त्या स्त्रीच्या जिचं तिने अंड किंवा गर्भ घेतलेला आहे तिच्या गर्भाशयात गर्भ वाढू शकत नाहीये. तर अशा प्रकारे हायरिंग अ वूम किंवा गर्भाशय भाड्याने घेणे म्हणजे सरोगसी.
0: मग या सरोगसीची गरज कुणाला असते?
1: अनेक महिला आहेत ज्यांना सरोगसीची गरज पडते. सरोगसीचा सक्सेस रेट खूप जास्त आहे. जसं की काही कारणामुळे कुणाची गर्भपिशवी काढून टाकली असेल, समजा डिलिव्हरीत ब्लिडिंग झालं, बाळ गेलं, पिशवी काढावी लागली, किंवा गर्भाशयाचा टीबी आहे आणि आतला भाग गर्भाशयाचा इतका खराब झालाय की त्यात गर्भ राहू शकत नाही, किंवा जन्मापासूनच कुणाकुणाला गर्भपिशवी नसते, मुलेरियन एजेनेसिस म्हणतो आपण अशा स्त्रियांना, कुणाकुणाला शारीरिक असे आजार असतात की त्यांना 9 महिन्याची प्रेग्नन्सी फिजिशियनच नाही सांगतात, जसं काही हृदयाचा आजार आहे किंवा काही असे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत ज्याच्यानी त्यांच्या जीवाला धोका आहे जर प्रेग्नन्सी राहिली तर, किंवा गर्भाशयाचा टीबी आहे आणि आतला भाग गर्भाशयाचा इतका खराब झालाय की त्यात गर्भ राहू शकत नाही, डिलिव्हरीत ब्लिडिंग झालं, बाळ गेलं, पिशवी काढावी लागली, आणि अजून अनेक कारण आहेत ज्याच्यासाठी स्त्रीला दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात आपली गर्भ वाढवण्याची वेळ येते. आपण आयव्हीएफ बद्दल चर्चा करतोय आणि आपण आयव्हीएफला धन्यवाद देतो की या आयव्हीएफच्या तंत्रज्ञानामुळे सरोगसी हे तंत्रज्ञानही स्त्रीच्या मदतीला आलेलं आहे.
0: अच्छा मॅडम, ही सरोगसी कशी केली जाते?
1: तर सरोगसीमध्ये जसं दाम्पत्याचं आयव्हीएफ केलं जातं तसं बायकोचे पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून 10 दिवस इंजेक्शन देऊन अंडी वाढवली जातात आणि ती 12व्या दिवशी ती सुईनी शरीराबाहेर काढली जातात. नवऱ्याचे धातू मिसळून त्यांचे 5 दिवसाचे गर्भ तयार केले जातात आणि त्याच वेळेला पॅरेलल सरोगेट जी असते तिचं गर्भाशय आतून लाइनिंग इस्ट्रोजनच्या गोळ्या देऊन तयार केले जातात 10 ते 12 दिवस. एकदा ती लाइनिंग तयार झाली आणि यांची आपण अंडी काढली की तिला प्रोजेस्ट्रॉन नावाचं इंजेक्शन आपण चालू करतो आणि 6व्या दिवशी प्रोजेस्ट्रॉनच्या इंजेक्शनच्या हिचेही गर्भ तयार झालेले असतात, म्हणजे ह्या दाम्पत्याचे. ते गर्भ आपण हिच्या गर्भाशयात सोडतो आणि पुढचे 14 दिवस हिला तो गर्भ प्रोटेक्टेड राहावा म्हणून इंजेक्शन देतो आणि 14 दिवसांनी प्रेग्नन्सी टेस्ट करून बघतो. आणि सरोगसीचा सक्सेस रेट खूप जास्त आहे, कारण जिथे डिफेक्ट असतो म्हणजे त्या बाईच्या स्त्रीच्या गर्भपिशवीत डिफेक्ट होता तो आपण पूर्णच इरॅडिकेट करून चांगल्या गर्भपिशवीत तिचे गर्भ सोडल्यावर सहसा गर्भधारणा होते, म्हणून सरोगसीचा सक्सेस रेट खूप जास्त आहे.
0: श्रोते, अतिशय उपयुक्त माहिती थर्ड पार्टी रिप्रोडक्शन सरोगसी याविषयी डॉक्टर मंजू जिल्हा मॅडम यांनी आज आपल्याला दिली. याविषयीचा पुढील भाग पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत असतील स्त्रीरोग तज्ज्ञ तथा आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टर मंजू जिल्हा मॅडम. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
2: आरोग्यम धनसंपदा हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. आज या कार्यक्रमात आपण ऐकलं थर्ड पार्टी रिप्रोडक्शन सरोगसी याविषयी डॉक्टर मंजू जिल्हा यांची किरण मातकर यांनी घेतलेली मुलाखत. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे? तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना. कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचन शक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घन कचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालय आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जल प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्त्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोतेहो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: यानंतर 6:55 दिल्ली
3: परिसर हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. :55 होत आहेत. आता आस्वाद घेऊया भावतरंग या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात ग.दि. माडगुळकर यांची रचना. संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी.

0: सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजणात सर्वांच्या मनात.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।

लता मंगेशकर यांच्या स्वरात भारा तांबे यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी. श्रोतेहो, भावतरंग या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. श्रोते हो, भावतरंग या कार्यक्रमाचा आस्वाद आपण पुन्हा एकदा घेऊ शकाल 7:40. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 7:10 आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र. पण तत्पूर्वी

युगायुगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

0: संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्व, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सैनिकांच्या शौर्याला पूरक स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर तसंच इचलकरंजी दौऱ्यावर. मुंबई इथं राष्ट्रीय सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन. नीट यूजी पुनर्परीक्षेसाठी एनटीएकडून अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी आणि केंद्र सरकारच्या बफर साठा योजनेअंतर्गत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 80 रुपये वाढ. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्व असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेतून आतापर्यंत 70 लाख रोजगार निर्माण झाल्याचा आणि लाभार्थ्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ते म्हणाले,
1: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ.
0: दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यात हा कार्यक्रम होईल. फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडणार आहे. सैनिकांच्या शौर्याला पूरक ठरेल अशा मजबूत सामग्रीच्या स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात अत्याधुनिक संयंत्राची पायाभरणी काल राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या यशात मेड इन इंडिया उपकरणांनी बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करताना ते म्हणाले,
2: हमने ऑपरेशन सिंदूर के दौरान अपने सेनाओं की कामयाबी को प्रत्यक्ष देखा है. एक वर्ष पूर्व हमारी आर्म फोर्सेज ने जो अदम्य साहस दिखाया था वह इतिहास में स्वर्ण अक्षरों में अंकित हो गया है और इस ऑपरेशन की सफलता में हमारे इक्विपमेंट का मेजर कंट्रीब्यूशन है और उनकी मजबूत और अच्छी क्वालिटी ने आतंकियों और उनके ठिकानों को नष्ट नाबूद कर दिया. सेनाओं के साथ साथ उनके जो इक्विपमेंट्स हैं उनकी मजबूती भी बनी रहनी चाहिए. अंबाझरी में बनने वाली यह सुविधा देश को उसी दिशा में मजबूत करने वाली है, ऐसा मेरा पक्का विश्वास है.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्यावर आहेत. ते महालक्ष्मी मंदिर परिसरात विविध विकास कामांचं उद्घाटन, विकास प्रकल्पांचा आढावा तसंच कोल्हापूर इथं एका जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर ते इचलकरंजी इथं एका सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासह शेतकरी मेळाव्यालाही संबोधित करतील. दरम्यान नवी दिल्लीत फिंगर प्रिंट विषयक 26व्या अखिल भारतीय परिषदेत शहा यांनी काल मार्गदर्शन केलं. फौजदारी न्यायव्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. मुंबई इथं राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन काल केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दूरस्थ पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी पुनर्परीक्षा उद्या होणार आहे. या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 78 27 98 02 87 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात या परीक्षेसाठी एकूण 5568 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

0: जिल्ह्यात 17 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्यातल्या शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल एआय एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 80 रुपयाची वाढ दिली आहे. गेल्या 40 दिवसातली ही तिसरी भाववाढ आहे. आजपासून ही दरवाढ लागू होत असून कांद्याचा किमान हमी खरेदी दर आता प्रतिकिलो 17.5 रुपये झाला आहे. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन काल साजरा झाला. यानिमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपावर टीका केली. काँग्रेसनं असं राजकारण केलं नसल्याचं सांगत काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या दाव्यांचं ठाकरे यांनी खंडन केलं. आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या साजरा होत आहे. यानिमित्त काल मंत्रालयात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण झालं. या कार्यक्रमात दिव्यांग योगसाधिका अन्वी विजय झांझरुकिया हिचा मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चंदीगड इथं झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा योगासन स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. योग दिनानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय योग संस्थांच्या वतीनं योग दिंडी काढण्यात आली. बीड जिल्ह्यात उद्या विविध ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा क्रीडा संकुल इथं सकाळी 6:30 वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे. नांदेड इथं केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम शहरातल्या शिवमंदिर इथल्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात योग अध्यापकांचं प्रात्यक्षिक आणि आरोग्य तसंच जीवनशैली या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. यानिमित्तानं दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग अभ्यासक संजय औरंगाबादकर यांनी दिलेली अर्धचक्रासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.
1: अर्धचक्रासन, दोन्ही पायात खांद्यावडे अंतर घ्या, दोन्ही हात कमरेवर ठेवा, हळूहळू श्वास घेत मागे जा. आसन स्थितीत 10 ते 20 सेकंद थांबण्याचा प्रयत्न. आसन स्थितीत श्वास संतपणे चालू ठेवा. कमरेची व मणक्याची बळकटी वाढते. मानेचे, छातीचे, ओटाचे व पायाचे स्नायू मजबूत होतात. श्वसनाची क्षमता वाढण्यास मदत होते. हळूहळू श्वास घेत सावकाश पूर्वस्थितीत द्या. विश्राम.
0: नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना सरकारनं 1 कोटी रुपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या संतुक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी ते काल बोलत होते. या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा दिपके यांनी यावेळी दिला. राज्यातल्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी 15 ऑगस्टपर्यंत 4 तासांचा मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं परिवहन विभागाचे सहआयुक्त रवी गायकवाड यांनी सांगितलं. सर्व चालकांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन वेळेत प्रमाणपत्र मिळवावं असं आवाहनही त्यांनी केलं. लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत तब्बल 12 किलो 740 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत अंमली पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्या 2 आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली. या आरोपींकडून 3,18,500 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्व, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सैनिकांच्या शौर्याला पूरक स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त. आणि केंद्र सरकारच्या बफर साठा योजनेअंतर्गत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 80 रुपये वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.

7:20 आणि 20 सेकंद झालेली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 भावतरंग हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहात. आज सकाळी 8:40 10:30 आणि दुपारी 2 वाजता. दरम्यान 9:10 प्रायोजित कार्यक्रम अर्थनीती बचत आणि गुंतवणूक यातील फरक याविषयी अशोक अमृतकर यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. 9:20 आंतरराष्ट्रीय योग पंधरवाडानिमित्त कार्यक्रम योग संवाद योग शिक्षक महेश पूर्णपात्रे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे दैनंदिन योगाद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 वनिता मंडळ या महिला श्रोत्यांसाठी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने मुलाखतींवर आधारित विशेष कार्यक्रम योग आणि योगाचे आसन याविषयी योग प्रशिक्षक कुणाल महाजन यांची मुलाखत. योग आणि आहार याविषयी डॉ प्रीती पाटील यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आणि 1:40 भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 2:30 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो आज दुपारी 3:55 पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 23व्या हप्त्याचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण आम्ही दिल्ली केंद्रावरून हा कार्यक्रम सहक्षेपित करणार आहोत. वेळ पुन्हा एकदा लक्षात असू द्या आज दुपारी 3:55.

6 वाजून 30 मिनिटांनी सायन्स कॉर्नर यामध्ये लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत करमुडे यांची मुलाखत. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. श्रोतेहो, शेतशिवा 7 वाजून 30 मिनिटांनी आपण ऐकणार आहात. यामध्ये शेवगा पावडर व्यवसायातून रोजगाराच्या संधी याविषयी डॉ वैशाली देशमुख यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. 8 वाजून 15 मिनिटांनी लोकसंगीत, 8 वाजून 30 मिनिटांनी भावधारा, 9 वाजून 30 मिनिटांनी राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 10 वाजता अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो, हे होते आमचे आज प्रसारित होणारे आणि आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणारे काही कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी निलेश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचं नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या शेतकऱ्यांना एल निनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेला तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90-95% राहण्याचा ग्रहणाची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे ते दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे 780 मिलीमीटर आहे, त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमीच राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं.
0: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांग.
1: एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर जल एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सी मध्ये विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई रेश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्र त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होतं.
0: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतं?
1: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर 4-5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो ज्याची तीव्रता जी आहे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5-0.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. जर त्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1-1.4 अंश सेल्सिअसनं वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5-1.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. आणि त्याचबरोबर एक अलीकडच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
0: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.

आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहिजे झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये स्थानिक वितरणामध्ये ही समानता आढळून येते. तर एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु जर कालिक वितरण जर पाहिलं जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस, तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, मध्यम हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन.

0: पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
1: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारा असं वाटतो की जसा पावसाचा एल निनोवर प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
0: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशीच सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडे जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतं, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळे रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्पेल 15 ते 20 दिवसाचा येऊ शकतो, पुनर्लागवड खोळंबू शकते. त्यानंतर 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाचे विलंबाने सुरुवात होऊ शकते. अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात, अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
1: सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली, पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली, तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी?
0: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जेची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस जो कोरडा ऋतूच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लेरिसिडे असेल गिरीपुष्पाच्या पालाचे आच्छादन करावे जेणेकरून मृदेमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाच्या झाल्यानंतर आपण प्रतिगुंठाही आपल्या मनात आपण नत्र खताची मात्राही देऊ शकतो किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यामध्ये फवारणीही करून आपल्या रोपांची वाढ जोमदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हळव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
1: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडंसं अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला व तो उशीर आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांगा.
0: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2 ते 4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130 ते 150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही, त्यामुळे 2 आठवड्यानं विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भाताच्या हळव्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी 24 असेल, रत्नागिरी 1 असेल, रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या हळव्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवड्यानं उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल कर्जत 174 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस लांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी खुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.
1: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं, पेरणीही व्यवस्थित झाली, पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा.
0: हा जो आता हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ म्हणतात आणि पुनर्लागवड हे भारतामधलं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मानली जाते तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15 ते 20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता पीक परिसंस्था भाताची आपली धोक्यात येण्याची शक्यता असते. अशावेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण काही उपाय अंमलात आणाव्या. त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2 ते 3 रोपं लावतो, त्याच्याऐवजी 5 ते 6 रोपं लावावे जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2 ते 3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देण्यात यावी चिखलणीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20x25x15 or 20x20 या अंतरावर लागवड करतो, त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी, जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल, काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास अशा

0: आपण जास्त रोप लावतोय ना, त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅट पद्धतीनं किंवा रोहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
1: हंगामाच्या मध्यावरती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी?
0: एलनिनो मध्ये हंगामाच्या मध्यामध्येही दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेतीपिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे फुलोर अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला भातामध्ये पाणी पातळी व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्त्रोतातून त्यामध्ये नदी असेल, नाले असतील, ओढा असेल किंवा इतर काही स्त्रोत असतील बाह्य स्त्रोतातून पाणी घेऊन वृक्षा सिंचन करून पाणी पातळी मेंटेन करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस कोपरी अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता खचरामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस ओंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि ओंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. हे सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
1: उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा.
0: आता हंगामाच्या उत्तरात एलनिनो आपण ग्राह्य धरतोय येणार, त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार. आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतोय तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते पक्वतेला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं, हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळ आला आणि लवकर पावसाचं निर्गमन झालं तर ते अंगवळीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील, वरी असेल, नागली असेल ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीर क्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच्युरिटी काढणीची पक्वता न ग्राह्य धरता शरीर क्रियात्मक पक्वतेला काढावं जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवळीत आहे रेसिड्युअल मॉइश्चर आहे ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगाम आपला यशस्वी होऊ शकतो.
1: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी निलेश पवार आपला निरोप घेतो. धन्यवाद.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 7:40 आणि 10 सेकंद झालेली आहेत. आता आस्वाद घेऊया भावतरंग या कार्यक्रमाचा.

ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं रंजन लाखे यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात भावतरंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

बेला शेंडे यांच्या स्वरातलं, अनिल कांबळे यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं सलील कुलकर्णी यांनी. श्रोतेहो भावतरंग या कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

सुरेश वाडकर यांनी गायलेली, मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी. आणि याबरोबरच आजचा भावतरंग हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. श्रोते हो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात दिल्ली केंद्रावर.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज

जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून

दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक एल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 हून अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात TATF पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते युनायटेड किंगडमच्या गाइल्स थॉम्सन यांची जागा घेतील. सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATF भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे. तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या TATF अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं.
राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा

आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, कतार आणि इराण यांच्यादरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे. बँका, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकंदर 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 एसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73,50,00,000 रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती ए एस चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व नीट यूजी पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22,00,000 अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल. पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक एल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 8:40 आणि 12 सेकंद झालेली आहेत. आता आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे गीत होतं रंग या चित्रपटातलं. समीर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया सनम या चित्रपटातलं हे गीत.

सनम या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया खलनायक चित्रपटातलं हे गीत.

0: गुंतवणूक म्हणजे काय, कुठल्या तरी व्यवसायामध्ये पैसे लावणे किंवा त्या जास्तीचा परतावा द्यावा त्यासाठी पैसा लावणे, त्याला आपण गुंतवणूक म्हणतो.
1: अच्छा, बचतीचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत मग?
0: बचतीसाठी बँक FD आहे, पोस्टाच्या काही स्कीम आहेत, LIC च्या योजना आहेत आणि PF.
1: अच्छा,
0: हे साधारणतः बचतीमध्ये मोडलं जातं.
1: अच्छा, आणि गुंतवणुकीमध्ये काय?
0: गुंतवणूक म्युच्युअल फंड आहे, रिअल इस्टेट आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे.
1: ओके, आपण जर बचतीच्या बाबतीत बोललं तर बचतीने आपल्या भविष्यातील गरजा किंवा आपले ध्येय साध्य होण्यास किती मदत होते?
0: मदत होते, परंतु ती पूर्ण नसते, कारण ती पुरेशी नसते. कारण आता जे काही आपण पर्याय बघितले त्या पर्यायामध्ये तुम्हाला 6-7% पेक्षा जास्ती परतावा मिळणार नाहीये.
1: हो,
0: आणि महागाई जर बघितली आपण तर जवळजवळ 7.5-8% पुढे महागाई दरवर्षी वाढत असते, त्यामुळे ते नक्कीच पुण्यासारखं नाही.
1: अशा प्रकारची बचत करून जर आपले ध्येय किंवा आपले उद्दिष्ट साध्यच होत नाहीयेत तर मग सर्वसामान्य लोक अशा प्रकारची बचत का करतात? बरं,
0: सुरक्षेसाठी गॅरंटी पाहिजे असते, कारण सामान्य माणसाला नुकसान नको असतं.
1: बरोबर,
0: आणि ते जोखीम घ्यायला तयार नसतात, त्यामुळे सामान्य मनुष्य नेहमी सामान्यच राहतो.
1: मग सामान्य माणसाने काय करायला पाहिजे जेणेकरून त्याच्या भविष्यातील गरजा आणि त्याचे उद्दिष्ट साध्य होतील? बरं,
0: नक्कीच म्युच्युअल फंड आहे, रिअल इस्टेट आहे, हे दोन पर्याय ज्यामुळे आपले जे पैशांचं जे मूल्य आहे ते चांगल्या प्रकारे वाढू शकतो.
1: अच्छा, रिअल इस्टेट तर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे, तर अशा माणसांनी काय करायला हवं?
0: बरोबर आहे, कारण रिअल इस्टेट घेणं सगळ्यांचं काम नाही.
1: हो,
0: कारण तेवढी महागाई झालेली आहे तर सामान्य मनुष्य एकटा तरी नक्कीच प्रॉपर्टी घेऊ शकत नाही, त्यासाठी त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड रिअल इस्टेटपेक्षाही तुम्हाला चांगलीचे रिटर्न देऊ शकतो, ते तुम्ही करायला पाहिजे.
1: मग म्युच्युअल फंडमध्ये कशा प्रकारे आपण गुंतवणूक करू शकतो?
0: म्युच्युअल फंडमध्ये दोन प्रकारच्या पद्धती आहेत. एक तर तुम्ही एक रकमी आहे ती तुम्ही गुंतवू शकता, जर ती दीर्घकालीनसाठी असेल तर.
1: अच्छा,
0: हां, किंवा तुम्ही SIP द्वारे मग प्रत्येक महिन्यामध्ये एक ठरलेली अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता.
1: तुम्ही आता दीर्घकालीन गुंतवणूक म्हटलात तर दीर्घकालीन यामध्ये साधारणतः किती काळ अपेक्षित आहे?
0: दीर्घकालीन म्हणजे काय? किंवा मुलांचे शिक्षण आहे, मुलींचं शिक्षण आहे, किंवा त्यांचं लग्न आहे, किंवा आपलं स्वतःचं निवृत्तीचं आयुष्य आहे बाकीचं, म्हणजे कमीत कमी 10-15 वर्षाचा जर कालावधी आपल्याकडे असेल तर आपण एक रकमी रक्कम गुंतवायला काहीही हरकत नाही. तिथे तुम्हाला बँकेपेक्षा किंवा कुठल्याही इतर बचतीपेक्षा नक्कीच चांगला परतावा मिळेल.
1: जर एखाद्या व्यक्तीला गुंतवणूक करायची आहे पण त्याच्याकडे एक रकमी पैसा नाहीये तर त्याला काय पर्याय आहेत, त्यांनी कशा प्रकाराने गुंतवणूक करावी?
0: बरोबर आहे, बरेच असे खूप सामान्य लोक असतात ज्यांना एक रकमी रक्कम गुंतवता येत नाही, त्यांच्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे. जसं आपण बँकेत RD करतो किंवा पोस्टात RD करतो, तसा म्युच्युअल फंडमध्ये SIP हा एक प्रकार आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आपल्या उत्पन्नानुसार किंवा आपल्या गरजेनुसार जे काय माझं उद्दिष्ट आहे त्यानुसार आपण ते एक रक्कम ठरवून, आणि ज्याच्याकडे दीर्घकाळ आहे म्हणजे ज्याच्याकडे 20-25 वर्ष वेळ आहे अजून, तो एकदम अल्पशा गुंतवणुकीतून सुद्धा त्याचे मोठमोठे ध्येय पार करू शकतो.
1: अच्छा सर, मग अशी गुंतवणूक करताना काही वयाची अट आहे का? बरं, किंवा कुठल्या वर्षापासून आपण साधारण हे करू शकतो?
0: तशी वयाची अट नाही आहे, पण मी मागच्या एकदा मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर दिलं होतं की आपली गुंतवणूक कधी सुरुवात करायला पाहिजे, तर ज्या दिवशी आपला पहिला पगार येतो किंवा पहिलं उत्पन्न जे असतं आपलं त्या दिवसापासून ती सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आज वयाच्या 25 वर्षी जर कमवायला सुरुवात केली आहे आणि 35 वर्षापासून जर गुंतवणुकीला सुरुवात केली तर आज जे काही तुम्ही गुंतवणूक करणार आहात 25 वर्षी त्याच्या 10 पट तुम्हाला ती गुंतवणूक करावी लागेल, त्यासाठी तुमचं ध्येय तुम्ही गाठू शकाल. त्यापेक्षा ज्या दिवसापासून तुम्ही उत्पन्नाला लागले त्या दिवसापासून तुटपून जे का होत नाही, जी तुम्हाला शक्य आहे त्या दिवसापासून सुरुवात करा.
1: बरोबर, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की म्युच्युअल फंडमध्ये परतावा चांगला मिळतो, तर इथे आपल्या पैशाला काही धोका आहे का? बरं,
0: अगदी महत्वाचा प्रश्न विचारला, कारण हा प्रश्न सामान्यांना पडतोच पडतो, बहुतेक लोकांना पडतो. तर आपण अगोदर हे समजून घेऊ की आपण अगोदर सुरक्षित बचतीबद्दल बोललो, जिथं आपल्याला सुरक्षा आहे परंतु तिचा परतावा काय. आज जर मी एखादी FD केली 10 वर्षांनी त्या पैशांचं काय होणार आहे, आणि त्यावेळेस जर मी आज 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले असतील, ते 10 वर्षांनी जर 21-22 हजार जो होत असतील तर त्याच्यानंतर मला काय मिळणार आहे? कारण जी वस्तू आज मला 10,000 रुपयात मिळते आहे त्याच्या 10 वर्षांनंतर 25,000 रुपयात मिळणार आहे, तर माझी जी गुंतवणूक आहे ती मला 25,000 किंवा त्यापेक्षा जास्ती परतावा देणारी असेल तर ती माझी गुंतवणूक खरी, नाही तर ती बचत झाली. फक्त सेफ्टी म्हणून मी विचार केला, मी त्याला गुंतवणुकीकडे म्हणून बघितलंच नाही. जिथे सुरक्षा आहे तिथे नक्कीच परतावा तुम्हाला कमी असेल, आणि जिथे आपण थोडीशी रिस्क घेतो किंवा जोखीम घेतो नक्कीच तिथं परतावा आपला वाढतो. म्युच्युअल फंडमध्ये आपण बचत नाही तर गुंतवणूक करतो, म्हणजेच काय करतो आपण की आपला पैसा कुठल्या तरी व्यावसायिकाला किंवा कारखानदाराला देतो, की जो कारण आपण इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा एक वैयक्तिक मनुष्य फार मोठा व्यवसाय करू शकत नाही किंवा कारखानदार करू शकत नाही, पण मला त्या कारखानदाराच्या उत्पन्नाचा काही भाग पाहिजे, मला त्या व्यवसायाच्या उत्पन्नाचा काही भाग पाहिजे, तर मला काय करावं लागेल? मग आम्ही म्युच्युअल फंड घ्या म्हणजे काय सांगतो, म्युच्युअल फंडमध्ये ते स्टॉक्स परचेस केले जातात ज्या मोठ

0: मोठ्या कंपन्या आहेत, व्यावसायिकदार आहेत, बँका आहेत, आय टी कंपन्याज आहेत, सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या आहेत, यांचे स्टॉक आपण म्हणजे शेअर्स आपण त्यांचे विकत घेतो. जसे जसे ते त्यांचा व्यवसाय ग्रो करेल तसा तसा त्यांचं शेअर्सचं भाव वाढतात, म्हणजे त्यांचं बाजार मूल्य वाढतं. त्यांचं बाजार मूल्य वाढलं म्हणजे आपली जी गुंतवणूक आहे तिची किंमत वाढली.
1: बरोबर.
0: आमच्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून एक नक्की सांगू इच्छितो की अल्प कालावधीत तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य खूप जास्ती किंवा खूप कमी हे होऊ शकतं, हे दिसणारच. कारण ते मार्केट आहे, उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे मलाही माहित नाही. त्यामुळे अल्पावधीतलं तुम्हाला शाश्वती देणं की इतकं तुम्हाला परतावा मिळेलच आम्ही असं कधी सांगत नाही. परंतु इतक्या वर्षाचा जो आमचा अनुभव आहे की म्युच्युअल फंडची जी योजना आहे दीर्घकाळाची ती सामान्य माणसासाठी एक वरदान आहे.
1: अच्छा सर, मग या म्युच्युअल फंडमध्ये आपण कमीत कमी किती रक्कम गुंतवू शकतो?
0: आपण जर मंथली म्हणजे एसआयपीचा जर विचार केला तर आपण 500 रुपये पर मंथ पासून सुरू करू शकतो.
1: ओके.
0: आणि एक रकमी रक्कम जी आहे ती आपण 5000 रुपयापासून सुरू करू शकतो. आधी मी बऱ्याच ग्राहकांना माझ्या सांगत असतो किंवा तुमच्याकडे लमसम अमाऊंट नाही किंवा एक रकमी अमाऊंट नाही आणि तुम्ही फार मोठी एसआयपी पण करू शकत नाही, मग तुमच्याकडे कमीत कमी 4 इव्हेंट आहेत. जर तुम्हाला 2 मुलं असतील, 4 ते 5 इव्हेंट आहेत, तर एक फॅमिलीमध्ये हम दो हमारे दो जसं आहे, तर स्वतःचे मॅरेज अनिव्हर्सरी नवरा बायकोंची, त्यानंतर ते दोघांचे वाढदिवस आणि दोघं मुलांचे वाढदिवस, मग मुलगा असेल मुलगी असेल, त्या प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही थोडी थोडी थोडी जरी गुंतवणूक करत राहिले तर त्याचे 10-15 वर्षांनी जे परिणाम होणार आहेत ते फार चांगले परिणाम असतील. कारण मी स्वतः एक अनुभवतोय, मी माझी स्वतःची 2006 10,000 सिंगल इन्व्हेस्टमेंट केली आहे माझ्या मुलीची, ती आजची व्हॅल्यूची 1,60,000 रुपये. 14% परतावा आहे. याच्यामध्ये मी बऱ्याच वेळेस मार्केट अपडाऊन बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे, म्हणून मी नेहमी सांगतो की दीर्घकालीन गुंतवणूक ही सामान्य माणसासाठी म्युच्युअल फंडचं एक वरदानच आहे.
1: अगदी. अशोक अमृतकर सर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना बचत आणि गुंतवणूक यातील फरक स्पष्ट करून गुंतवणूक कशा प्रकारे केली जाऊ शकते याविषयी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, अर्थनीती या कार्यक्रमात आपल्याला देखील प्रश्न विचारायचा असेल तर आपण या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपला प्रश्न विचारू शकता. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 85-54-93-22. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 85-54-93-22. या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे आपण प्रश्न विचारू शकता. कृपया या भ्रमणध्वनी क्रमांकावर कॉल करू नये. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
2: अमृत प्रभा आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर, गर्भसंस्कार, योगा, सौंदर्य, विविध शारीरिक विकार, लहान मुलांचे विकार, मानसिक आजारांवर उपचार देणारे क्लिनिक अमृत प्रभा. संपर्क 91-12-82-28-11. अर्थनीती बचत आणि गुंतवणूक यातील फरक याविषयी अशोक अमृतकर यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 9:20 झालेली आहेत. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग पंधरवाडानिमित्त कार्यक्रम योग संवाद योग शिक्षक महेश पूर्णपात्रे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आता ऐकूया. विषय आहे दैनंदिन योगाद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा.

0: नमस्कार श्रोते हो, योग पंधरवड्या आपण साजरा करत आहोत आणि या निमित्तानेच आपली मालिका आहे योग संवाद. आणि यामध्ये आज आपल्या सोबत आहेत योग शिक्षक महेश पूर्णपात्रे. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया. आणि आजचा आपला विषय आहे दैनंदिन योगाद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा. पूर्णपात्रे सर, तुमचं आकाशवाणीतर्फे मी स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा म्हणजे नेमकं काय?
1: म्हणजे रोग होऊच नये यासाठी योग करणं, रोग झाल्यावर योग करणं असं नाही. त्यासाठी जी आपली जीवनशैली ती बदलणं आणि ती बदलून त्या जीवनशैलीमध्ये आपला प्रत्येक जो भाग करू योग कर्म सुकौशलम, आपल्या कामातील कुशलता हाच योग आणायचा. म्हणजे रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे जे आपण कर्म करणार आहोत ते योगमय करायचेत. म्हणजे आपण स्नान जरी करत असू तरी सुद्धा ते आनंदानं, तो एक उत्सव झाला पाहिजे. पाणी पितो तर पाणी सुद्धा कसं प्यायचं,

0: तर तोंडात ठेवायचं, फिरवायचं फिरवायचं, मग ती लाळ मिक्स झाली पाहिजे. ती लाळ मिक्स झाली कधी ऍसिडी होत नाही, कुठला विकार निर्माण होत नाही, आणि त्या विकारांना आपण दूर ठेवतो. ही प्रत्येक क्रियेमध्ये असणारी जी काही छोटी छोटी गोष्ट आहे ती लक्षात ठेवून कार्य करणं. जसं जेवण करताना घास 32 वेळेस चावला गेला पाहिजे, आणि 32 वेळेस चावल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ती लाळ परत मिक्स होईल आणि नंतर ती पचनाला मदत करेल. अशा प्रत्येक गोष्टीत अशा पद्धतीने आपण करायचं आहे.
1: योग आजार टाळण्यासाठी कशा प्रकारे मदत करतो?
0: योग हा आजार टाळण्यासाठी आधी सुरुवातीला आजारीच पडू नये म्हणून योग करायचा, आणि आजारी पडल्यानंतर योग करणं हे तितकंसं संयुक्तिक नाही. जसं आपण योगापासून लाघवम कर्म सामर्थ्यम स्थैर्यम क्लेश सहिष्णुता दोषक्षय अग्निवृद्धिश्च आसनात प्राणायामात उपजायते. सुरुवातीला आपण शरीर हलकं करतो, हलकं अपव होतं, लाघवम ते कशामुळं होतं, प्राणायामात लाघवत्वम, प्राणायाम करत गेलो शरीर हलकं होऊन जातं, आणि तसं शरीर हलकं झालं तर मग हळूहळू आपण आपल्या रोजच्या कामात नेटानं कामाला लागतो, रोजचं काम आपलं अत्यंत कुशलतेनं करतो. आणि योग म्हणजे काय असतं? योग कर्मसुकौशलम, आपल्या कामातील कुशलता म्हणजेच योग. योग म्हणजे आपल्या कामात मग्न होणे, स्वतःला जोडून घेणे आणि त्यात आनंद मिळवणे. प्रत्येक गोष्टी ज्यावेळेस आपण आनंद मिळवत जातो त्यावेळेस स्वतःला विसरून जातो, मग मनावरचा ताण सुद्धा कमी होतो, आणि मनावरचा ताण ज्या ठिकाणी कमी होतो मग त्यावेळी आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आणि त्याने होणारे विकार हे निर्माण होत नाहीत. आता जेवण सुद्धा अत्यंत उत्तम आणि झोप सुद्धा अत्यंत उत्तम अशी झाली पाहिजे. आहार, निद्रा आणि व्यायाम या तीन सूत्रांचा आपण उत्तम पद्धतीने जर मार्गक्रमण करत गेलो तर त्या ठिकाणी रोग हा जवळ येऊ शकत नाही, त्याला आपण प्रतिबंध करू शकतो.
1: अगदी अगदी. तर मग रोज किती वेळ आपण योगासाठी द्यावा, म्हणजे किती वेळ पुरेसा ठरतो?
0: साधारणपणे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण आज मोबाईल पाहत जातो, टीव्ही पाहत जातो, याच्यावर जो वेळ देतो, तर योग करण्यावरच असा प्रश्न विचारला जातो की किती वेळ योग करावा. तसं नाही, आपलं सगळं जीवन योगमयच आपण का बनवू नये. सकाळी उठल्यावर स्नान करणं हा किती मोठा योग आहे, किती आनंद असतो स्नानामध्ये. अहो, सकाळी उठल्यावर आपण पाणी पितो, पाणी सुद्धा खाली मांडी घालून एक घोट घ्यायचा, फिरवायचा फिरवायचा फिरवायचा, त्यात ती लाळ मिक्स करायची, मग ती सगळी लाळ आत जाती आणि सगळ्या प्रकारचं डिटॉक्स करते. जर असं असेल तर पाणी पिण्यात सुद्धा उत्सव झाला पाहिजे, जेवण करण्यात सुद्धा उत्सव झाला पाहिजे. जेवण करत असताना एक एक पदार्थाचा उत्तम स्वाद घ्यायचा, आणि हा स्वाद घेताना किती जेवण करायचं तो मिताहार सुद्धा झाला पाहिजे. पण आपण जास्तीत जास्त चावून चावून चावून चावून खाल्ल्यानंतर तो मिताहार, पोट आपलं तृप्त झालं असं आपल्याला वाटतं. एकाच पोळीचे आपण 5-6 तुकडे न करता त्याचे 25 तुकडे करायचे, आणि सगळ्या पदार्थांबरोबर उत्तम खायचे. ते जेवण सुद्धा योगमय झालं पाहिजे. आणि जेवण करत असताना योगमय म्हणजे मी जेवतोच आहे, फक्त चालत असेल फक्त चालतोच आहे, बोलतो आहे तर फक्त बोलतोच आहे, असं झालं पाहिजे. मग ते जीवन जीवनभर प्रत्येक कृतीत योग दिसेल. आपल्याला सांगितलेलंच आहे, तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि क्रिया योग हा. तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे क्रियात्मक, प्रत्येक क्रिया योगमय झाली पाहिजे, मी असं माझं जीवन झालं पाहिजे. साधारणपणे आपल्याला ह्या प्रत्येक क्रियेमध्ये योग करायचा असतो, परंतु ज्यावेळी आपण आसनाला बसलो, प्राणायामाला बसलो, तर तो प्राणायाम किती करायचा असा अनेक जणांचा प्रश्न असतो. त्यावेळी तो प्राणायाम आपण करत असताना साधारणपणे प्रत्येक प्राणायामाला सुरुवातीला 5-5 मिनिट द्यावेत, म्हणजे ती भस्त्रिका असेल, अनुलोम विलोम असेल, त्याच्यानंतर अग्निसार क्रिया असतील, बंध असतील, या सगळ्या क्रियांना वेळ द्यावा. नंतर ओंकार, भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायामामुळं आपल्या मेंदूमध्ये व्हायब्रेशन्स होतात आणि मेंदूची क्षमता वाढते, आणि मग त्यावेळी आपण मेंदूमध्ये रोज आपण अशा प्रकारे व्हायब्रेट केलं तर मेंदूचे विकार तर होणारच नाही, तिथं गाठी तर होणारच नाही, परंतु रोजच्या रोज कितीही ताण तणाव असला तो सहन करण्याचं सामर्थ्य आपल्याला तिथं होतं. म्हणून आसनं करताना, प्राणायाम करताना, आसन स्थिर सुखम आसनम, त्या आसनात स्थिरता आली पाहिजे, सुख पण मिळालं पाहिजे, आनंदही मिळाला पाहिजे. मला तिथं मी खूप ओढाताण करून करतोय, त्रास होतोय असं होता.

0: कामा नये म्हणून किमान अर्धा तास रोज याला कमीत कमी दिला पाहिजे. जर वेळ जास्त असेल तर एक तास नक्की द्या, नाही तर सकाळी रोज अर्धा तास लवकर उठा आणि रोज त्याला वेळ द्या. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक सवय होईल आणि आपण कोणतंही काम करताना अत्यंत प्रफुल्लतेने करू.
1: आजकाल सगळ्यांचंच जीवन हे व्यस्ततेचं झालंय, धावपळीचं झालंय आणि सगळ्यांची दिनचर्या पण अशी व्यस्त झालेली आहेत. मग यामध्ये योगासनांसाठी प्राणायामासाठी कसा वेळ काढावा आणि किती वेळ काढावा?
0: हे बघा, तसं प्रत्येकाचं जीवन व्यस्त आहेच आहे. फक्त रोजचा आपला मोबाईलचा वेळ असेल, टीव्हीचा वेळ असेल, तो थोडा कमी करावा. सकाळी लवकर उठावं आणि सकाळी लवकर उठून आपल्या स्वतःसाठी वेळ द्यावा. स्वतःसाठी वेळ देणं म्हणजेच योगमय जीवन.
1: तर मग योगाला जीवनशैलीचा हा भाग आपण कशा प्रकारे बनवला पाहिजे?
0: हा फार अत्यंत सुंदर प्रश्न आहे. मुळातच आपलं जीवन हे योगमयच असलं पाहिजे. इतकं योगमय असलं पाहिजे की तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी जी क्रिया आपण करणार आहोत ती ती क्रिया आपण आनंदानं स्वीकारली पाहिजे. त्याला तप, तप म्हणजे द्वंद्व सहनम तपः असते. द्वंद्व सहन करणं हे तप असतं. तप म्हणजे काय? शीत, उष्ण, तहान, भूक, मान, अपमान, जय, पराजय या प्रत्येक गोष्टीला मी सहज सामोरं जाईल, आनंदानं सामोरं जाईल. म्हणजे खूप दुःख झालं तरी मी उद्वेग होणार नाही आणि खूप सुख जरी मिळालं तर मी हरखून जाणार नाही असा भाव माझ्यात असला पाहिजे. तुम्ही रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक क्रियामध्ये योगच पाहना. चालताना, बोलताना, कुणाला भेटताना, कुणाला भेटतोय मी हा माझ्यासाठी दिवस भेटलाय त्याला तसंच बोला. काय खातो आहे? युक्त आहार, योग्य प्रमाणात आहार माझा असला पाहिजे. योग्य विहार असला पाहिजे. खूप रात्रभर जागलो असंही चालणार नाही. ती निसर्गाकडून चार्जिंग घे झोप आणि झोपेतून उठल्यानंतर माझ्यात जर शक्ती आहे असं मला कळतंय की आळसावलेलो आहे का ग्लानी आहे हेही लक्षात येतं, म्हणजे झोप माझी काहीतरी बिघडली आणि ती झोप उत्तम येण्यासाठी हा योग आचरायचा असतो.
1: खूपच छान सर. श्रोते हो, दैनंदिन योग हा केवळ व्यायाम नसून एक प्रभावी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते, मानसिक ताण कमी होतो, रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांचा धोकाही कमी होतो. यामुळे शरीर, मन आणि श्वास यांचा समतोल साधला जातो. तर आजपासून दररोज काही मिनिटं योगासाठी देऊया आणि उपचारापेक्षा प्रतिबंध श्रेष्ठ हाच संदेश प्रत्यक्षात उतरवूया आणि निरोगी व्यक्ती, निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज घडवण्यासाठी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया. हाच आपल्या या कार्यक्रमाचा, या आजच्या या विषयाचा संदेश होता. सर, तुम्ही आकाशवाणीत आलात याच्यासाठी मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग पंधरवडा निमित्त कार्यक्रम योग संवाद योग शिक्षक महेश पूर्णपात्रे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. विषय होता दैनंदिन योगाद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: बालक लाडकं असतं बाबांचंही। चिमुकल्या पावलांनी चालणाऱ्या लाडक्याला किंवा लाडकीला फिरायला बाहेर घेऊन जाण्याची मज्जा काही और असते। ते गप्पा मारता मारता पडतं, धडपडतं, कधी हसतं, कधी धावतं,

पुन्हा बाबांचं बोट धरून चालायला लागतं। हे बालक कुठं रमेल सांगता येत नाही। रस्त्यावरचं कुत्र्यांचं भांडण असो किंवा एखादी रंगीत गाडी असो, प्रत्येक प्रसंग घटना त्याला पाहायला आवडतात, अनुभवायला आवडतात। आणि त्यातच त्याच्या मनातनं अनेक प्रश्न, असं का तसं का नाही असे प्रश्न पडतात। त्या प्रश्नांची उत्तर आपण तिथंच त्याला दिली पाहिजेत। त्यातून वाढते त्याची निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती। बालकांच्या खाण्यापिण्यासोबत त्यांच्या मनोरंजनाकडे आपण अवश्य लक्ष देऊया आणि वडील या नात्यानं त्याच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावूया।

0: प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तर आपण तिथंच त्याला दिली पाहिजेत। त्यातून वाढते त्याची निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती। बालकांच्या खाण्यापिण्यासोबत त्यांच्या मनोरंजनाकडे आपण अवश्य लक्ष देऊया आणि वडील या नात्यानं त्याच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावूया।
1: काय झालंय काय तुला?
2: दिवसेंदिवस वाळत चाललीयस अगं, हाडांचा सांगाडाच दिसतोय नुसता।
1: काय झालंय काय हिला, काहीच बोलत नाही?
2: नैराश्यानं ग्रासलंय की आणखी काही?
0: खटकणारा शब्द आणि नकोसा स्पर्श जीवन उद्ध्वस्त करू शकतो। उमलत्या कळ्यांवरील अत्याचार हा गंभीर गुन्हा आहे। जागरूक राहूया, अन्याय रोखूया।
3: मनातलं बिंधास्त बोला, चाइल्ड हेल्पलाइन आहे मदतीला, डायल करा 1098।
4: नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी। वेळेनुसार बदला, पुढे चला। आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश। यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स। आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही। आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं। डीडी फ्री डिश।

मी पण सचिन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीतगुंजन, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।

साधना सरगम यांच्या स्वरातलं सखी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी.

स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं क्षण या चित्रपटातलं नितीन आखवे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं किशोर रानडे यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातलं सागर फडके आणि सायली पंकज यांनी गायलेलं हे गीत.

0: मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातलं सागर फडके आणि सायली पंकज यांनी गायलेलं ओंकार मंगेश दत्ता यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं व्ही हरिकृष्णा यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात गीतगुंजन, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किटबॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया, घे आली नवी किटबॅग.
3: RBI सांगते,
4: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
5: सदाबहार हिंदी आणि मराठी गाणी.

ऐका आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रोज सकाळी 11:05 101.7 FM वर फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर सर्वजना सर्वांच्या मनात।

मितवा या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या युगलस्वरातलं मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. श्रोते हो, 10:30 झालेली आहेत. आता आस्वाद घेऊया नये तराणे या कार्यक्रमाचा.

उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं कोयला या चित्रपटातलं. इंदिवर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं राजेश रोशन यांनी.

खूबसूरत या चित्रपटातलं कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताला संगीतबद्ध केलं होतं सुखविंदर सिंग यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया हम है राही प्यार के चित्रपटातलं हे गीत.

हम है राही प्यार के या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी.

0: परदेस या चित्रपटातलं कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रोते हो, याबरोबरच आजचा नए तराणे हा कार्यक्रम संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 11 वाजता आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. नीट यूजी 2026 उद्याच्या पुनर्परीक्षेपूर्वी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आज देशभरात एक सराव चाचणी आयोजित करणार आहे. परीक्षा सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शकपणे पार पाडण्याच्या तयारीचा हा एक भाग आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22,79,000 अधिक उमेदवारांसाठी घेतली जाईल. या परीक्षेसाठी निरीक्षकांपासून ते समन्वयक, पोलीस दल आणि प्रशासकीय अधिकारी अशा 2,00,000 अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं एजन्सीनं सांगितलं आहे. परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी यासाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असल्याचंही एनटीएनं सांगितलं. यामध्ये सीसीटीव्ही पाळत, आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी आणि परीक्षा साहित्य ने आण करण्यासाठी पोलीस संरक्षणासह जीपीएस यंत्रणा असलेली वाहनं यांचा समावेश आहे. ही पुनर्परीक्षा 2 ते 5:15 या वेळेत लेखी पद्धतीनं घेतली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता जारी करतील. याअंतर्गत देशभरातील 9,44,00,000 अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 18,880 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली जाईल. पंतप्रधान आजपासून पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. तसंच पश्चिम बंगालमध्ये अनेक विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहेत. उद्या सकाळी 6:30 सुमारास कोलकाता इथं होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी होतील. तसंच कोलकाता इथल्या श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावर स्वदेशी बनावटीच्या आणि विकसित केलेल्या 3 नौदल जहाजांचं ते जलावतरण करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त ओडिशामध्ये मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील. दोघेही पहाडपूर गावाला भेट देतील आणि संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या पवित्र उपवनांना भेट देतील. त्यानंतर मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथं मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान ते 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि उदयती फाउंडेशन यांच्यात याबाबत काल मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. यातून महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी

0: महाराष्ट्रात महिला उद्योजकता स्टार्टअप हब स्थापन होण्यास मदत होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या कराराअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि उदयती फाउंडेशन तांत्रिक आणि ज्ञान भागीदार म्हणून कार्य करणार असून महिला उद्योजकांना वित्तपुरवठा बाजारपेठ आणि व्यवसाय सहाय्य देखील मिळवून देणार आहे. विदर्भातील शिक्षण क्षेत्रातलं अभ्यासू नेतृत्व शिक्षक चळवळीतील प्रभावी संघटक माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल अमरावती इथं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. शिक्षकांच्या सेवा अटी वेतन पदोन्नती निवृत्तीवेतन विद्यापीठ प्रशासनातील सुधारणा आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढ यासारख्या विषयांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण भूमिकेमुळे शिक्षक समाजात त्यांना विशेष मानाचं स्थान होतं. बी टी देशमुख यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी शिक्षणप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये एप्रिल 2026 पर्यंत विभागात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली. आतापर्यंत 107 खत विक्री परवाने निलंबित आणि 6 खत विक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत तर 7 केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी विभागातर्फे खतांचा काळाबाजार कृत्रिम टंचाई साठेबाजी आणि चढ्या दरानं विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एक दिवसीय सामना आज दुपारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी 1:30 सुरू होईल. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, 11:05:30 झालेली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी अपर्णा भवसार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया स्वदेश चित्रपटातल्या या छानशा गीतानं.

स्वदेश या चित्रपटातलं ए आर रेहमान यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं ए आर रेहमान यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात मी स्वदेश चित्रपटातल्या या गीताने का केली असेल हे तुम्ही जाणलं असेलच. आज 20 जून. 20 जून हा दिवस जागतिक निर्वासित दिन म्हणून पाळला जातो. युद्धामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे निर्वासित झालेल्या लोकांच्या स्मरणार्थ, सन्मानार्थ, त्यांच्या समस्यांविषयी जागतिक स्तरावर जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच विषयावर असलेला रुपेरी पडद्यावर आलेला आणि खूप गाजलेला एक चित्रपट होता रिफ्युजी. या चित्रपटातलं गाजलेलं गाणं आपल्याला ऐकवित आहे.

रिफ्युजी या चित्रपटातलं सोनू निगम, अलका याज्ञिक यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी. श्रोतेहो, स्वतःचं हक्काचं घर, हक्काचा देश असताना काही अपरिहार्य कारणामुळे जेव्हा निर्वासित व्हावं लागतं, ते दुःख जगातल्या इतर कुठल्याही दुःखापेक्षा खूप मोठं. आपली माणसं, आपली माती, आपली मुळं दुसरीकडे रुजवण्याचं दुःख समजून घेण्याचा हा दिवस, जागतिक निर्वासित दिन.

गदर या चित्रपटातलं उदित नारायण आणि प्रीती उत्तम यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं उत्तम सिंग यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आणि आपल्यासोबत आहे मी अपर्णा भावसार. श्रोते हो, आधुनिक आणि धावपळीच्या दिनक्रमाचा घातक परिणाम मधुमेहाच्या रूपाने शरीरावर होताना दिसतो. भारतात त्यामुळेच मधुमेह झालेल्यांचे प्रमाण सतत वाढत आहे. मधुमेहींचं आरोग्य चांगलं राखण्यात काही फळं खूप महत्वाची भूमिका बजावतात, ती कोणती आता जाणून घेऊ. श्रोते हो, डाळिंब. डाळिंबात भरपूर अँटीऑक्सिडंट असून त्यामुळे जुन्या आजारांपासून आणि फ्री रेडिकल्सपासून आपलं संरक्षण होतं. वाईट कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा यामुळे खाली आणली जाते आणि डाळिंब हे आपल्यासाठी खूप चांगलं असतं.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण जाणून घेतोय की मधुमेहामध्ये कुठली फळं आपण खावीत ज्याने आपल्याला फायदा होईल. श्रोते हो, पहिल्या फळाविषयी आपण जाणून घेतलं, ते फळ होतं डाळिंब. आता ऐकूया संत्र्याविषयी. श्रोते हो, संत्र्यामध्ये ग्लिसेमिक नावाचं एक असतं, त्याच्यामध्ये रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण हे कमी करण्याची मात्रा असते. मात्र संत्र्याचा रस आपण अजिबात पिता कामा नये. अजून एक पुढचं फळ म्हणजे पपई. पपईमध्ये असलेल्या नैसर्गिक अँटीऑक्सिडंटमुळे मधुमेही पपईला फार पसंत करतात. मधुमेही यांनी नियमित अशा रक्तातील साखरेच्या पातळीमुळे हृदय किंवा मज्जातंतूच्या हानीसह अनेक आजार होण्याची मोठी शक्यता असते. या परिस्थितीत आहारामध्ये पपई असली तर पेशींची भविष्यात होणारी हानी रोखता येतं आणि मधुमेही रुग्णांना चांगलं दीर्घायुष्य लाभतं. म्हणून आपल्या रोजच्या आहारामध्ये शक्य असेल तेव्हा पपई आपण खावी.

वीर जारा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि रूपकुमार राठोड यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण जाणून घेतोय आधुनिक आणि धावपळीच्या दिनक्रमामध्ये घातक मधुमेहासाठी आवश्यक आणि चांगली फळं कुठली ते. श्रोतेहो, या फळांमध्ये पुढचा क्रम लागतो तो आवळ्याचा. आवळ्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात क्रोमियम असतं आणि त्या क्रोमियमचा स्वादुपिंडावर सकारात्मक परिणाम होतो. स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार होतं आणि यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत होतं. श्रोतेहो, बोरांमध्ये सुद्धा ग्लुकोजचं रूपांतर ऊर्जेत करण्याची क्षमता असते. ही ऊर्जा ग्लुकोजची वाढलेली पातळी

लक्षणीय प्रमाणात कमी करते. याशिवाय बोरं शरीरात इन्सुलिन मोकळं करतात, त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळं आपण हमखास बोरांच्या सीझनमध्ये, बोरांच्या मोसमामध्ये बोरं खावीत.

अकेले हम अकेले तुम या चित्रपटातलं उदित नारायण, आमिर खान आणि शंकर महादेवन यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेतोय मधुमेही रुग्णांनी कुठली फळं खावीत याविषयी. डाळिंब, संत्री, पेरू, पपई, आवळा आणि बोर यात असलेल्या नैसर्गिक घटकांविषयी आतापर्यंत आपण बोललो. श्रोते हो, आता पुढचं फळ आहे सफरचंद. सफरचंद हे हायपोग्लुसेमिक फळ असून त्यात मुबलक प्रमाणात तंतू असतात आणि मधुमेही रुग्णांसाठी हे फळ अत्यंत चांगलं आहे. त्यात पेक्टिन हे रसायन असतं. या पेक्टिनमध्ये रक्तातील साखळीची पातळी कमी करण्याची क्षमता असून शरीराला इन्सुलिनची असलेली गरज ते 50% पूर्ण करतं. म्हणून सफरचंदही आपण खावीत.

मन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, मधुमेही रुग्णांसाठी वरदान ठरणारं आणि ज्या फळाचा सध्या मौसम आहे ते म्हणजे जांभूळ. जांभूळ मधुमेही रुग्णांसाठी फार उपयुक्त असतं. जांभळामध्ये पिष्टमय पदार्थाचं ऊर्जेत रूपांतर करण्याची शक्ती असते. रक्तातील साखळीची पातळी नियंत्रित राहते. या जांभळाच्या पानांमुळे मधुमेहींची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांमध्ये सुद्धा विशिष्ट प्रमाणाची घट होते. म्हणून जांभळं आणि जांभळाची पानं ही मधुमेही रुग्णांसाठी खूप आरोग्यदायी आहेत.

जैत्रे जैत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमातून मी अपर्णा भावसर आपली रजा घेते. पुन्हा भेटणार आहोतच, तोपर्यंत नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 12 वाजता वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा.

0: मन आणि आत्म्याला जोडणारा एक सुंदर सेतू। आज जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस लाखो लोकांच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि सकारात्मकता घेऊन आलाय। पण श्रोते हो मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, विचार करा। याचं उत्तर तर तुम्हाला कार्यक्रमातच मिळणार आहे, आणि नाहीच मिळालं तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला मी सांगणारच आहे। तेव्हा मैत्रिणींनो, आता आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत।
1: सर, गेल्या काही वर्षात आपण बघतो की 21 जून हा योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो। आपल्या देशामध्ये साधारणपणे 2015 पासून साजरा व्हायला सुरुवात झाली, तर या दिवसाबद्दल काय सांगाल?
2: सर, 2015 पासून आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योग दिवस हा 21 जूनला साजरा करण्याची परंपरेला सुरुवात झाली। आणि एक योग शिक्षक आणि योगाचे जे योगाचार्य आहेत पूर्ण भारतातील, त्यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि या दिवसाच्या निमित्ताने योग हा घराघरापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली। आणि मला असं वाटतं की हा सध्या योगाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल, कारण की आतापर्यंत जी साधना ही भारतापर्यंत सीमित होती तिने समुद्र ओलांडलाय आणि देश विदेशामध्ये योग दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला सुरुवात झाली। कारण की योग हा कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा असा भेदभाव न करता हा पूर्ण मानवासाठी आहे।
1: बरोबर।
2: म्हणूनच कदाचित यंदाची जी योग दिवसाची थीम आहे ती योगा फॉर ह्युमॅनिटी आहे।
1: सर, योग हा मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे, पण योग करण्याच्या काही पद्धती असेल, त्याचे काही प्रकार असतात का?
2: योगाचे अशा वेगवेगळे प्रकार आहेत, भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्म योग आहे। आणि जर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलं तर या सर्व योगाचं एक परिपूर्ण ज्ञान तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तर मिळणारच आहे। परंतु योगाचं खरं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेद, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांमधून जे काही योग आला आहे त्याचा जो निचोड आपण म्हणूया, ते सर्वात अगोदर महर्षी पतंजलींनी त्याची निर्मिती केली आणि हा वेद आणि उपनिषदांमधला योग त्यांनी एकत्र केला पतंजली योग सूत्रामध्ये। त्यानंतर घेरंड ऋषींनी घेरंड संहिता लिहिली, हठयोग स्वामी सातवाराम यांनी हे ग्रंथ लिहिले आणि मग या योगाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली। फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून योग हा एक फिलॉसॉफी आहे आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अष्टांग योग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीपर्यंतच्या।
1: सर, तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की योग हा आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये होता, मग अध्यात्म आणि योग याचा काही संबंध आहे?
2: खूप जवळचा संबंध आहे। जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला योग साध्य करावाच लागणार आहे। आणि मी पुन्हा तुम्हाला भगवद्गीता याच्याकरता सांगतोय की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हाच सल्ला दिला होता की योगी हो, योगी झाल्यावरती तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतील आणि तुला एक शाश्वत मार्ग सापडेल। आणि भगवद्गीतेचाच अजून एक कोट देतो की योगाचा जर परिपूर्ण अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे की योग म्हणजे काय, अनेकांचे अनेक प्रश्न असतात। सर्वात कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा की योग म्हणजे नेमकं काय, तर भगवद्गीता असं म्हणते योग कर्मसु कौशल्यम, अर्थात तुम्ही जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये तुमचं कौशल्य येणे, कौशल्य रीतीने तुम्ही ते कर्म करणे, आसक्ती न ठेवता कर्म करणे म्हणजेच योग म्हटलेलं आहे। मग डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, गृहिणी असो, प्रत्येकाच्या जीवनाशी हा योग निगडीत आहे, प्रत्येकाच्या कर्माशी योग निगडीत आहे। म्हणून अध्यात्म आणि योगाचा फार जवळचा संबंध आहे। पुन्हा सांगेल की अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे। मग महर्षी पतंजली म्हणतात योग चित्तवृत्ती निरोधः, तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे।
1: बरोबर।
2: स्वामी सातवाराम असं म्हणतात की मन आणि प्राण यांची एकी म्हणजे योग, आत्मा आणि परमात्म्याची एकी म्हणजे योग, म्हणजे एकरूप होणे। त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत, जशी पाण्यामध्ये मीठ टाकल्यावरती मिठाचं अस्तित्व उरत नाही, ते एक जीव होऊन जातं पाणी आणि मीठ। त्याप्रमाणे तुमच्या मनाला तुमच्या आत्म्याशी, आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होणे, एक जीव करून घेणे म्हणजेच योग आहे। आणि म्हणून योग आणि अध्यात्म हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत।
1: सर, शरीरावर किंवा मनावर नियंत्रण म्हटलं की श्वासाचं प्रमाण आलं आणि प्राणायाम आणि योग यामध्ये फरक आहे का?
2: अजिबात नाही. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलंय की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान या ज्या पायऱ्या आहेत तशा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर सुदृढ झाल्यानंतर मनाला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. मी वारंवार तुम्हाला ग्रंथाचे कोट देईल कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर

0: याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सातवाराम असं म्हणतात, चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. अर्थात जसा तुमचा श्वास चालेल तसं तुमच्या मनाची स्थिती असेल. आणि मनाला जर लय करायचं आहे, मनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे, तर तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल, तर तुम्ही तुमचं मन नियंत्रित ठेवू शकता म्हणून प्राणायाम सांगितलेले आहेत.
1: सर, योगाची काही आसनं असतात?
0: भगवान आदिनाथ महादेव म्हणजे योगाचे खरे रचयिता, प्रथम उद्गाता किंवा योगाचे परमगुरु आपण म्हणू की ज्यांनी योगशास्त्राची निर्मिती केली, तर या योगशास्त्राचे निर्मितीकार जे आहेत ते भगवान शिव यांना मानलेलं आहे.
1: बर.
0: आणि त्यांनी 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे की मनुष्याने ही 84 आसनं करावीत. त्यात स्वामी सातवारामांनी त्यापैकी 15 आसनांना महत्व दिलं, महर्षी गेरंड्यांनी 32 आसनांना महत्व दिलं.
1: बर.
0: तर पतंजल म्हणतात की स्थिरम सुखम आसनम, जे स्थितीमध्ये तुमची स्थिरता आणि सुखकारकता असेल ते तुमचं आसन. मग आजच्या युगाचा जर विचार केला, आता ही ग्रंथ फार पूर्वी पुरातन लिहिल्या गेलेत, जवळपास 2000 वर्षा पहिले, 500 वर्षा पहिले ही सगळी ग्रंथ लिहिल्या गेली.
1: बरोबर.
0: आता 21वं युग सुरू आहे, विज्ञानाचे युग सुरू आहे. मग या विज्ञानाच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण सर्वसामान्य लोकांना याबद्दलचं आपण महत्व सांगतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हे सर्व लोक याची पुरावे मागतात. उदाहरणार्थ सांगतो की पवनमुक्तासनासारख्या एखाद्या छोट्या आसनामुळे वायुविकार दूर होऊ शकतात. मग याचे काय पुरावे आहेत? ग्रंथात सांगितलंय म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये हे खरं होतं का? म्हणून वैज्ञानिक पुरावे देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संस्था कार्यरत आहेत. कैवल्यधाम सारखी एक संस्था आहे की जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आसनांचे पुरावे देते. योग मीमांसा सारखे असे अनेक नियतकालिक सध्या योगावरती निघत आहेत. आणि मग वयोमानानुसार, प्रकृतीनुसार काही आसनं आहेत की जी केली पाहिजे. लहान मुलांना तुम्ही जर योगा शिकवायचं म्हटले तर त्याची पण एक वयाची अट आहे. म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतरच्या मुलाला, 14 वर्षाच्या नंतरच्या मुलाला तुम्ही योग शिकवू शकता. वयस्क लोकांसाठी, ज्यांचं वय झालं आहे, ज्यांची फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती जर कमी असेल, त्यांना काही अस्थींचे विकार असतील, तर अशा लोकांसाठी सूक्ष्म क्रिया सांगितल्या आहेत. प्राणायाम हा सर्वांना चालण्यासारखं आहे, तसं प्राणायाम सुद्धा कसे केले पाहिजे तर शांत बसून आणि शांततेने श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करून तुम्हाला प्राणायाम करायचे आहेत. तर निश्चितच आसनं खूप साऱ्या प्रकारची आहेत, पण ती वयोमानानुसार करावी, आपल्याला झेपेल, आपल्या प्रकृतीनुसार करावी असा मी आपल्या माध्यमातून नक्की सल्ला देईल. बऱ्याच वेळेस असं होतं आणि माझ्या बघण्यात पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसंच अट्टहास आपण करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा वेळेस आपण हे नक्की विसरतो की त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे, त्याच्या शरीराची रचना माझ्या शरीराची रचना वेगळी आहे. तो जे काही आसन करू शकतोय कदाचित आपल्याकडनं होणार नाही, पण आपण तसा अट्टहास करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मसल्स इंजर्ड होऊ शकतात, कुठेतरी त्रास होऊ शकतो, याचा पण विचार केला गेला पाहिजे. तर एकंदरीत वयाच्या अनुषंगाने आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे आपण आसनांची निवड करावी, आणि हे करत असताना योग्य गुरु यांचं मार्गदर्शन आपण घ्यायलाच हवं.
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
0: जर तुम्ही योग पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात, पित्त, कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे, रस, रक्त, अस्थि, मेद, मज्जा, शुक्र, या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे, योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं, आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते, इतकं योगशास्त्र हे महान आहे. योगामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर विश्वास ठेवा, योगासाठी तुम्ही जितकी वेळ द्याल ना त्यापेक्षा कैक पटीने योग तुम्हाला 50 परत करणार आहे. तुमचं स्वास्थ्य तुम्हाला देणार आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला देणार आहे, तुमच्या भावनांवर, तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवण्याची कला तुम्हाला योग देणार आहे. धन्यवाद.
2: योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: मैत्रिणींनो, स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. घर, नोकरी, मुलांचा सांभाळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना ती अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अशा वेळी संतुलित आहार आणि नियमित योग तिच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. योग मनाला शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो. योगामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: आणि आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद सर.
1: सर्वप्रथम मॅडम मला हे सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धावपळ करत असतो, तर त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वास्थ्य राखण्यात योग मदत करू शकतो?
2: सध्याचं खरंच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळीचं झालेलं आहे.
1: बरोबर.
2: आणि खरं पाहिलं तर हुने देखील हेल्थची व्याख्या हीच केलेली आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली एबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी.
1: बर.
2: अर्थातच आपलं जे हेल्थ आहे किंवा आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही, तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, इंटलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ऍडिशन केलेले आहेत. तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये. तर योग हा आपल्या आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ऍज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आपण ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो.
1: साधारणतः योगासनं करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योगासनं करायला हवी किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योगासनं असा आपण असे प्रकार करू शकतो का?
2: कोणतेही आसनं किंवा कोणताही व्यायाम हा आहार घेण्याच्या पूर्वी म्हणजे अनशनपोटी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणतेही आसनं, व्यायाम किंवा आसनं केले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगासनं करावीत किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे की जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकतात, ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, तुमचं खाल्लेलं अन्न पचन होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे तेवढं एकच आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकतात. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा. तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते. अन्न पचन झालेलं असल्यामुळे आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघु झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
1: एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचल्या जात नाही किंवा जड अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर परिणाम होऊ शकतो?
2: निश्चितच. कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर प्रातःकाळी करण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेवलपर्यंत म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे, ती नाही तुम्ही करू शकत. त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो.
1: योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं तंदुरुस्त आहे असं म्हणू शकत नाही. मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं. ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
2: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे.
1: बरोबर.
2: जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे.
1: बरोबर.
2: आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात 8 अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी पतंजली ऋषींनी त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच

0: मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाहीये दुसरा.
1: सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
0: संतुलित आहारात सर्वात महत्वाची गोष्ट जे आजकाल फास्ट फूडकडे सगळं पुढची पिढी चालली आहे, तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत, कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ऍक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल 15 दिवसातनं 8 दिवसातनं एकदा ठीक आहे, पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खाता आहेत, रोजच फास्ट फूड खाताय, तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीजमधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात भाजी पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं सीझनल फळभाज्या पालेभाज्या आणि फळं हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं, वर्षभर सगळे फळं मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. म्हणजे थोडक्यात आपला संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं, डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेलं ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये, तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये आणि आपण जेवतोय, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबलचेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे, आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारीचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो, तो लॉंग टर्म असतो, लगेच लक्षात येत नाही, पण याचा खूप छान खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट, शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण, त्यात कशा समिधा टाकल्या जातात तसं अन्न आपण समिधा म्हणून टाकतो आहे हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
1: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी जळगावतर्फे मी आपला धन्यवाद मानतो.
0: धन्यवाद सर.
2: योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: सखींनो, निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि आनंदी जीवनासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार आणि योगाचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. कारण स्वतः निरोगी असलेली स्त्रीच कुटुंब आणि समाजाला सशक्त बनवू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करूया आणि निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया. आणि आता श्रोते हो मैत्रिणींनो, वेळ झालीये सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 जून 2015 रोजी झाली. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा दिवस आज संपूर्ण जगाला एकत्र आणतोय. तेव्हा सखींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण अशा एका जिद्दी, मेहनती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी वयाच्या 60 नंतरही आपली स्वप्न जपली आणि ती पूर्णही करून दाखवली. राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या छाया तायडे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तेव्हा मैत्रिणींनो, स्वागत करूया ताईंचं. छाया तायडे ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. ताई, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन या यशाबद्दल.
1: धन्यवाद.
0: आणि तुम्हाला हे यश मिळालेलं आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय?
1: यश मिळाले, मला खूप समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. माझ्या बरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला, कारण हे यश मला सहज मिळालेलं नाहीये. मी जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून स्पोर्टमध्ये आहे, म्हणजे खेळ खेळते आहे.
0: बरं.
1: हा, मग जिल्हास्तरीय खेळून झालेलं, राज्यस्तरीय झालं आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी गुंटूर, चेन्नई, मणिपूर, इम्फाळ, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग मी नोंदवला आहे. परंतु मग मला पाहिजे तसे यश मिळत नव्हते. यावेळी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा शिर्डी येथे पार पडल्या, त्यानंतर मग मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी केली, सराव करत राहिली मी. हा, चंदीगडला होणार होत्या ह्या स्पर्धा, तर मग सराव करायचा कसा, आपलं आधी नेमकं चुकत कुठे होतं हा शोध मी घेतला. आणि 5 किलोमीटर आपण किती वेळामध्ये येतो, तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल,
0: बरं,
1: याकडे मी लक्ष दिले आणि मला यश मिळालं. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे.
0: वा, खूपच छान ताई. मग ताई, आता तुम्ही हा खेळ खेळता आहात, तुम्हाला खेळाची आवड आहे, तुम्ही पूर्ण देशभरात सगळीकडे जाऊन आले आहे या स्पर्धांसाठी, मग खेळाची आवड तुम्हाला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली?
1: खेळाची आवड म्हणजे आम्ही पूर्ण कुटुंब कल्याण भिवंडी रोडच्या, तिथे कोणगाव म्हणून गाव आहे छोटेसे, तिथे आम्ही राहत होतो. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथेच जळगावमध्ये त्याच्या पत्नी समवेत स्थायिक झालेला आणि माझ्या मुलीचंही लग्न होऊन मुलगी सासरी होती, तर मग आम्ही दोघेच तिथे राहत होतो. परंतु अचानक माझ्या पतींना डेंग्यूची लागण झाली आणि डेंग्यूमुळे ते 2012 साली मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. या घटनेने मी पार खचून गेले. मुलगा माझा जळगावला घेऊन आला सगळं सामानासहित कायमस्वरूपी. पण मग मी इथे सारखी विचारात असायची, तास न तास एका ठिकाणी बसून असायची, जेवणं केलं का तिथेच बाजूला ताट सरकवायचं,

आणि बसायचं. आठवण आली का मी रडायची. मुलाने सुनीने मला खूप समजवले की आई आता पप्पा तर गेलेच आहे, तू पण तोच मार्ग धरलाय का, का अशी करते, तू काळजी घे तब्येतीची. परंतु असं बोलल्यावर मला आणखी खूप रडू यायचं. मग मुलगा समजवायचे नेहमी असं चालू असायचं. पण मग या गोष्टीने काय झालं, माझ्या आरोग्यावर परिणाम झाला, माझे वजन वाढत गेले मला.

0: म्हणजे एक 7-8 दिवस मी ते चालली, पण मग त्याच्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले. मग गुडघे दुखायला लागल्यानंतर मग हाडांच्या डॉक्टरकडे नेलं. मग हाडांच्या डॉक्टरकडे तिकडे माझी ट्रीटमेंट चालू केली, पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. डॉक्टरही आम्ही 1-2 असे चेंज केले. मग त्यानंतर डॉक्टरांनी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिली माझ्या.
1: बरं.
0: हा, इंजेक्शन दिली. ते इंजेक्शनाने मला थोडं 2-4 महिने फरक वाटायचा. असं 2 वेळेस मी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेतले, दोघी गुडघ्यांमध्ये. हा, मग तिथं तात्पुरता फरक पडतो, पण असं बऱ्याच ठिकाणून मग असं ऐकायला मिळालं की ते इंजेक्शन घेणं बरं नसतात, त्याच्याने आणखी जास्त प्रॉब्लेम मध्ये याल. मग काय करायचं? मग परत ते गुडघे आणि पाय माझे दुखायला लागले. मग परत डॉक्टरकडे गेले असता मग डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम, तुमचं हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. मग पुण्यावरून दर 14 तारखेला एका महिन्यात प्रत्येक महिन्याला डॉक्टर यायचे हाडांचा ठिसूळपणा चेक करण्याकरता. मग त्यावेळी मी तिथे गेली आणि त्या मशीनमध्ये माझा पाय टाकला हाडांचा ठिसूळपणा चेक करण्यासाठी. तर तिथे टप्पे होते, हिरवा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग. तर माझा पाय त्या मशीनमध्ये टाकल्यावर तो बाण अगदी लाल रंगाकडे गेला. लाल रंगाकडे गेला. मग तो त्यांनी रिपोर्ट तयार केला. मग आम्ही परत डॉक्टरांकडे गेलो. मग तो रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमचे हाड खूप प्रमाणात ठिसूळ झालेले आहेत, तर ह्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करावं लागेल. मग मी घरी आली आणि मग जॉगिंग करायला लागले. 3-4 महिने जॉगिंग करत राहिले मी. माझं जे रुटीन होतं ते चालू होतं, चालणं धावणं थोडं थोडं. मग त्यामध्ये माझं वजन कमी झालं थोडंफार. वजनही कमी झालं आणि माझे पाय दुखणंही कमी झाले. मग 4 महिन्यानंतर तो हाडांचा ठिसूळपणा परत चेक करण्यासाठी आम्ही गेलो. मग जेव्हा तो हाडांचा ठिसूळपणा चेक केला तर त्या मशीनमधील बाण डायरेक्ट हिरव्या रंगाकडे गेला.
1: खूपच छान.
0: हिरव्या रंगाकडे गेल्यानंतर मग मला वाटलं की 4 महिन्यापूर्वी, 3-4 महिन्यापूर्वी ही टेस्ट केली असता आपण तो बाण लाल रंगाकडे होता आणि आता हा हिरव्या रंगाकडे केला. मी एवढं वेगळं काही केलं नव्हतं. मी चालणं आणि धावणं हे केलेलं होतं, पण त्याच्याने जर एवढा फरक पडतो तर मग हे का नाही केलं पाहिजे? हा, तर मग मी ते धावणं आणि चालणं खऱ्या अर्थाने मी धावपटू झाली ती तेव्हापासूनच मला धावण्याची आणि चालण्याची आणि खेळाची आवड निर्माण झाली.
1: वा, खूपच छान ताई, तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली ते सुद्धा तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला सांगितलं. आणि मग आता तुम्ही देशभरामध्ये विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला, मग त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?
0: प्रेरणा म्हणजे मला, आम्ही घराच्या संदर्भात काही कामानिमित्त गेली होती, तर तिथे गेल्यानंतर पटांगणावर मी त्या दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले सवयीप्रमाणे. मग तिथे कोण गावातील एकनाथ पाटील अण्णा की मी आम्ही ओळखतो त्यांना, तर ते 72 वर्षाचे गृहस्थ ते सुद्धा तिथे आले होते फिरायला. ते मास्टर ऍथलेटिक म्हणून ग्रुप आहे, म्हणजे तो 30 वर्षापासून ते अगदी 100 वर्षापर्यंत कुणीही त्यामध्ये भाग घेऊ शकतं. तर ते त्या मास्टर ऍथलेटिकमध्ये सहभाग घेत असत. ते परदेशातही जात होते, म्हणजे जातात आता पण. त्यांचे कधी कधी तिकडे कोण गावामध्ये बॅनर लागत असत हे ऐकून मला माहिती होते. तर मग मी तिथे वॉकिंग करायला लागले. चालता चालता ते अण्णा माझ्या जवळ आले, एकनाथ पाटील अण्णा. तर ते म्हणाले की मॅडम, तुमचा चालण्याचा स्पीड तर खूपच छान आहे, तर तुम्ही मास्टर ऍथलेटिकमध्ये भाग घ्याल का? थोडक्यात त्यांनी मला समजवून सांगितले. तर मग मी मुलाला सांगितलं की महेश, अरे अण्णा भेटले होते मला असं म्हणत होते. तर मग म्हणे, आई काही हरकत नाही, तू स्पर्धेत भाग घे. त्या स्पर्धेत भाग घेतल्याच्या निमित्ताने तुझं रोजचं चालणं फिरणं राहील. मग मी अण्णांना सांगितलं आणि मग अण्णांनी मला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सहकार्य केलं आणि पहिली स्पर्धा माझी 2016 साली यवतमाळ येथे पार पडली, यशस्वीरित्या पार पडली. आणि त्यानंतर मग साडीमध्ये माझी पहिली स्पर्धा, मी साडीमध्येही धावते मॅडम. ज्या माझ्या प्रायव्हेट ज्या ऑर्गनाईज करतात मॅरेथॉन, त्या मॅरेथॉन मी धावते. त्या मॅरेथॉन म्हणजे मी साडीत धावते, कारण माझी प्रॅक्टिसच साडीमध्ये झालेली आहे. हा, तर मग तिथे मी साडीमध्ये धावते. तर पहिली आपली 31 ऑक्टोबर 2017 साली एकता दौड म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन केलेले होते. मग त्या एकता दौडमध्ये मी स्वतःहून सहभागी झाले होते. हा आणि मग जेव्हा ती एकता दौड झाली आपल्या स्टेडियमच्या तिथे ती सांगता झाली. हा मग

0: ते फोटो वगैरे काढण्यात आले तर सर्वात पुढे म्हणजे माझ्या पुढेही तरुण मुलं होती पण मग लेडीज मध्ये वगैरे मी पुढे होती. हा तर मग तेव्हा दूरदर्शनवर वगैरे ते 2 दिवस बातम्यांना दाखवत होते. हा तर मग ही जो प्रेरणा मला मिळाली आहे ते कोण गावातील आपल्या एकनाथ पाटील अण्णांकडून मला ती प्रेरणा मिळाली आहे.
1: खूपच छान. ताई तुम्ही आता सांगितलं की 2017 आता 2026 आहे म्हणजे 9 वर्षांपासून तुमचा हा सराव सुरू आहे आणि तुम्ही निरनिराळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवता आणि तुम्ही धावण्याचं यश एक सांगितलं यश तुम्हाला मिळतच आहे पण एक वैशिष्ट्य तुम्ही जे सांगितलं की तुम्ही साडीवर धावतात.
0: हो
1: म्हणजे ही खरंच एक नवलाईची गोष्ट आहे की धावणे म्हणजे सहज आपण साडी घालतो आपली साडी अटकते पायामध्ये आपण पडण्याची भीती असते मग हे कसं काय सांगाल ताई तुम्ही याबद्दल.
0: मी हेच सांगेल की जेव्हा मला डॉक्टरांनी जॉगिंग करायला सांगितलं इथे नातेवाईक आमचे भरपूर आहे जळगावमध्ये आजूबाजूलाच माझे नात्याने जाबाई लागतात ते सुद्धा आहे तर मला थोडंसं ते अवघडल्यासारखं वाटायचं की पॅन्ट शर्ट कसं काय घालणार तर मग मी प्रॅक्टिसच साडीमध्ये केली. थोडी मिऱ्या थोड्या वरती असायच्या माझ्या पण मग मी साडीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली आणि मला त्या ड्रेसपेक्षा साडीमध्येच आरामशीर वाटतं सवय झाली त्या मग अनेक मॅरेथॉन मी आजपर्यंत साडीमध्येच पूर्ण केलेले आहे.
1: अरे
0: वा. मास्टर ऍथलेटिक मध्ये साडी चालत नसल्यामुळे तिथे मला पॅन्ट शर्ट घालावं लागतं.
1: ताई आता 5 किलोमीटर चालणं आणि 3 किलोमीटर धावणं या स्पर्धांमध्ये तुमचा अनुभव कसा होता. आता चालणं आणि धावणं तुमच्या सोबत तुमच्या सहभागी स्पर्धांमध्ये जे तुमचे कॉम्पिटिटर सुद्धा असतील मग तो अनुभव तुमचा कसा होता.
0: अनुभव खूपच छान होता मॅडम. चंदीगडला जेव्हा स्पर्धा झाल्या छान थोडा थोडा पाऊस पडत होता आणि तेव्हा आमच्या स्पर्धा चालू झाल्या. आता असं चालणं फिरणं नॉर्मल आणि स्पर्धेत चालणं धावणं याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एकच ध्येय असतं की आपल्याला जिंकायचं आहे आणि त्या जिंकण्याच्या दृष्टीने माझा मी सराव यावेळेस केलेला होता. कारण मी आधी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय स्पर्धा मी बऱ्याच वेळा खेळले होते. हा पण मग 2 नंबर पर्यंत मी थांबलेले होते पण 1 नंबर मला मिळालेला नव्हता. मग त्यासाठी मी ह्यावेळेस खूप प्रयत्न केलेला होता तर खूप छान आनंद होता. खूप म्हणजे मला खूप बरं वाटलं.
1: आणि ती तुमची जिद्द तुम्ही कायम ठेवली.
0: माझी जिद्द माझी टिकाटी मला सर्वजण माझे खूप कौतुक करत असतात मॅडम की ह्या वयामध्ये की ज्या वयामध्ये पाय दुखतो कंबर दुखते डायबिटीस आहे बीपी आहे हे सगळं ह्या वयामध्ये असतं पण मी एक ह्या आजारपणातून हा जो मला मार्ग मिळालेला आहे याच्यातून म्हणजे मला असं वाटतं की जर आपण हे अंगी केलं तर अगदी आजारापासून आपण बाजूला होऊ शकतो दूर सारू शकतो आपण.
1: ताई खूपच छान. खरंच तुमच्या यशा मागे कोणाचा सर्वात मोठा पाठिंबा आहे.
0: माझ्या यशा मागे माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्याने जर मला वेळीच आजारपणातून बाहेर काढले नसते कारण मी थोडक्यात सांगितलं की माझ्या मुलाने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहे तर त्याने जर का त्यावेळेस माझा वेळोवेळी उपचार वगैरे डॉक्टरांनी जे सांगितलं चालायला जा धावायला जा या गोष्टींकडे कदाचित लक्ष दिलं नसतं तर आज मी इथे नसते. तर माझ्या मुलाचं खूप सहकार्य आहे. माझी सुनही माझी खूप काळजी घेते जेवणाचं वगैरे लक्ष देते कारण माझं दुपारचं जेवण म्हणजे सकाळी 10 वाजेला असतं आणि रात्रीचं जेवण माझं 6 वाजता असतं त्यामुळे माझ्यामुळे तिला लवकर स्वयंपाक करावा लागतो असं त्या सुनही माझी खूप काळजी घेते आणि माझ्या नातीही मला खूप प्रोत्साहन देत असतात. 1 8 वर्षाची आहे 1 15 वर्षाची आहे. हा तर त्याही नेमकी स्ट्रॉंग आहे मातू असं आहे त्याच्याने मग मला मी त्यांच्या एवढी होऊन जाते म्हणजे. हा आणि मुलगा माझा जशी मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली कुठे बाहेर गावी जर स्पर्धा असेल तर त्या गावात रिझर्वेशन करून देणं त्या मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन करणं हे माझा मुलगा वेळोवेळी करतो. मला स्टेशन पर्यंत नेणं आणणं हे सगळं तो करत असतो. तसंच माझी मुलगी आणि माझे जावई यांचा देखील मला पाठिंबा आहे. कल्याणकडे जर का मॅरेथॉन असल्या तर मग मुलीचा फोन येतो आई इथे इथे मॅरेथॉन आहे तू आहे तू धावशील का. तर मग मला जर का सोयीचं वाटलं तर मग मी सांगते हो ग प्रिया येईल मी. मग ती लगेच ते मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन माझे जावई करतात असं. आणि नातू आहे मुलीला एक मुलगा आहे तो देखील माझी मा स्ट्रॉंग आहे. आजीला म्हणजे मला मा म्हणतात ते. हा माझी मा खूप स्ट्रॉंग आहे. मा माझ्या मित्रांना तुझं खरंच वाटत नाही गं की तू धावू शकते. आता काय करू माझ्याकडे मोबाईल नाहीये नाही तर तुझं सगळं मी त्यांना दाखवलं असतं असं माझा नातू पण माझं खूप कौतुक करत असतो. मला कोणत्या पदार्थातून प्रोटीन मिळेल कारण तू धावते तुझे मसल्स जातात मा तर तुला ही रेसिपी मी तुला पाठवतो ही तू कर याच्याने तुला प्रोटीनची तुझी पूर्तता होईल असं मला वेगवेगळ्या रेसिपीज तो पाठवत असतो. परिवारामुळेच मी हे करू शकते.

0: तुमचं ताई, आता सराव करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात?
1: सराव करताना मॅडम, जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हाडांच्या ठिसूळपणासाठी म्हणजे हाडांना मजबूती येण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल, आता ह्या वयामध्ये जॉगिंग कसं करायचं, तर मग मी काय केलं, मी घरी आली आणि मग एक दोन दिवस तर काही दुर्लक्षच झालं, पण मग नंतर मी माझ्या बेडरूम मध्ये, वरच्या बेडरूम मध्ये गेली आणि मग तिथल्या तिथे मी गोलगोल गोलगोल जॉगिंग म्हणजे धावायला सुरुवात केली. हे माझ्या सुनबाईला कळालं आणि मग मुलगा शाळेतून आल्यावर तिने मुलाला सांगितलं की म्हणे आई ना पटांगणावर जात नाही, ते त्यांच्या बेडरूम मध्येच धावता म्हणे, आवाज येत होता खाली. तर मग मुलगा म्हणाला की आई तू बेडरूम मध्ये का धावते, तू तिथल्या तिथे गोलगोल गोलगोल जॉगिंग करते धावते आणि पडली चक्कर आली तर मग काय करायचं. तर मग मी म्हणाली अरे महेश मला ना खूप लाज वाटते बाबा, त्या ग्राउंडला धावून नावं ठेवतील मला. तर म्हणाला की अगं आई तू हाऊस म्हणून मजा म्हणून तुला जॉगिंग करायचं नाहीये, तुला तुझ्या तब्येतीसाठी करायचंय. मग ठेवतील लोक नाव तर ठेवू दे, पण तू उद्यापासून घरात जॉगिंग करायचं नाही, तू पटांगणावर जा आणि तिथे धाव. मला हे मुलाचं म्हणणं पटलं की अगदी मुलगा खरंच बरोबर म्हणतोय, आपण काय हौशे खातर तर धावत नाहीये. मग मी दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले आणि मी सुरुवात केली. माझ्या पुढे 5-6 गृहस्थ होते माणसं, ते चालत होते. मग मी मागून धावत, वजन वाढलेलं होतं त्यामुळे दम लागायचा थोडंसं जरी धावलं हळूहळू तरी मला फुसफुस फुसफुस आवाज यायचा माझा. तर मग माझा तो आवाज त्या लोकांना आला आणि मग ते एकमेकांना, त्यांनी असं मागे वळून बघितलं तर मी होती. तर मग ते एकमेकांना म्हणाले अरे इंजिन धूर सोडते, चला बाजूला व्हा बाजूला व्हा, हा रस्ता द्या इंजिनला रस्ता द्या. मला कळालं मॅडम की ही लोक मलाच नाव ठेवताय हसता आहे, पण मी एकही शब्द न बोलता मी पुढे निघून गेली. मग अशा प्रकारे कोणी महिला भेटल्या, मुलं भेटली की आओ ताई हे वय आहे का तुमचं धावायचं, कोणी म्हणायचं मावशी साडीमध्ये पाय अडकून पडून जाल तुम्ही, फ्रॅक्चर वगैरे होईल. असं मला एक नि अनेक बरेच थोडे दिवस मला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पण मग मी माझा जो नित्य नेम होता तो काही मी सोडला नाही, मी रोज जात होती आणि जॉगिंग वगैरे करत होती. पण मग थोड्या दिवसांनी काय झालं, माझ्या धावण्यात सुधारणा झाली, चालण्यात सुधारणा झाली आणि मग मी हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली. मग जेव्हा भाग घ्यायला लागली तर मग माझं पेपरला आलं मॅडम. पेपरला आल्यानंतर मग जे गृहस्थ मला नाव ठेवत होते हसत होते, मग तेच म्हणाले की मॅडम तुमचं ना पेपरला बातमी आले, पेपरला बातमी आले. मला काय माहित नव्हतं ते, सुरुवातीची गोष्ट सांगते मी. हो मॅडम तुमचा फोटो पण आलाय आणि तुमची पेपरला बातमी आले. पुढे गेल्यावर आहो ताई तुमचं पेपरला वाचलं मी, कोणी म्हणतं अगं बघितलं का त्यांच्या मिसेसला, ह्याच आहे त्या मावशी, त्या फोटो आलाय ना तर ह्याच मावशी आहे. तर असं मग एक नि अनेक, जसं माझं मला आधी हसत होते, नावं ठेवत होती, टिंगलटवाळी करत होते, तर मग तीच लोक माझं अभिनंदन करायला लागले, माझं कौतुक करायला लागले. हा अशा प्रकारे मला तोही अनुभव आला आणि हाही अनुभव आला.
0: खरंच आपण ज्यावेळेस एखादं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला एक ना अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागतं, तसंच समाजाशी सुद्धा आपल्याला त्यांचे वादविवाद म्हणावं किंवा त्यांचं हे सगळं आपल्याला सहन करावंच लागतं, त्याशिवाय यश आपल्याला मिळतच नाही. हो ताई, आणि ताई आता तुम्ही म्हणताय जसं की तुम्ही जेव्हा आजारी होत्या तुमचं वय खूप होतं आणि आता तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, निव्वळ चालण्यामुळं केवळ धावण्यामुळं तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, त्याची तुमची आपोआपच आवड निर्माण होत गेली, तुम्ही विविध स्तरांवर स्पर्धेंसाठी जायला लागले. मग ताई तेव्हाचं वजन आणि आताचं वजन काय
1: अगदी फरक आहे मॅडम? तेव्हा माझं जवळजवळ 75-76 किलो वजन झालेलं होतं, आता माझं 58-59 किलो वजन आहे.
0: खूप मोठा बदल झाला.
1: मला खूप बदल झाला जॉगिंगने करण्याने आणि चालण्याने, या सरावाने जेव्हा मी केलं हळूहळू स्पर्धा ही करायला लागली. तर मी काय सांगते, जो बाण तो जेव्हा त्या हिरव्या रंगाकडे गेला तेव्हाच माझा एवढा आत्मविश्वास वाटला की मग ते मी बंदच करू शकले आणि माझं शरीरच उठून म्हणजे ग्राउंडला जायचं. इच्छा जरी नसली की नाही बाबा आज थकला आहे, नाही अगं आई आता तू इतकी थकून आले जाऊ दे आजच्या दिवस जाऊ नको, मुलगा म्हणायचा माझा, नाही रे महेश गेलं पाहिजे.
0: हो पण आता तुमचं वय तुम्ही म्हणताय 60 वर्ष, तर 60 वर्षामध्ये आपण असं म्हणतो की आता नातवंडांना सांभाळवता आराम करू, आता घरामध्ये शांत निवांत राहू, पण जिथे हा विचार व्यक्ती करतो आहे तिथे तुम्ही खरंच यश मिळवता आहात आणि निरनिराळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवता आहात, तर याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक ताई. आता आजच्या महिलांसाठी विशेषतः मध्यम वयीन असो आणि ज्येष्ठ महिलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ?

0: मी मध्यमवयीन महिलांना हेच सांगेल मॅडम की डायरेक्ट धावा हे सांगणार नाही मी, पण तुम्हाला जी आवड आहे सायकल हा इतका छान व्यायाम आहे, सायकल सुद्धा चालवू शकता, योगा आहे, चालण्याचा व्यायाम आहे, जॉगिंग आहे, कारण महिलेने हे केलं पाहिजे आपल्या तब्येतीसाठी. कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे की मी या चालण्या धावण्यातूनच माझं आरोग्य सुधारलं आहे. हा तर त्यामुळे मी हे सांगेल की तुम्ही तुमची आवड जपा, आपल्या तब्येतीसाठी आपण धावलं पाहिजे. कारण किती श्रीमंत असो, किती पैसा असो, पण जर आजारपण वगैरे लागलं तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे. तर मग आपण आपल्या आरोग्यासाठी तरी तेवढं केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ महिलांनाही मी हेच सांगेल की निदान चालण्याचा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे. असं जर का तेवढं केलं तरी तब्येतीसाठी म्हणजे बराचसा फरक पडतो. बीपी वगैरे, नॉर्मल डायबिटीस हे ज्या गोष्टी आहे ह्या त्यापासून लांब राहतो आपण. असं मी हे सगळं मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते.
1: हो ना, खरंच ना, खरंच ताई खूपच छान. आता ताई पुढील काळामध्ये तुमची अजून कोणती स्वप्न किंवा ध्येय आहेत का?
0: मॅडम माझी ध्येय आहे, माझं स्वप्न आहे, 10 वर्षापासून मी यामध्ये आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता मी मला पाहिजे तसं यश मिळालंय, खूप आनंदी आहे मी पण, माझा परिवार पण. पण आता माझ्या परिवाराची पण हीच इच्छा आहे की आई तू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली पाहिजे, आणि माझंही ते स्वप्न आहे. आणि ते सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर निश्चित पूर्ण होईल, मी प्रयत्न करेल असं मला वाटतं.
1: आता ताई तुम्ही वयाच्या 60 नंतरही हा खेळ खेळता आहात, धावता आहात, चालता आहात, निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता, तर मग ताई आता त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागतो, हे नित्य तुम्हाला सरावही करावा लागतो, आणि त्यासोबतच मग तुमच्या आरोग्याकडे, तुमचं आता ऑटोमॅटिक आरोग्य सुधारतं, तुमचा व्यायाम होतो त्यामुळं, पण मग तुमच्या खानपानाकडे की तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती विशेष काळजी घेतात मग?
0: मॅडम माझं शेड्यूल जे आहे तेच आरोग्याकडे नेणार आहे. पहाटे लवकर उठते मी, मिक्स असं कडधान्य असतं ते मोड आलेलं ते मी घेते, काही फळं असतात एखाद दुसरं फळ घेते, आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते.
1: आणि ह्या वयात असं आपण म्हणतो की पचनशक्ती कमी झालेली असते, मग त्याबद्दल
0: मला असं म्हणजे वाटतं की मी जे खाते मॅडम मला ते व्यवस्थित पचतंय, मी असं अधेमध्ये अटर सटर असं काही खात नसते. माझं ठरलेलं आहे व्यायाम माझा अगदी मॅडम, मी पहाटे जर पटांगणावर गेली ते 1.5-2 तास मला घरातून जाऊन घरी येण्यापर्यंत होतात. मग त्यानंतर मी थोडस घरातला आवरावर केल्यानंतर योगा असतो माझा, योगा करते मी, 1.5-2 तास माझे योगामध्ये जातात.
1: बरं, तुम्ही व्यायामासोबत घरकामांनाही मदत करता?
0: हो हो, अगदी भाज्या निवडणं, माझ्या नातीचं हो करणं, तिला तयार करणं, स्वयंपाकाची आवड आहे, मी थोडंफार मदत करते सुनबाईला.
1: ताई आता तुमच्या यशामुळे इतर महिलांना कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: मॅडम निश्चितच प्रेरणा मिळेल, मिळाली आहे, आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळतेच. कारण आमच्या शेजारीच तर त्या मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या सोबत, सोबत असायच्या, मागे पुढे असायच्या. पण मी जशी जॉगिंग करायला लागली, धावायला लागली, मग त्यांनी विचार केला बापरे ह्या तर माझ्या आईच्या वयाच्या आहे, तर ह्या धावतात तर मग मी का नाही. मग मला विचारपूस करायला लागल्या, मावशी तुम्ही काय खाता, मावशी तुमचं हे कसं काय आहे, तुमचं दुखत नाही का पाय वगैरे असं. तर मी म्हटलं नाही, दुखणं जाण्यासाठी तर मी हे करते आहे. तर मग त्या सुद्धा धावायला लागल्या, आणि आपलं खानदेश रन पण 2017 साली चालू झालेलं आहे. मग त्या माझ्या सोबत खानदेश रन मध्ये पण सहभाग घेतात आणि पूर्ण करतात त्या यशस्वीरित्या. असं माझ्या बहिणीच्या नात सुना आहे, त्यांचे मला नेहमी फोन येत असतात की आजी मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे, तुम्ही काय काय करता, कसं करता, अशी नेहमी चौकशी असते. आणि माझ्यामुळे बऱ्याच जणी मॅडम चालायला लागले आहे, जॉगिंग करायला लागले आहे. साधं मी आता ग्राउंडवर जर गेली आणि कोणी जर नवीन लेडीज आलेल्या असल्या तिथे फिरायला, तर त्या मग मी धावत असते ना, तर मग माझ्या मागे त्या धावायला लागतात. तर आणि मग चौकशी करतात, मावशी मला ना लाज वाटत होती पण मग तुम्ही धावताय ना म्हणून मग मी पण धावते आहे. असं एक नियणिक एक भुसावळच्या मॅडम आहे, त्या भुसावळीला माझी नात प्रॅक्टिसला जाते, मी तुम्हाला सांगितलं. त्या माझ्या नातीच्या जवळ आल्या, म्हणाली काय ग बाई मला पण ना धावण्याची वगैरे आवड आहे पण ना मला काही सोबतच मिळत नाही, कसं काय धावायचं ना. माझ्या नातीने सांगितलं माझी आजी रनर आहे म्हणे. ओ बापरे म्हणे, आजी रनर आहे, मला तुझ्या आजीचाच फोन नंबर दे म्हणे. मग माझा फोन नंबर त्यांनी घेतला, माझ्याशी संपर्क साधला, मला म्हणाल्या मला तुमच्या बरोबर हे चर्चा करायची आहे, मला भाग घ्यायचा आहे. आता त्या 1 वर्षापासून त्याही सहभाग नोंदवता आहे आणि छान चालू आहे म्हणजे. तर त्या

0: खूप माझं नाव काढतात की तुमच्यामुळे हे चालू आहे. आणि मी सर्वांना हेच सांगेल मॅडम की आपल्या तब्येतीसाठी आपण चाललं पाहिजे. जी आपली आवड आहे ती जोपासली पाहिजे. सायकलचा व्यायाम म्हणा, जो व्यायाम तुम्हाला आवडेल तो तुम्ही करा.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आपल्या महिलांना दिलेला आहे आणि तुमच्या या यशामागे नक्कीच यश पाहून सर्व मैत्रिणींना आपल्या महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
0: आणि मी एक सांगू इच्छिते मॅडम की हे जो मी करते आहे आजपर्यंत आणि आता जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धा खेळून आली तर तेव्हा खूप जंगी स्वागत माझं घरी करण्यात आलं. तर माझ्या मुलाचा मित्र परिवार, आमचे शेजारी कॉलनीतील सर्वजण, तर मी हेच सांगेल की सर्वांच्या शुभेच्छा, प्रोत्साहन आणि माझं तर कुटुंब, पूर्ण माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे, त्यांचा पाठिंबा आहे, म्हणूनच हे सगळं शक्य झालंय. माझे नातेवाईक आप्तेष्ट जेव्हा स्पर्धा होते आणि माझा मुलगा जेव्हा स्टेटस ठेवतो तर तेव्हा मला एवढे फोन येतात की काय सांगू. आम्ही आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे मावशी, आम्हाला आम्ही तुझ्यावर खूप प्राऊड फील करतो, असं खूप कौतुक करतात. तर मी खूप भारावून जाते या गोष्टीने, मला शब्दात सांगता येणार नाही असं आनंद होतो.
1: खरं आपण काय करतो आहे आणि आपल्या यशाचं, आपल्या या कामाचं कुठे कौतुक होतं आहे, आपल्याला इतकं यश मिळत आहे तर नक्कीच आपल्यावर कौतुकाचा वर्षा होतो. आणि
0: तर मग मी हेच सांगेल की मी माझं कुटुंब म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट कॉलनीतील सर्व, माझ्या मुलाचा मित्र परिवार, या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद म्हणेल की तेही त्यांच्या शुभेच्छा, प्रोत्साहन आणि माझी इच्छाशक्ती माझं करण्याचं त्यामुळे हे शक्य होत आहे.
1: मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण पाहिलं की वय हे केवळ एक आकडा आहे, खरी ताकद असते ती आपल्या जिद्दीमध्ये आणि आत्मविश्वासामध्ये. छाया तायडेताई यांनी आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं सिद्ध करून दाखवलंय की योग्य इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून नक्कीच अनेक महिलांना नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल याची खात्री आहे. तेव्हा ताई, आज आपण आकाशवाणीत आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आपले जे अनुभव, आपल्या यशामागचं कारण सगळं आमच्यासोबत तुम्ही सांगितलं आणि छान मनमोकळा संवाद आमच्याशी साधला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: मीही तुम्ही मला त्या योग्य समजलं आणि इथे बोलवून मला संधी दिली तुम्ही, त्याबद्दल आकाशवाणीचे आणि तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम.
1: थांबूया ताई, नमस्कार.
0: नमस्कार.
1: राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, नियमित योग करा आणि आपलं आयुष्य निरोगी आणि ताणतणाव मुक्त बनवा. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह आणि नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचा एक वाजतोय. सुरुवातीला आमच्या केंद्राचं बातमीपत्र, त्यानंतर 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारणांतर्गत गीतबहार हा कार्यक्रम, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि 1:40 भंडारा

0: गोंदिया जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला काही क्षणात ऐका आमच्या केंद्राचं बातमीपत्र.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम तसंच सर्व कार्यालयांतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. यासारख्या 18 महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता, समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास कार्याखड्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या कोल्हापूर तसंच इचलकरंजीच्या दौऱ्यावर असून या 2 दिवसात त्यांच्या हस्ते काही विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेची निवडणूक आज होत आहे. पातूर नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असून या ठिकाणी 10 प्रभागातून 20 नगरसेवकांची निवड होणार आहे. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत हे मतदान होईल. नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार तर नगरसेवकपदासाठी 75 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 17,933 नागरिक या ठिकाणी आपला मतदानाचा अधिकार बजावतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्यानं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं उद्या सकाळी 7 वाजता महानगरपालिकेच्या गरवारे क्रीडा संकुल इथं योग दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अकोल्यात जागतिक सिकल सेल दिनानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला आणि शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानं आज प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी सिकल सेल रोग ओळखा, तपासणी करा, निरोगी भविष्य घडवा या संदेशासह नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी रक्तदानाबद्दल जनजागृतीसाठी रक्तदान करा, जीवन वाचवा, तसंच रक्तदान हेच महादान अशा घोषणाही देण्यात आल्या. सिकल सेल तपासणी, वेळेवर उपचार आणि रोगमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही करण्यात प्रभात फेरीत आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गुजरातमधील सुरत इथून राज्यात नशेच्या गोळ्या आणि औषधांचा पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीला काल छत्रपती संभाजीनगर इथं अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीकडून एकूण 19,53,298 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या छावणी तसंच बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ग्रंथ पुरस्कारांचं वितरण आज सायंकाळी करण्यात येणार आहे. सायंकाळी 5:30 वाजता मसापच्या डॉ नागो नांदापूरकर सभागृहात मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, संजीव कुलकर्णी आणि डॉ विश्वाधर देशमुख या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. डॉ साहेबराव खंदारे यांना नरेंद्र मोहरीर वाङ्मय पुरस्कार, डॉ अनुराग लव्हेकर यांना नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, डॉ शिव कदम यांना म. भी चिटणीस वाङ्मय पुरस्कार, क्षितिज देसाई यांना बी. रघुनाथ वाङ्मय पुरस्कारांनी यावेळी गौरवलं जाणार आहे. नांदेड इथल्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे वाङ्मय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर, कवी अजीम नवाज राही, संगीता अर्गुने आणि नांदेड इथले डॉ प्र. दी. जोशी पाटोदेकर यांचा या पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये समावेश आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे. येत्या 12 जुलै रोजी नांदेड इथं हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. लातूर शहरातील बार्शी रोडवरील वसवाडी परिसरात काही तरुणांनी भर दिवसा एक महिला आणि लहान मुलावर कोयत्यानं हल्ला केला. या हल्ल्यात महिला आणि एक मुलगा जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून एमआयडीसी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.

आत सुरुवातीला ऐकूया आनंदी गोपाळ या चित्रपटातील ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं हे गीत आहे. वैभव जोशी यांचं संगीतबद्ध केलंय ऋषिकेश सौरभ जसराज यांनी.

श्रोतेहो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सरकारनामा या चित्रपटातील अजय झनकार यांचं हे गीत आहे. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं, गायक स्वर कविता कृष्णमूर्ती यांचा.

गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकताहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आम्ही दोघी या चित्रपटातील वैशाली म्हाडे यांनी गायलेलं हे गीत आहे. गुरु ठाकूर यांचं संगीतबद्ध केलंय मंगेश धाकडे यांनी.

0: माझं घर माझा संसार या चित्रपटातील आणि या गीताबरोबरच श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल आणि 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रील. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत. मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील. दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले. दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहे. पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बँका मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक

निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या पीठानं नोंदवलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत

0: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यात बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाजमाध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. भंडारा जिल्ह्याच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विविध महत्वाच्या शासकीय प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामांची गुणवत्ता, सुविधा आणि जनहिताच्या दृष्टीनं आवश्यक बाबींवर त्यांनी सूचना दिल्या. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावांत उपयुक्त पाणी केवळ 25.662 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% साठा शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वलमाजरी आणि केसलवाडा हे जुने मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची शक्यता कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर बिबट्यानं हल्ला करून त्याला जागीच ठार केले. हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयुध निर्माणी कार्यालय भंडारा यांच्या संयोजनाखाली कार्यरत नगर राजभाषा कार्यान्वयन समिती आयोजित अर्धवार्षिक बैठकीत सन 2025-26 करिता बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय भंडारा यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैनगंगा नदीच्या काठावर पवनी आणि अडाळ पोलिसांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत 1,70,000 मोहफुल सडवा नष्ट केला. सहायक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याद्वारा धडक मोहीम राबवत भंडाऱ्यातील 2 ठिकाणी पतंजली सेंटर इथं धाड टाकून सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवादी इथं मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 7 दुकाने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 2 आरोपींना अटक करत चोरीची रक्कम देखील हस्तगत केली. गोंदियातील वृद्ध दाम्पत्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणानं महत्वपूर्ण निर्णय देत संबंधित घर हे वृद्ध दाम्पत्याच्या मालकीचे असल्याचं स्पष्ट करत मुलाला 15 दिवसांत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले. रोजगार हमी योजनेचे 2 वर्षांपासूनचे थकीत पैसे न मिळाल्यानं एका तरुणानं जिल्हा परिषदेत मे भी कॉक्रोच असे फलक लावत अनोखी भीक मांगो आंदोलन केले. गोंदिया शहरात प्रथमच कॉमर्स की पाठशालाच्या वतीनं भव्य बिझनेस रियालिटी शोचे आयोजन करण्यात आले. यात युवा उद्योजकांनी स्टार्टअप कल्पना सादर केल्या. उत्कृष्ट स्पर्धकांचा रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आयोजित विशेष समर कॅम्पचा उत्साहात समारोप झाला. 12 आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी योग, संगीत, तायक्वांदो, पेंटिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि आत्मनिर्भरतेचं प्रशिक्षण घेतलं. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शनही भरविण्यात आलं. डोगीपार परिसरात एलसीबी पथकानं 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. थार वाहन, 4 मोबाईलसह सुमारे 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मे महिन्यात गेल्या 12 वर्षांतील उच्चांक गाठत गोंदियातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि सिंधी समाजाच्या वतीनं गेल्या 65 वर्षांपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मोफत शीतल जलसेवा देण्याची परंपरा आजही कायम आहे. दूषित पाणी पुरवठा, वाढते लोड शेडिंग आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करण्यात आले. शहरातील सुमारे 30,000 कुटुंबांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त वृक्षधरा फाउंडेशननं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत गोंदिया शहरात जनजागृती मोहीम राबवली. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात मासेमारीच्या बोटीतून फिरताना बोट उलटल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झाला तर 7 जणांना सुखरूप वाचविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या गोंदियातील प्रथम आगमनावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या स्वागतार्थ भव्य रॅली काढण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे पूर्व विदर्भातील पक्षाला बळ मिळाल्याचं मानलं जात आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI

FM 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता ऐकूया ओम शांती ओम या चित्रपटातलं के यांच्या स्वरातलं गीत.

ओम शांती ओम या चित्रपटातलं के यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं विशाल यांचं, संगीतकार विशाल शेखर. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:50 होत आहेत. आता उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचे 2 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात अग्निसाक्षी या चित्रपटातलं गीत. गीत आहे समीर यांचं, संगीतकार नदीम श्रवण.

लज्जा या चित्रपटातलं अनुराधा श्रीराम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात लगीत आपण ऐकलं गीत होतं समीर यांचं, संगीतकार अन्नू मलिक. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया दस या चित्रपटातलं सुनिधी चौहान आणि कृष्णा यांच्या स्वरातलं गीत. गीत आहे महबूब यांचं, संगीतकार रणजित बरुट.

हिंदुस्थानी या चित्रपटातलं स्वर्णलता आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं पी के मिश्रा यांचं, संगीतकार ए आर रहमान.

आशा भोसले आणि सुदेश भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं आर या पार या चित्रपटातून. गीत होतं माया गोविंद यांचं, संगीतकार विजू शहा. या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

FM 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 2:30 होत आहेत. आता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकले. हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले. एफएम 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 3 वाजतायत आता. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकासकामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500

0: गुलाब जादा गाळ्या। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार। आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केलं। परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे। या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे। 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं। परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत। तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत। प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत। परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे। देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यात बंदी घालण्यात आली आहे। तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे। नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल। यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे। दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे। टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे।
0: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं। मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे। अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते। दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली। या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143,90,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे। मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत। उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती। याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला। या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं। येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली। राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं। भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी

मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्णभिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएफमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445.97 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: 2047. We hope and pray that the resolve and the vow of the Prime Minister bears fruit and we see all those great results in our lives, in the lives of the country, in the lives of everyone to be there in the future.
1: धीरे धीरे कार्यक्रम अपनी समाप्ति की ओर बढ़ रहा है. अब समय है आपसे विदा लेने का. श्रोताओं, इस कार्यक्रम को आप तक पहुंचाने में प्रस्तुति सहयोग दिया श्री एस वाई खान ने और इस कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता थे श्री प्रमोद कुमार. ये कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया. इसी के साथ मैं सिद्धार्थ सिंह अपने साथी कमेंटेटर वैभव ज्योत्सना श्रीवास्तव के साथ आपसे अनुमति लेता हूँ. नमस्कार.
2: श्रोते हो, संध्याकाळचे 5:32 होत आहेत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता आपले पुढील गीत जैत रे जैत या चित्रपटातील हे गाणं गायलं आहे आशा भोसले आणि साथीदारांनी. कवी आहेत नादो महानोर, संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम युववाणी.

युववाणी कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक योग दिनानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केले

0: मी तुमचा मित्र दर्शन आजच्या आपल्या यू आणि या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
1: मित्रांनो, योगाचा प्रसार हल्ली देशभरातच नव्हे तर जगभरात होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
0: संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 या दिनाला मान्यता देण्यात आली. आणि मित्रांनो, 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे तो जगभर साजरा केला जातोय.
1: तर मित्रांनो, याच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज आपण भरपूर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी मला दर्शनला ना काहीतरी विचारायचंय.
0: बोल ना, विचार.
1: जागतिक योग दिवस आहे बरोबर. जगभर योग दिवस साजरा केला जातोय.
0: हो.
1: प्रत्यक्ष योग, प्राणायाम, व्यायाम करून लोक हा दिवस साजरा करतायत.
0: हो.
1: मग आपला काय विचार आहे महाशय?
0: आपला? मी तर जाणार आहे माझ्या घरासमोरच्या उद्यानात.
1: कशासाठी रे?
0: कशासाठी म्हणजे, अगं तिथे पण योग दिन साजरा करतो ना आम्ही. पहाटे आम्ही सगळे एकत्र येतो आणि सामूहिक योगासन प्राणायाम करतो.
1: अरे वा. आणि मग?
0: मग काय, ते झालं की छान पैकी तिथे आम्ही नाश्त्याची सोय केलेली असते. तिथे नाश्ता करतो आणि मग मी आणि जवळपास सगळेच आपापल्या घरी जातात.
1: वा, किती छान. आणि मग रे, दुसऱ्या दिवशी काय?
0: दुसऱ्या दिवशी काय, रोज रोज एवढ्या सगळ्या लोकांना नाश्ता देणं परवडेल का? आणि असं योग दिन 21 जून असतो, दररोज नाही. कळत नाही तुला काही नाही?
1: हो, ते पण आहे म्हणा.
0: मग
1: म्हणजे हे थेट पुढच्या 21 जून लाच. मग
0: बरोबर, म्हणजे काय दरवर्षी योग दिवस साजरा करतो आम्ही.
1: वा, हो ना, किती छान. पण दररोज योग करायला नाही करे जमत तुला? मित्रांनो, असा कुठला पाहिजे नाही का याला रोज व्यायाम करण्याची बोंब. आणि 21 जून मात्र तिथे हजर का? तर नंतर नाश्ता मिळतो ना. अरे लाज कशी वाटत नाही रे तुला? स्वतःची काळजी घ्यावीशी सुद्धा वाटत नाही, इतका कंटाळा.
0: घेतो मी काळजी, घेतो आणि व्यायाम पण करतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, एक आसन प्रामाणिकपणे केलं आणि व्यवस्थित केलं ना की कोणतंच आसन करायची गरज पडत नाही.
1: हो का?
0: मग
1: कोणतं रे?
0: शवासन, जे मी पूर्ण मन लावून करतो.
1: हो ना, शहाण्या, व्यायाम करायला नको त्याला. अरे सगळे लोक करतात, स्वतःची काळजी घेतात, त्यांना काय वेळ लागलाय का?
0: एक मिनिट थांब, एक मिनिट थांब, सगळं सांगतो. मित्रांनो, एकही शांत बसणार नाही, आपण ऐकूया छानसं गाणं.
1: तर सगळं चोप दिला पाहिजे, व्यायाम करायला नको त्याला.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तर मग मला असं वाटतं की आज जी आपल्याला योग विषयी माहिती मिळणार आहे ना, त्याला आपण सुरुवात केली पाहिजे.
0: नक्कीच मित्रांनो, योग म्हणजे काय, योगासनं करण्याची पद्धत, त्याचे फायदे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याकडून.
1: चला तर ऐकूया ज्ञानेश्वर बोबडे यांनी योगाविषयी कुणाल महाजन यांच्याशी केलेला गप्पा.
2: मित्रांनो नमस्कार. 21 जून हा विश्व योग दिवस 2014 भारत सरकारच्या मागणीनुसार युनायटेड नेशनने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केला. जवळपास 176 देशांनी याला मान्यता दिली. त्यानंतर 2015 पहिला योग दिवस थाटामाटात 150 देशांमध्ये साजरा करण्यात आला. जी आपल्या भारताची प्राचीन धरोहर आहे ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली, जेणेकरून जग जे आहे ते शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होईल आणि आपलं सुंदर आयुष्य जगण्यासाठी तयार होईल. जो 21 जून आहे हा जगभर जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज युवा योग शिक्षक कुणाल महाजन आलेले आहेत. ते मास्टर इन योगा, त्याचबरोबर त्यांनी योगशास्त्रामध्ये नेट सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की योग म्हणजे काय आणि योग करण्याची किंवा आसनं करण्याची योग्य पद्धती कोणती आहे, योग जे आहे ते केव्हा करावेत, त्याचबरोबर युवक आणि योग हे समीकरण थोडंसं वेगळं पडतं, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार कुणाल.
3: नमस्कार सर.
2: तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये.
3: धन्यवाद.
2: सर्वात पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 21 जून हाच दिवस का निवडण्यात आला?
3: 21 जून हा फार मोठा दिवस असतो. तसं बघायला गेलं तर वातावरणामध्ये अनेक प्रकारे बदल घडत असतो. एका ऋतूनंतर दुसऱ्या ऋतूची या ठिकाणी सुरुवात झालेली असते. वातावरणामध्ये गारवा, पहिले 1-2 पाऊस झालेले असतात. आणि जसं मी म्हटलं की सर्वात मोठं कारण असं असू शकतं, हा फार मोठा दिवस मानला जातो. यामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी, ज्याप्रमाणे दिवस मोठा आहे 21 जून, त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य देखील हे फार वाढावं, मोठं व्हावं, आणि हे मोठं करण्यासाठी योगाशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणताच नाहीये.
2: खूप छान सांगितलं सर तुम्ही की जसा दिवस मोठा आहे तसं योगाच्या आसनाच्या माध्यमातून माणसाचं आयुष्य सुद्धा हे मोठं व्हावं, या उद्देशानंच 21 जून हा दिवस त्यांनी निवडला असेल. थोडंसं जर आपण आता योगाकडे येऊया. आपण म्हणतो योग योग योग, पण योग म्हणजे नक्की काय, योग मध्ये काय असतं याच्याबद्दल सांगा.
3: योग म्हणजे सर्वोत्तम जीवन जगण्याची एक प्रणाली आपण म्हटलं जाऊ शकतं. या योगामध्ये यम आहेत, नियम आहेत, आसन आहे, प्राणायाम आहे, त्याचबरोबर प्रत्याहाराच्या माध्यमातून आपण आपल्या इंद्रियांवर संयम करू शकतो, धारणा आणि ध्यानच्या माध्यमातून आपलं आत्मबळ, आपलं मनोबल आपण वाढवू शकतो. तर योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची एक प्रणाली अशी सर्वसामान्य व्याख्या असू शकते. मात्र योगाचे जे निर्माते आहेत महर्षी पतंजली, ज्यांनी पतंजल योग सूत्र लिहिलं, त्यांनी आपल्या पतंजली योग सूत्रामध्ये असं म्हटलंय, समत्वम योग उच्चते. याचा अर्थ आपलं जीवनशैली, आपला स्तर हा योगाच्या माध्यमातून आपण उंचावू शकतो.
2: बरोबर आहे सर. योग जो आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं आसनं असतील, आणखी काही गोष्टी असतील, तर योगामध्ये काय काय अंतर्भूत आहेत, काय काय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे याच्याबद्दल सांगा.
3: जी, मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला हेच म्हटलं की योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम असा सर्वसामान्यांचा भ्रम झालेला असतो. मात्र जसं जसं आपण योगात प्रवेश करतो तसं तसं आपल्याला कळतं की योग ही शाखा आहे ना, फार मोठी आहे. योगामध्ये यम सांगितलेत, नियम सांगितलेत, आसन. आपल्याला जर वरच्या मजल्यावर जायचं असेल तर आपण एक एक पायरी चढत जातो. तसं आयुष्याची पायरी चढत जात असताना आपल्याला उच्च जीवनाकडे वाटचाल करायची असते. आणि त्या उच्च जीवनाकडे वाटचाल करत असताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, शेवटची अवस्था जी आहे समाधी, सर्व योग्यांची इच्छित जी आपण त्याला म्हणतो की शेवटपर्यंत पोचायचं म्हणजे समाधीपर्यंत पोचायचं,

0: तर हे सर्वांचं मिळून योग होतं. तर जो सर्वसामान्यांचा ग्रह आहे की योग म्हणजे केवळ आसनं, काहीतरी आसनं करायची आणि प्राणायाम, तर केवळ तेवढं नसून फार मोठी आणि समर्पक व्याख्या योगाची आहे.
1: सर आता योग जो आहे तो एक शास्त्र म्हणून आपण शिकतो, तर मग तुम्ही समाधीचा उल्लेख केलाय, तर शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे काय म्हणता येईल?
0: शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे सर्वोच्च आनंद. यामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं, शरीराच्या सर्व संवेदना जातात, मन आणि बुद्धी इथे लय पावते आणि एक परम सुखाची अनुभूती समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होते, जी सर्वसामान्यांना त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट योगाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे.
1: सामान्यपणे जर विचार केला कुणाल तर असं म्हणता येईल की खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो योग्य प्रकारे विचार करू शकतो.
0: सामान्य भाषेत सांगायचं तर समाधीची एक आपण असं म्हणूया की लहान मुल आहे, अतिशय चंचल असतं, खोडकर वृत्ती त्याची असते, पण जसं जसं तो मोठा होत जातो, जसं त्याला समज येत जाते, तसा तसा तो एक मॅच्युअर होत जातो, परिपक्व होत जातो. त्याचप्रमाणे योग साधक वेगवेगळे आसन प्राणायाम करता करता परिपक्वतेच्या दिशेने जातो, विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, चंचलता कमी होते योग साधनेच्या माध्यमातून, आणि जी एकाग्रता साधली जाते त्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये समाधी
1: म्हणू शकतो. बरोबर आहे, त्याची एक वेगळी व्याख्या न घेता योग्य मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असा मनुष्य जर निर्माण होऊ शकत असेल तर त्याला आपण समाधी म्हणू शकतो. आणखी एक प्रश्न असा येतो की आसन, योगाचा आसन हा खूप मोठा भाग आहे आणि सामान्य नागरिकांपर्यंत तो आसन आणि प्राणायाम हे दोनच भाग मोठ्या प्रमाणात जातात. आसनाबद्दल सांगा की आपल्याला योग्य प्रकारे आसनं काही त्रुटी न करता जो आसन करतो त्याला नुकसान न होता त्याला फायदा होईल अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं आसनं कशी करावीत?
0: शिक्षण घेत असताना त्यात महर्षी पतंजलींचं एक स्तोत्र नेहमी आमच्या समोर येतं. त्या आसनाबद्दलचं त्यांचं स्तोत्र असं आहे की स्थिरम सुखम आसनम. ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला स्थिरता आणि सुखकारकरित्या तुम्ही बसू शकाल तेच तुमचं आसन. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं आसन करा किंवा बघा किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर होत नाही, त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना येत नाही, तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आसन कसं करावं किंवा काय, तर तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसनं सांगितलेत, कोणतंही आसन करत असताना तुम्हाला सुखकारकरित्या त्या आसनामध्ये बसता आलं पाहिजे आणि दीर्घकाळ.
1: एक आणखी आहे सर की आसन करत असताना श्वासाचं खूप महत्व असतं, आपला श्वास जो असतो त्याचं खूप महत्व असतं, तो केव्हा घ्यावा केव्हा सोडावा हे त्या आसनावर निर्भर असतं.
0: बरोबर,
1: याबद्दल थोडंसं सांगा की आसन करत असताना श्वास जे आहे त्याचं महत्व कशा प्रकारे आहे?
0: आसन करत असताना श्वासाचं महत्व तर फार अबाधित आहे की कुठल्याही प्रकारचं आसन करत असताना तुम्ही आसनाच्या स्थितीमध्ये असताना पुढची कृती करत असताना ती श्वास घेऊन करायची आहे की श्वास सोडत केली पाहिजे. थोडंसं एक उदाहरण देऊन सांगतो की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासाशिवाय पर्याय नाही, आपण श्वास घेत असतो, पण आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपलं लक्ष श्वासाकडे जात नाही. श्वास ही अनैच्छिक असलेली क्रिया आहे, ती निसर्गातच आपली आपली सुरू असते. मात्र आसन करत असताना उदाहरणार्थ समजा मी पवनमुक्तासन घेतलं, पवनमुक्तासनाच्या चौथ्या स्टेजला आपण मान उचलून कपाळ जेव्हा दोन्ही गुडघ्यांना लावतो त्यावेळेस जर श्वास सोडला तर आपलं पोट शिथिल होईल, पोट शिथिल झाल्यामुळे आपण आसन अधिक घट्ट पकडू शकतो. सूर्यनमस्काराच्या अनेक स्टेप आहेत, यात सुद्धा श्वासाला फार महत्व दिलं गेलं आहे. श्वास घेत आपण वर यायचं, श्वास सोडत आपण खाली जायचं. तर प्रत्येक आसनाच्या त्या कृतीवरती श्वास डिपेंड आहे की तुम्ही श्वास घेत आसन घेतलं पाहिजे की श्वास सोडत आसन केलं पाहिजे.
1: बरोबर आहे, मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीने हे जर आसन करत आहे तर योग्य त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे?
0: जी आम्ही तर असं म्हणतो की अनेक लोक आम्हाला बघायला मिळतात की ते टीव्हीवर बघून कुठल्या प्रकारचे आसनं कुठल्या प्रकारचे प्राणायाम करतात, पण आम्हाला असं वाटतं की योग्य गुरुच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊनच तुम्ही आसन प्राणायाम या सर्व क्रिया करायला हव्यात. तुमचं एखादी आसन करत असताना चुकत असेल तर त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटे देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे प्राणायाम सुद्धा तसंच आहे की योग्य रीतीने श्वास तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्ही जर त्यात चुकी केली तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही प्राणायाम आणि आसन हे सर्व शिकून मगच त्याचा प्रत्यक्ष घरी प्रॅक्टिस करू शकता.
1: कुणाल, तुम्ही आता सूर्यनमस्कार याबद्दल बोललात, सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांचा राजा असं आपल्याला म्हणता येईल, तर सूर्यनमस्कार जर हा एकच जरी आसन व्यक्तीने केलं तर सर्व आसनं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो, तर या सूर्यनमस्कारांमुळे कोणते फायदे व्यक्तीला होऊ शकतात?
0: सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे, किंबहुना आम्ही तर असं म्हणू की आजचे युवक सिक्स पॅक्स आणि या सगळ्या गोष्टींकडे

0: आता व्यायामाकडे वळलेले आहेत. तर व्यायाम आणि योग यांचा दुवा साधणारा प्रकार आम्ही सूर्यनमस्काराकडे बघू शकतो.
1: अच्छा
0: जी. आणि सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर आपण त्याचा परिणाम होताना बघू शकतो. म्हणजे सामान्य भाषेत म्हणायला गेलं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असलेल्या सर्व अवयवांना ते एका प्रकारे ताण आणि शिथिलता दोघी प्राप्त करून देतं.
1: अच्छा, एक आणखी मला विचारू असं वाटतंय की वयोगट जे आहेत आपले वेगवेगळे, बालक असेल, युवक असेल, वृद्ध असतील, त्यांच्यानुसार काही वेगवेगळे आसन आहेत का? असतील तर ते थोडस सांगा की बालकांनी कोणते आसन करावेत, युवकांनी कोणते आसन करावेत किंवा वृद्धांनी कोणते आसन करू नये.
0: जी,
1: याबद्दल थोडस सांगा.
0: आपण तीन स्टेप मानूया वयाच्या, की बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्थेचा जर विचार केला तर बालकाची शिथिलता शरीराची फार जास्ती असते, त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचा योग बिनधास्त आणि अतिशय समर्पक पद्धतीने करू शकतात. मात्र या ठिकाणी आपण एक असा विचार करूया की शिक्षण त्यांचं सुरू आहे, त्यांची चंचलता असते, वाढतं वय असतं, क्युरियोसिटी असते, सर्व जाणून घेण्याचं त्यांचं मन असतं. तर या ठिकाणी काही तोलात्मक आसनं जर या मुलांनी केली तर तोलात्मक आसनामुळे एकाग्रता वाढण्यास फार मदत मिळते. तोलात्मक आसनं म्हणजे ज्या आसनांमध्ये शरीराचा तोल सांभाळावा लागतो.
1: अच्छा,
0: अशा आसनांना आपण तोलात्मक आसनं म्हणू शकतात. सर्वात सुंदर उदाहरण द्यायचं तर ध्रुव बाळाचं. ध्रुव बाळाने ज्या आसनामध्ये उभं राहून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवासन मानलं गेलंय. आसन अतिशय सोपं आहे. एका पायावर उभं राहून दुसरा पाय गुडघ्यात वाकवत दुसऱ्या मांडीला, म्हणजे गुडघ्याजवळ तो लावायचा आहे, दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. तर यामध्ये दृष्टी एकाग्र ठेवावी लागते एका ठिकाणी, आणि तोल जो आहे तो शरीराचा तोल सांभाळावा लागतो. हा तोल सांभाळण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते. आणि मुलांसाठी अशी जी तोलात्मक दोन तीन आसनं जी आहेत, नटराजासन आहे, ध्रुवासन आहेत, या अशा आसनांमुळे त्यांचं तोल सांभाळून एकाग्रता त्यांची फार सुंदर वाढेल. दुसरा घटक जो आहे योग. तर युवकांना आजकाल आपण म्हणतो की व्यायामाची क्रेज आहे, सगळी क्रेज आहे, तरी पण व्यायामामध्ये शरीर ताठर होतं, तर योगामध्ये तुमचं शरीर शिथिल होतं आणि एक विशिष्ट प्रकारचा टोन बॉडीचा त्यात साधला जातो. त्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. म्हणजे शरीर आणि मन यात तरुणांना साधता येऊ शकतं.
1: यात युवकांनी कोणती आसनं करावीत? म्हणजे तुम्ही सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं एकाग्रता वाढावी यासाठी.
0: युवकांनी सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्काराचे वेगवेगळे आसन 12 अंकी किंवा 10 अंकी ते करू शकतो. त्यानंतर भुजंगासन आहे, सर्वांगासन आहे, हलासन आहे, ज्यामुळे आपल्या सर्व शरीराला त्याचा अतिशय सुरेख असा उपयोग होऊ शकतो. काही युवकांमध्ये देखील काही थोडेफार आजार असतात, ताणतणाव असतो. हा ताणतणाव घालण्यासाठी ते प्राणायामाचा वापर करू शकतात. प्राणायामामुळे मन शांत होतं, शरीर शिथिल होतं, मन हलकं होतं.
1: कृणाल, ते आता वृद्ध व्यक्ती आहेत.
0: जी,
1: असं सांगतात की काही आसनं वृद्ध व्यक्तीने करू नये.
0: जी,
1: त्यांनी ठराविकच आसनं करावी कारण ते वय त्यांचं त्या पद्धतीचं असतं. तर कोणती आसनं ही वृद्धांनी करू नये?
0: तसं जर शरीर साथ देत असेल, शरीर जास्त जखडलं नसेल, तर वृद्ध देखील सर्व प्रकारची आसनं करू शकतात. पण वाढतं वय असतं, शरीर असतात, वेगवेगळे आजार जडलेले असतात, तर काही आजारांवरती काही आसनं ही निषिद्ध मानली गेली आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून योग्य मार्गदर्शकाकडे शिकून तशी आसनं केली पाहिजेत. काही सूक्ष्म हालचाली फार महत्वाच्या आहेत, जसं गुडघ्याची वाटी झिजलेली असते, अनेक प्रकारचे सांधिवात असतात, गुडघे दुखणे वगैरे, तर सूक्ष्म हालचालींच्या माध्यमातून धीरे धीरे का होईना या हालचाली करून ते सांधे जे आहेत ते व्यवस्थित ठेवू शकतात.
1: हलके फुलके जे आसनं आहेत योग्य मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली त्यांनी करावी.
0: जी,
1: एक आणखी, आता हे जग खूप फास्ट झालंय. म्हणजे आता आपण बघतो की 30 वर्षाच्या युवकाला हार्ट अटॅक आलाय, 25 वर्षाच्या युवकाला डायबिटीजचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, बीपीचे प्रॉब्लेम निर्माण झालेत. तर योग याबद्दल काही सांगतं का? म्हणजे योगामध्ये या सर्व ज्या बाबी आहेत होऊ नयेत म्हणून काही सांगितलंय का?
0: जी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर. आणि आता तुम्ही जे म्हटलात की जग फास्ट झालंय, अनेक आजार जडलेले आहे, तर ही बदललेली जीवनशैली, बदललेली लाईफस्टाईल, फास्ट फूड खाण्याचे, जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेत, नैसर्गिक जे अन्न स्रोत आहेत ते मनुष्याने हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेल वगैरे, असं जे आपण म्हणतो, बाहेर रोडावरचं खाणे, अति आहारी जाणे, म्हणजे मोबाईलच्या आहारी गेले, मद्याच्या आहारी गेले, काही शोक लागतात, तर ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. आणि योग म्हणतं, जसं आपण म्हटलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, तर योगामध्ये व्यसनांपासून मनुष्याला योग दूर नेतं. एक शरीराचा एक विशिष्ट टोन सांभाळला जातो, मानसिक आणि शारीरिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून

0: युवकांनी आणि पूर्ण लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे असं आम्ही योग शिक्षक सर्वांना नेहमी सांगत असतो.
1: म्हणजे हे जर योगाकडे वळले तर यांच्या ज्या वाईट सवयी आहेत ह्या दूर होऊन एक चांगली जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकेल.
0: जी जी, अतिशय बरोबर.
1: आता कुणाल, आपला कार्यक्रम हा युवावाणी आहे.
0: जी
1: ठीक आहे, योग न माणसाला शारीरिक मानसिक खूप फायदे आहेत.
0: जी
1: पण रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना योग शिक्षणाचा कोणता फायदा आहे?
0: जसं आता बघायला गेलं तर शैक्षणिकीच्यामध्ये बीए इन योगा, एमए इन योगा, डिप्लोमा नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथीचे काही कोर्सेस सुरू झालेले आहेत. आणि हे जी कोर्सेस आहेत हे व्यावसायिक स्वरूपातले आहे. म्हणजे पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेस यामध्ये फरक आहे. योगाचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात, रोजगाराच्या संधी मिळू शकतात. तुम्ही व्यक्तिगत योगा शिकवणी सुरू करू शकतात, योगा क्लासेस सुरू करू शकतात, तुमचं स्वतःचं योग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. किंवा जसं मी म्हटलं की एम ए योगानंतर नेट तुम्ही क्वालिफाईड होताय योग विषयामध्ये, तर प्राध्यापक, असिस्टंट प्राध्यापकाची संधी तुम्हाला मिळू शकते. भविष्यात शासनाने जर विचार केला तर सर्व शाळेमध्ये योग विषय हा सक्तीचा होऊ शकतो. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पीटीचा तास हा कंपल्सरी असतो, त्याप्रमाणे योगाचा तास देखील कंपल्सरी होऊ शकतो. आणि अशा वेळेस मग सर्व शाळेमध्ये योग शिक्षकाची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे जर विचार केला तर युवकांनी जर रोजगाराच्या संधी आहेत शोधण्याचा प्रयत्न केला तर योगापासून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
1: एक चांगलं जीवन मिळू शकतं आणि आर्थिक स्थैर्य पण.
0: जी
1: आता योग 150 देशांमध्ये पोहोचला आहे, त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला विदेशामध्ये सुद्धा योग शिक्षक लागतील.
0: हो, अतिशय. म्हणजे आता सुद्धा तुम्हाला फार संधी की तुम्ही यात जर उच्च शिक्षण घेतलं आणि तुमच्या भाषेवर तुमचं जर प्रभुत्व असलं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं किंवा ज्या देशाची जी भाषा आहे ती तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला तर त्या देशामध्ये जाऊन सुद्धा

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. पीएम किसान सन्मान निधीचा 32वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी. उद्या जागतिक योग दिवस. कोलकाता इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम. नीट फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर एनटीएकडून देशभरात मॉक ड्रिल. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसराचा 6 महिन्यात विकास. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील निर्दोष. आणि छत्रपती संभाजीनगरचे 5 तरुण गणपती पुळे इथल्या समुद्रात बुडाले. परभणी मंदिर कोसळून 4 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. यावेळी राज्यातील 90,85,000 शेतकरी कुटुंबाच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मुंबईत दिली. ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्र शासनानं शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी आर्थिक मदत 3 समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होत आहे. निरोगी जीवनासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमानंतर प्रसारित होणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्यानं छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं उद्या सकाळी 7 वाजता महानगरपालिकेच्या गरवारे क्रीडा संकुल इथं योग दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. नीट यूजी 2026 फेर परीक्षा उद्या होणार आहे. या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून आज राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल घेतली. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दुपारी 2 ते 5:15 दरम्यान ही परीक्षा होईल. यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते

0: साडेअकराच्या सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा परिसर शासनाच्या तब्बल 1,500 कोटी रुपयांच्या निधीतून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. ते आज कोल्हापूर इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते. 7व्या शतकातील या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संवर्धन करून हा परिसर पुढील 6 महिन्याच्या आत विकसित करण्यात येणार असल्याचं शहा यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: ये मंदिर के

0: संरक्षण करते हुए ये निर्माण कार्य शुरू होने वाला है। आउटडोर गैलरी, हेरिटेज वॉल, लाइट एंड साउंड शो, अन्न छत्र और हेरिटेज कोर्टयार्ड समेत ये मंदिर एक पूर्ण यात्रा धाम के रूप में 6 माह के अंदर ही परिवर्तित हो जाएगा।
1: येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळाने 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली। राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं।
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली। सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली। हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नामंदर यांनी दिला आणि आरोपीची मुक्तता केली। या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं। 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले 5 युवक रत्नागिरीतल्या गणपतीपुळे इथल्या समुद्रात बुडाल्याची घटना आज घडली। पैठण तालुक्यातील बिडकीन इथले 19 पर्यटक गणपतीपुळे इथं आले होते। यापैकी 8 जण आज सकाळी समुद्रात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं ते 8ही बुडाले। त्यापैकी 3 वाचवण्यात यश आलं, मात्र 5 जण अद्यापही बेपत्ता आहेत। हे सर्व युवक 19 ते 22 वर्ष वयोगटातले असून आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाने आणि यश कांबळे अशी या 5 जणांची नावं आहेत। या सर्वांचा शोध सुरू असल्याचं रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितलं आहे। परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील येशवाडी इथल्या त्रिमूर्ती हनुमान मंदिरातील घुमट कोसळला असून या अपघातात 4 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत। आज शनिवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी झालेली असताना या निर्माणाधीन मंदिराचा सभामंडप कोसळल्याचं वृत्त आहे। नागरिकांच्या मदतीनं जखमींना बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं आहे। मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्कारांचे वितरण आज करण्यात येत आहे। मसापच्या डॉ नागो नांदापूरकर सभागृहात हा सोहळा होत आहे। डॉ साहेबराव खंदारे यांना नरेंद्र मोहरीर वाङ्मय पुरस्कार, डॉ अनुराग लवेकर यांना नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, डॉ शिव कदम यांना म भी चिटणीस वाङ्मय पुरस्कार तर क्षितिज देसाई यांना बी रघुनाथ वाङ्मय पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे। बीडच्या गेवराई तालुक्यात विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर महिलेचे अपहरण करून तिला काठ्यांनी बेदम मारहाण करत रात्रभर एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवल्याप्रकरणी

गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. परभणी शहरात आज दहशतवाद विरोधी पथकानं 15 ठिकाणी धाडी टाकल्या. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. यावेळी बाहेरील जिल्ह्यातील तपास अधिकारी मोठ्या संख्येनं दाखल झाल्यानं या परिसराला छावणीचं स्वरूप आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील नोकर भरती प्रकरणी उद्भवलेला पेच दूर करण्यासाठी येत्या सोमवारी 22 जून रोजी कृषी आणि महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली. प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्याबाबत 3 सप्टेंबर 2025 रोजी कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीच्या अनुषंगानं समिती गठीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन करण्यात आलं होतं. या समितीनं आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. क्रिकेट. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं लक्ष ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 4 षटकात 37 धावा झाल्या होत्या. हवामान. येत्या 48 तासात विदर्भ तसंच उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी. उद्या जागतिक योग दिवस. कोलकाता इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम. नीट फेट फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर एनटीएकडून देशभरात मॉक ड्रिल. आणि छत्रपती संभाजीनगरचे 5 तरुण गणपतीपुळेच्या समुद्रात बुडाले. परभणीत मंदिर कोसळून 4 भाविकांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: देशस्य शत प्रतिष्ठित स्थानेषु अन्ताराष्ट्रिय योग दिवसस्य विशेष कार्यक्रमाणाम् आयोजनं विधास्यति। राष्ट्रपतिपदासीना द्रौपदी मुर्मू श्वः मध्यप्रदेशस्य जबलपुर नगरे राज्यस्तरीयस्य अन्ताराष्ट्रिय योग दिवसस्य कार्यक्रमे मुख्यातिथिरूपेण स्थास्यति। कार्यक्रमः प्रातः सार्ध सप्तवादनतः सदर क्षेत्रस्य गैरिसन ग्राउंड इत्यत्र आरप्स्यते। अद्य सायंकाले राष्ट्रपतिः तत्र प्राप्स्यति, यत्र राज्यपालः मंगूभाई पटेलः विमानस्थानके तस्याः स्वागतं करिष्यति। भारतं सोमवासरादारभ्य द्विदिवसीयं ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा परामर्शदानां सम्मेलनम् आयोजयति। अस्य सम्मेलनस्य अध्यक्षः राष्ट्रीय सुरक्षा परामर्शकः अजीत डोभालः भविष्यति। भारत ऋतु विज्ञान विभागेन श्वः पर्यन्तम् उपहिमालयीय पश्चिम बंगस्य सिक्किम राज्यस्य च पृथक् पृथक् स्थानेषु अत्यधिक वृष्ट्यै रक्तवर्णीया पूर्वसंचेतना प्रदत्ता अस्ति। ऋतु विभागेन दिने केरल माहे तमिलनाडु पुदुचेरी करैक्कल प्रदेशेषु पूर्वोत्तर भागेषु च प्रचण्ड वृष्टेः पूर्वानुमानं प्रकटितम् अस्ति। हरियाणा चण्डीगढ़ पंजाब दिल्ली उत्तराखंड पूर्वी मध्य प्रदेश जम्मू कश्मीर लद्दाख हिमाचल प्रदेशेषु च विद्युद्योतनेन सह मेघगर्जनस्य संभावना ऋतु विभागेन प्रकटिता। बिहार आंध्र प्रदेश उत्तरांतरिक कर्नाटक तेलंगाना विदर्भ अंडमान निकोबार द्वीपेषु च आगामी दिनद्वयोः एतादृशी स्थितिः भविष्यति। ब्राजील देशः अद्य फिलाडेल्फिया क्रीडांगणे हैति देशस्य उपरि 3-0 इत्यंकैः सहजतया विजयं प्राप्य फीफा विश्व कप क्रीडायां स्वस्य प्रथमं विजयं अभिलिखितम् इति वार्ताः।
1: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 आणि 3 सेकंद होत आहेत। आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम सायन्स कॉर्नर। सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात आज ऐकूया लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली ही मुलाखत। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे।
2: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। श्रोतेहो कधी विचार केलाय का तुम्ही, लघुग्रह कोणाला म्हणतात, लघुग्रह म्हणजे काय, आणि आपल्या पृथ्वीच्या संदर्भात आपण जेव्हा त्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या पृथ्वीसाठी किंवा आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने त्यांचं काय महत्व आहे, हे प्रश्न तुमच्या मनात कधी पडलेत का? आज आपण या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे हौशी खगोलशास्त्रज्ञ विक्रांत विवेक कुरमुडे सर यांना। सर नमस्कार।
3: धन्यवाद सर, मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे आभार।
2: सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमची थोडी ओळख करून द्या आणि तुम्ही हौशी खगोलशास्त्रज्ञ कसे झालात त्याबद्दल पण थोडं सांगा।
3: माझं लहानपण जे आहे हे बदलापूरमध्ये गेल्यामुळे आम्हाला लहानपणी तेवढा आता जे आपण ज्याला लाईट पोल्युशन म्हणतो त्याचा आम्हाला जास्त परिणाम जाणवला नाही। आणि लहान असताना एकदा मी आकाश दर्शनाचा कार्यक्रम अटेंड केला होता, खगोल मंडळ एक ग्रुप आहे त्यांचा, आणि तिथून मला खरं तर खगोलशास्त्राची मला आवड निर्माण झाली। आणि त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण ह्याच्यातच अभ्यास केला पाहिजे, कारण तेव्हा आम्ही गुरु बघितला होता, शनीची कडी बघितली होती आणि हे खूपच रोमांचकारी होतं सगळं आणि विलक्षण होतं आमच्या लहानपणात ते सगळं बघणं। आणि असं ठरवल्यानंतर मग पुढे बीएससी एमएससी फिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स असं करत करत मग ठरवलं की आपण याच्यामध्ये करिअर करण्याच्याऐवजी आपण ह्याला थोडीशी एक हॉबी म्हणून पण प्रोफेशनल असं म्हणून एक हौशी खगोलशास्त्रज्ञ म्हणून काम करूया।
2: आपल्या कार्यक्रमाचा जो आजचा मूळ विषय आहे लघुग्रह म्हणजे काय आपण त्याच्याकडे वळूयात। लहान प्रश्न पण महत्वाचा, लघुग्रह म्हणजे काय?
3: आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आकाशामध्ये कधी कधी मेटिओर्स बघतो, जेमिनाइड्स असतात लिओनाइड्स असतात, त्या उल्का असतात। लघुग्रह हा तसाच एक छोटासा भाग आहे। लघुग्रह म्हणजे हे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे लहान दगडी किंवा धातूचे पिंड आहेत, आपण त्याला पिंड म्हणू। आपण हे आकाराने लहान असतात, म्हणजे जे खुजे ग्रह किंवा ज्याला ड्वार्फ प्लॅनेट प्लुटो म्हणतात ह्यापेक्षा हे खूपच लहान असतात आणि ह्यांचा जो आकार आहे हाही अनियमित असतो। बहुतेक लघुग्रह जे आहेत

0: अॅस्ट्रॉइड बेल्ट किंवा लवग्रहाचा जो पट्टा आहे जो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे इथे आढळतात. आणि आता सांगायचं झालं तर वेस्टा हा जो सर्वात मोठा लघुग्रह आहे याचा व्यास साधारणतः 525 किलोमीटर एवढा आहे.
1: खगोलशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जनरली याच्यामध्ये या जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल एक 4-5 थेरीज आहेत आणि त्यातली प्रामुख्याने जनरली ऍक्सेप्टेड बिग बँग ची जी थेरी आहे आपण त्याचा विचार करतो. आणि बिग बँग थेरी मधनं मग सूर्य तयार झाले, ग्रह तयार झाले, त्यांना उपग्रह तयार झाले. तर लघुग्रह कसे तयार झाले?
0: खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे लघुग्रहांची पण. आणि लघुग्रह दिसतात छोटे पण ते खूप महत्वाचा दुवा आहे अवकाशातले.
1: महत्वाचा दुवा आहे,
0: खूप महत्वाचा दुवा आहे. आपल्याला जर पृथ्वी कशी तयार झाली किंवा तारे किंवा आपला सूर्य कसा तयार झाला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा त्याच्यातला एक खूप महत्वाचा दुवा आहे. कारण साधारणपणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सौरमाला तयार झाली तेव्हा सुरुवातीला जे वायू होते, धुळीचे कण होते, यांचा मोठा तो ढग होता आणि ते एकत्र येऊन सूर्य आणि ग्रह तयार झाले. पण ह्यातही अजून काही जी धूळ आणि दगड जे एकत्र उरले आणि गुरुच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचं ग्रहात रुपांतर नाही होऊ शकलं, असे जे छोटे जे दगड होते जे सूर्याभोवती आता फिरतायत ते बेसिकली अॅस्ट्रॉइड्स किंवा त्यांना लघुग्रह म्हणतात.
1: यांचे वेगवेगळे प्रकार पण आहेत का?
0: अॅस्ट्रॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत. अॅस्ट्रॉइडचे सर्वात जो प्रामुख्याने आढळणारा जो प्रकार आहे ज्याला सी टाईप किंवा त्याला कार्बोनेसियस असं म्हणतात, सी फॉर कार्बोनेसियस, म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कार्बन, माती अशा प्रकारचे पदार्थ आढळतात आणि हे गडद रंगाचे असतात. सो साधारणतः लघुग्रह पट्ट्यामध्ये 75% संख्या ही या प्रकारातली आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे तो म्हणजे एस टाईप किंवा त्याला सिलिकेसियस म्हणतात. नावरूनच तुम्हाला कळलं असेल की त्याच्यात सिलिकाचं प्रमाण जास्त आहे. तर हे सिलिका असल्यामुळे थोडे चमकदार असतात. आणि त्याच्यानंतरचा जो आणखीन एक मुख्य प्रकार आहे त्याला एम टाईप किंवा त्याला मेटालिक म्हणतात, ज्याच्यामध्ये धातूचं प्रमाण खूप जास्त असतं. याच्यामध्ये लोखंड, निकेल अशा प्रकारच्या धातूंचं प्रमाण खूप जास्त असतं. आता हे धातूंचं प्रमाण ह्याचा उपयोग काय तर पुढे जाऊन भविष्यामध्ये स्पेस मायनिंगमध्ये सुद्धा हे कामाला येऊ शकतात अॅस्ट्रॉइड. म्हणजे जर आपण आता बघत आहोत की इलॉन मस्क किंवा काय करतायत तर उद्या आपल्याला एखादी गोष्ट परग्रहावरती उभी करायची असेल त्यासाठी आपण जर पृथ्वीवरचे धातू आपल्याला तिथे कमी पडत असतील तर आपण स्पेस मायनिंग करून आपण ते धातू सुद्धा आणू शकतो. ह्याचं एक उदाहरण म्हणजे इरिडियम नावाचा जो धातू आहे हा पृथ्वीवरती अतिदुर्मिळ धातू आहे. पण जिथे जिथे लघुग्रहांचा आघात किंवा अशनी आघात झालाय तिथे हा तुम्हाला प्रामुख्याने आढळतो. आणि म्हणूनच इरिडियमला स्पेस मेटल किंवा अवकाशी धातू पण म्हणतात.
1: श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय आणि आपल्या दृष्टीने त्यांचं महत्व काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता सरांनी आपल्याला लघुग्रह म्हणजे काय, ते कसे तयार झाले, त्यांचे प्रामुख्याने जे 3 प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला सांगितले. 3 प्रकार म्हणजे एक ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट आहे, दुसऱ्यामध्ये सिलिका कंटेंट आहे, तिसऱ्यामध्ये मेटल कंटेंट आहे. यावरून एक महत्वाचा प्रश्न येतो की लघुग्रहांचा हा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो कुठल्या दृष्टीने आपल्याला नेतोय?
0: ह्याच्यातला एक आपण जो आधी मुद्दा मांडला होता की लघुग्रह हे एक साधारणतः 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सूर्यमाला आणि पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाले तेव्हाच हे दगड तयार झालेले आहेत. आता ह्या दगडांचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करून आपण भूतकाळात जाऊन हे तपासू शकतो की सौरमाला तयार होताना किंवा इतर ग्रह तयार होताना साधारणतः काय परिस्थिती होती. तुम्हाला असे अनेक धातू या लघुग्रहांवरती दिसतील की जे पृथ्वीवरती खूपच कमी प्रमाणात आहेत किंवा नगण्य आहेत. ह्याच्यावरूनही आपल्याला एक थोडीशी कल्पना येऊ शकते की त्या काळामध्ये लघुग्रह तयार होताना काय परिस्थिती निर्माण झालेली असेल. तो हा एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की काही लघुग्रह ज्या पृथ्वी जवळून जातात आणि जर एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर किती नुकसान होऊ शकतं याची कदाचित तुम्हाला कल्पना असेल जेव्हा डायनासॉर विलुप्त झाले. त्याच्यामुळे ह्या लघुग्रहांचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसते पृथ्वीवरती आदळणार हा एक भाग, पण डार्ट मिशन सारख्या काही नासाने मोहीम राबवल्या ज्याच्यामध्ये लघुग्रह जर पृथ्वीकडे येत असेल तर त्याच्यावरती त्या लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणं शक्य आहे का हाही अभ्यास केला गेलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त धातू हा तर महत्वाचा मुद्दा आहे जो भविष्यामध्ये अंतराळात संसाधनं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अंतराळामध्ये जसं आपण म्हटलात की मायनिंगसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, पण ही झाली स्पेस मधली गोष्ट, अंतराळातली गोष्ट. पृथ्वीच्या दृष्टीने आपण सामान्य माणसाला लघुग्रह शोधण्याचं काय महत्व आहे, त्याला

0: आयडेंटिफाय करण्याचं काय महत्व आहे आणि पृथ्वीवरून आपण त्यांना आयडेंटिफाय करत असताना त्याचं कशा प्रकारे महत्व समजून घेऊ शकतो?
1: लघुग्रहांचं महत्व एक म्हणजे हिस्टॉरिकल किंवा त्याला ऐतिहासिक महत्व आहे, जे तुम्हाला पृथ्वीच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं, सौरमालेच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं. दुसरा मुद्दा की तो जर पृथ्वीजवळ आला किंवा पृथ्वीवरती पडू नये ही काळजी घेणं हा एक मुद्दा झाला. आणि

0: शोध लागला की आपण त्याची ट्रॅजेक्टरी मेजर करू शकतो, शास्त्रज्ञ त्याची मेजर करू शकतात, त्याचा कालावधी मेजर करू शकतो.
1: म्हणजे तो कसा प्रवास करतोय,
0: तो कसा प्रवास करतोय, त्याचा वेग किती आहे, त्याचा आकार किती आहे, आणि साधारणतः त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू आहेत ह्याचा एक आपण स्टडी करू शकतो आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो की हा पृथ्वीसाठी धोकादायक आहे की नाही आहे, आणि जर असेल तर किती धोकादायक आहे, म्हणजे पृथ्वीच्या किती जवळून तो जाणार आहे का पृथ्वीवरती येणार आहे, किंवा अगदीच जर अशी परिस्थिती की तो जसं डायनासोरच्या वेळेस झालं की तो पृथ्वीवरतीच येणार आहे, तर मग आपण कुठल्या प्रकारे त्याच्यावरती आघात किंवा एखादा स्फोट घडवून त्याची दिशा बदलू शकतो का किंवा तो फोडू शकतो का, अशा प्रकारे आपण प्रिकॉशनरी मे बी इन फ्युचर घेऊ शकतो.
1: असा लघुग्रह पृथ्वीवर पडला आहे आणि त्यामुळे काय नुकसान झालंय याचं काय उदाहरण आपण देऊ शकाल?
0: दोन खूप मोठे उदाहरण आहेत. एक म्हणजे जेव्हा डायनासोर नष्ट झाले, साधारणतः 66 दशलक्ष वर्षांपूर्वी ही घटना घडली होती, जेव्हा एक मोठा चिक्सू क्लब नावाचा एक, त्याला इम्पॅक्टर म्हणतात, पण एक तो लघुग्रह जेव्हा तो पेनेन्सुएला न्यू मेक्सिको येथे पडला, तेव्हा त्याचा जो व्यास होता ना हा साधारणतः 10 ते 15 किलोमीटर होता आणि त्याचा वेग मात्र 72,000 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता. आणि हा जेव्हा पृथ्वीवरती धडकला त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण झाली हे एक अब्जोपटीने, म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमावरती जो अणुबॉम्ब पडला त्याच्यापेक्षा ही ऊर्जा अब्जोपटीने जास्त होती. ह्याच्यामुळे जो सुनामी आली त्या काळामध्ये त्याच्या लाटा साधारणतः 100 मीटर उंच होत्या आणि हा एवढाच नव्हता तर ह्याच्यामुळे जवळजवळ पृथ्वीवरची 75% प्रजाती नष्ट झाल्या. त्याचं कारण एक असं होतं की धडकेमुळे एकतर धूळ आणि धूर वातावरणात गेली आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवरती पोहोचूच शकला नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती मरू लागल्या, वनस्पती नसल्यामुळे त्याच्यावरती जगणारे जे प्राणी होते ते मेले आणि त्यांच्यावरती जगणारे जे मांसाहारी प्राणी आहेत तेही नष्ट झाले. अशी ही ऍक्च्युअली एक शृंखला तयार झाली आणि या शृंखलेमध्ये जवळजवळ अनेक प्रजाती नष्ट झाल्या. दुसरं म्हणजे आणखीन एक घटना घडली, ती म्हणजे तुंगुस्का नावाची एक नदी आहे सायबेरियामध्ये, तिथे 30 जून 1908 साली एक मोठा अश्नी आघात झाला. तो अश्नी आघातला आपण एअरबस्ट म्हणतो कारण तो ऍक्च्युअली जमिनीपासून 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर उंचावर झाला, पण तरी सुद्धा हा आघात एवढा मोठा होता की साधारणतः म्हणजे तो जो अश्नी होता त्याची जी लांबी होती साधारणतः 50 ते 60 मीटर असली तरी या आघातामुळे जवळजवळ 8 ते 9 कोटी झाडं आणि त्या भागातलं जवळजवळ 2150 स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड जंगल हे नष्ट झालं. म्हणजे 50 ते 60 मीटर आकाराचा तुकडा, म्हणजे एक अश्नी किंवा एक लघुग्रह जर पृथ्वीवरती पडला तर तो किती मोठं नुकसान करू शकतो, हे त्याचे दोन मोठे उदाहरण आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बुलढाणा इथे लोणार सरोवर आहे, तेही अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. राजस्थानमध्ये रामगड इथे अश्नी आघात किंवा लघुग्रहामुळे एक मोठा खड्डा आहे साधारणतः 180 किलोमीटर व्यासाचा. ही महाराष्ट्रातली दोन फेमस उदाहरण आहेत किंवा प्रसिद्ध आहेत.
1: याने आपल्याला कळतं की लघुग्रह का आयडेंटिफाय केले गेले पाहिजे, त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्यावर आपण का लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण लघुग्रह आयडेंटिफाय करण्याची, त्यांना ओळखण्याची, त्यांना नाव देण्याची जी काही प्रक्रिया आहे जिच्यात तुम्ही सुद्धा सहभागी आहात आणि त्याच्यात तुम्ही काम करता, ही आम्हाला थोडी समजून सांगा.
0: आजच्या काळामध्ये फक्त मोठ्या अंतराळ संस्थाच लघुग्रह शोधतात असं नाहीये, सामान्य लोकही या संशोधनात सहभागी होऊ शकतात. अनेक वेळा मोठ्या दुर्बिणी आकाशाचे हजारो फोटो घेतात आणि त्या सर्व फोटोंचे विश्लेषण करणे वैज्ञानिकांसाठी एकट्याने कठीण आहे कारण हा डेटा खूप जास्त आहे. म्हणून काही प्रकल्पांमध्ये जगभरातील लोकांना फोटो पाहण्याची संधी दिली जाते आणि लोक वेगवेगळ्या घेतलेल्या फोटोची तुलना करून त्याच्यामध्ये असणाऱ्या फरक शोधून हलणारा बिंदू कदाचित लघुग्रह असू शकतो असं गृहीत धरून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आता अशा प्रकारचे ज्याला सिटीजन सायन्स प्रोजेक्ट किंवा नागरिक विज्ञान प्रकल्प म्हणजे झुनिवर्स आहे किंवा इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल सर्च कॅम्पेन आयएससीचा ऍस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन आहे, अशा प्लॅटफॉर्मवरती हा डेटा अवेलेबल होतो. इथून लोक तो डेटा डाउनलोड करतात, ते अनालिसिस करतात आणि तो डेटा मायनर प्लॅनेट सेंटर यांना पाठवला जातो, तिथून तो डेटा व्हेरीफाय होतो आणि जर त्यांना वाटलं की तुमच्या डेटामध्ये खरंच जो हलणारा बिंदू आहे तो लघुग्रह आहे तर त्याचा साधारणतः 1 वर्षभर अभ्यास केला जातो आणि 1 वर्षानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन येतं. त्या लघुग्रहाचा एक नंबर येतो, त्याची ट्रॅजेक्टरी, तो कुठल्या ग्रेडचा आहे, ही सगळी माहिती तुमच्याकडे येते. आणि त्याच्यावरती अजून एक

0: पाच ते सहा वर्ष अभ्यास करून तुम्हाला त्याला नाव देण्याचे पूर्ण हक्क दिले जातात.
1: आताच तुम्ही म्हटलात की त्याचा डाटा आपल्याला डाउनलोड करता येतो. हा जो काही डाटा आहे जो व्हेरीफाय केला जातोय, त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, कुठकुठल्या बाबी त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात?
0: आता कसं आहे, आपल्याकडे जो डेटा येतो हा आकाशामध्ये घेतलेले फोटो आहेत. याच्यामध्ये हलणारी गोष्ट नेसेसरी नाही की ती लघुग्रह असेल, ती कुठली असू शकते. त्याच्यामुळे तो जो हलणारा बिंदू आहे त्याची ट्रॅजेक्टरी ती चेक केली जाते की तो एका सरळ रेषेत आहे का वाकडा तिकडा जातोय. त्याच्या व्यतिरिक्त त्याला सिग्नल टू नॉईज रेशो एक भाग म्हणतात की आपण जो घेतोय तो नॉईज आहे का तो खराच तो स्ट्रॉंग सिग्नल आहे हाही बघितला जातो. आणि अजून असे एक दोन त्याचे पॅरामीटर्स आहेत ते चेक केले जातात की हा खरंच लघुग्रह आहे का.
1: बऱ्याच वर्षापासून तुम्ही ह्या लघुग्रहांचा शोध घेत आहात, त्यांच्याबद्दल अभ्यास करतात. आता थोडस आम्हाला या लघुग्रहांचा शोध घेत असताना तुमचे काय अनुभव तुम्हाला आतापर्यंत आले ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
0: ऍक्च्युली आमचा इथे इंडियामध्ये भरपूर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यापैकी आमचा SA सिटीजन सायन्स नावाचा एक ग्रुप आहे. हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोक काही कॅनडाचे आहेत, आफ्रिकन कंट्रीमधले बरेचसे लोक आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही ग्रुप तयार करून आम्ही तो डेटा त्यांच्याकडनं डाउनलोड करतो आणि त्याच्या थ्रू लघुग्रह शोधण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 200 अधिक लघुग्रह शोधले आहेत, म्हणजे MPSCला मायनर प्लॅनेट सेंटरला आम्ही पाठवले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 17 कन्फर्मेशन आलेलं आहे, 17 नंबर दिलेला आहे आणि 17% आयडेंटिफाईड आहेत. आणि हे करत असताना वेगवेगळे अनुभव येतात की बऱ्याचदा त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वीच्या काळी चित्रफीत जात असताना त्यात काळे काळे डॉट्स असतात, बऱ्याचदा काही विद्यार्थी ते डॉट सिलेक्ट करतात की त्यांना वाटतं की हा कदाचित लघुग्रह असू शकतो. कधी कधी एखादा एवढा मोठा लघुग्रह मिळतो आणि आम्हाला जेव्हा ते त्यांच्याकडनं डेटा परत येतो की हा लघुग्रह, तेव्हा त्याचा आकार कधी कधी आम्हाला जे लघुग्रह सापडले त्यांचा आकार साधारणतः 100 किलोमीटर पण आहे. आणि मग जे आमच्या ग्रुपमधले अदर जे स्टुडंट आहेत की आमच्यामध्ये डिस्कशन होतं की अरे हा जर पृथ्वीवरती पडला तर काय होईल, अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा मजेशीर गोष्टी आमच्या त्याच्यावरती चालत असतात.
1: आता या लघुग्रहांचा जो काही अभ्यास केला जातोय, तुम्ही जसं सांगितलं तर जो काही डाटा किंवा जे फोटोज उपलब्ध होत आहेत त्याद्वारे होतोय, ह्याच लघुग्रहांना दुर्बिणीद्वारे बघण्याचं पण कधी योग येतो का?
0: हो, ऍक्च्युली हे लघुग्रह एवढे पण अगदी मोठे नाही आहेत की जे तुम्हाला सहज दुर्बिणीतनं दिसतील. पण जसं वेस्टा ह्याचा आकार साधारणतः 525 किलोमीटर आहे, हा तुम्हाला दुर्बिणीतून दिसू शकतो, हा बऱ्यापैकी मोठा आहे. पण बाकीचे जे आहेत ते एवढे पण मोठे असे नाही आहेत की जे दुर्बिणीतनं सहज दिसतील. मग त्यासाठी आपल्याला जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत तेवढ्या आपल्याकडे एवढ्या सक्षम नाही आहेत. पण मग आपण मेजरली जो डेटा येतो आपल्याला रेडिओ टेलिस्कोपमधला डेटा येतो.
1: दुर्बिणीने दिसू शकत नाही पण जवळ जर आले तर खूप काही मोठा विध्वंस करू शकतात.
0: नक्कीच.
1: सर, तुम्ही बोलत असताना अजून एक कन्सेप्ट आम्हाला सांगितला, सिटीजन सायंटिस्ट. ही थोडी आम्हाला अजून समजून सांगा ना, कारण श्रोत्यांना या संकल्पनेद्वारे खगोलशास्त्र समजून घ्यायला अजून मला वाटतं की खूप छान वाव आहे याच्यामध्ये.
0: सिटीजन सायन्स हा एक खूप पुढे येणारा एक सुंदर प्रोग्राम आहे मी असं म्हणेन. कारण आजच्या घडीला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप डेटा मिळतो, पण आपण अजून एवढे समृद्ध नाही आहोत की पूर्णच्या पूर्ण डेटा आपण तो अनालिसिस करू शकू. आणि एक सायंटिस्ट किंवा एक ग्रुप ऑफ सायंटिस्ट हे लोक तेवढे पुरेसे नाही आहेत तो डेटा आपल्याला अनालिसिस करून देण्यासाठीच. मग अशा वेळेस हा जो डेटा आहे हा सर्वसामान्य जे नागरिक आहेत की ज्यांना विज्ञानात आवड आहे किंवा विज्ञानात काही करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी तो उपलब्ध केला जातो. ह्याच्यासाठी एक वेबसाईट आहे झुनिवर्स नावाची आणि हा पूर्णपणे फ्री असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज भरावा लागत नाही, तुम्हाला फक्त एक लॅपटॉप, एक कम्प्युटर आणि एक इंटरनेट लागतं.
1: म्हणजे आम्हाला असं समजून सांगा की एखादा सामान्य माणूस आहे ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाहीये, पण त्याच्याकडे नेट ऍक्सेस आहे, इंग्लिश चांगल्यापैकी येते आणि कम्प्युटर हाताळता येतो, अशा व्यक्तीने जर लघुग्रह शोधण्याचा समजा जर प्रयत्न केला तर तो कसा करू शकतो हे आम्हाला थोडं समजून सांगा.
0: खूप चांगला प्रश्न विचारला आणि तुम्ही एक आत्ता मुद्दा मांडला त्याच्यावरून लक्षात आलं की त्याला सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाहीये आणि त्याला इंग्लिश येतंय किंवा नाहीये. तर ह्याच्यावरून एक मुद्दा मी थोडासा ऍड करू इच्छितो की नासाचे झुनिवर्सचे काही प्रोजेक्ट हे आम्ही आता मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला घेतलेले.
1: अरे वा.
0: सो नासाचा बस चेसर नावाचा जो प्रोग्राम आहे हा मी स्वतः

0: हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे आणि हा नासाचा पहिला प्रोग्राम आहे जो हिंदी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आणि आता तो आम्ही मराठीमध्येही करायला घेतलेला आहे. सो सिटीजन सायन्सची ही एक खासियत आहे की तुम्हाला आता ह्याच्या पुढे कदाचित लँग्वेजचा बॅरियर असणार नाही, तुम्ही तो मराठीमध्ये करू शकता. कारण आमचा मूळ उद्देश आहे तो डेटा अनालिसिस करणं, त्याच्यात लँग्वेजची अडचण आली नाही पाहिजे. तो डेटा एवढा आहे तो अनालिसिस करणं, त्याच्यातनं काही आपल्याला काही फ्रुटफुल मिळतंय का हे चेक करणं हा मूळ उद्देश आहे. आता याच्यामध्ये एखादी व्यक्ती आहे जिला अॅस्ट्रॉइड सर्च मध्ये इंटरेस्ट आहे, तर झुनिवर्सवरती एक प्रोग्राम आहे ज्याचा ऍक्टिव्ह अॅस्ट्रॉइड नावाचा एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव रजिस्टर करावं आणि तिथे खूप सोप्या पद्धतीने मेन्शन केलेलं असतं की हा फोटो आहे, या फोटोमध्ये हा डॉट आहे, हा डॉट तुम्हाला दिसतोय का, दिसतोय तर हो म्हणा, नाही दिसत तर नाही म्हणा, इतक्या सोप्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी सायन्सचा बॅकग्राऊंडची पण गरज नाहीये, पण तुम्ही अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही विज्ञानात काम करताय आणि याला खूप महत्व आहे. जो दुसरा प्रोग्राम आहे इंटरनॅशनल अॅस्ट्रॉइड सर्च कॅम्पेनचा, त्याच्यासाठी त्यांचे दर महिन्याला कॅम्पेन्स निघतात, साधारणतः 100 ते 250 त्याच्यामध्ये टीम सहभागी होतात दर महिन्याला आणि प्रत्येक महिन्याला 30 इमेजेस दिल्या जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती डेटा आहे हा, आणि हा गेली मला वाटतं 10 वर्ष तरी चालू आहे कमीत कमी कार्यक्रम. आणि तो डेटासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर पण टेस्ट प्रोव्हाइड करतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याचं बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेही अवेलेबल आहे. कारण एक सॉफ्टवेअर चालवायचं म्हणल्यानंतर आपल्याला थोडंसं एक बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश यावं अशी काही गरज नाहीये. ते ट्रेनिंग बेसिक घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यात जाऊन तो डेटा टाकून अनालिसिस करू शकता. आणि ऍक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये एक विद्यार्थी तर 6वीतला आहे जो बंगालमधून आहे आणि त्याने देखील अॅस्ट्रॉइड शोधण्यात आम्हाला खूप मदत केलेली.
1: अरे वा, श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय हे आज आपण आपल्या कार्यक्रमात समजून घेतलं. आपण पृथ्वी तलावर राहतो आणि आपल्या दृष्टीने या लघुग्रहांचं काय महत्व आहे, यांचा अभ्यास करणं का महत्वाचं आहे हे सुद्धा समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. पण सरांच्या बोलण्यात आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे काही खूप छोटं काम नाही, खूप अवाढव्य हे काम आहे आणि यामध्ये जितके जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील तितका जास्तीत जास्त चांगला रिझल्ट या कामाला येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतो, सर शाळेतील विद्यार्थी असतील किंवा खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करणाऱ्या हौशी व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना आपण काय सांगू इच्छिता?
0: मला असं वाटतं की खगोलशास्त्र हा एक असा विषय आहे की जिथे हौशी खगोलशास्त्राला खरं तर कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही आहे, त्याला फक्त आवड असणं महत्वाचं आहे की तुम्हाला या क्षेत्रात काही करायचं आहे आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये करू शकता. आणि आता जग एवढं पुढे गेलेलं आहे, आपली तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आधी पूर्वीसारखे बॅरियर्स आता राहिलेले नाही आहेत. कोणी बायोलॉजीतला एखादी व्यक्ती असेल ज्याला जीवशास्त्रात काम करण्याची इच्छा आहे तो जीवशास्त्रात करू शकतो, जीवशास्त्रातही भरपूर सिटीजन सायन्स प्रोग्राम अवेलेबल आहेत. एखाद्याला खगोलशास्त्रात करायचं त्यात करू शकतो, एखादा फिजिक्समध्ये आहे भौतिकशास्त्र आहे किंवा एखाद्याला ओशन टेक्नॉलॉजी आहे. आता अनेक क्षेत्रातली लोक त्यांना ह्याचं महत्व पडतंय की अरे हे सिटीजन सायन्स नावाचा जो प्रकार आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि असं नाही आहे की ह्याचे काही क्रेडिट्स नाही आहेत, ह्याचे खूप क्रेडिट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही आज बघितलं तर काही ग्रह म्हणजे आपल्या सौर्यमालेच्या पलीकडचेही काही ग्रह हे हौशी खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत, प्रोफेशनल सायंटिस्टने ते शोधलेलेच नाही आहेत. त्यामुळे आपण एक थोडासा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की याचं महत्व खूप आहे, फक्त तुम्हाला इच्छा हवी आणि थोडी मेहनत करायची तयारी हवी, क्रेडिट्स तर मिळतातच.
1: सर आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने लघुग्रहांवर हा जो काही अभ्यास चालू आहे तो समजून सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर मला इथे बोलवल्याबद्दल.
2: श्रोतेव, संध्याकाळचे 6:52 होत आहेत. आताच आपण ऐकलात कार्यक्रम सायन्स कॉर्नर. यामध्ये आपण ऐकत होतो लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली ही मुलाखत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली ग दोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोतेहो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन, रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले, परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं. 7व्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे असं शहा यावेळी म्हणाले.
1: यहां पर जो कॉरिडोर बनेगा 1,500 करोड़ की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा.
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे, आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवतांनी आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम

0: तीन टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले. त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाजमाध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्त

0: व्यक्त केली. सरकारी पक्षाची पूर्णभिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या. दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7:15 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.
5: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
6: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
5: उद्यापासून नियमितपणे

0: आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
1: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मत, प्रॉमिस करा?
2: येस, प्रॉमिस.
0: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
1: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
4: श्रोते हो, संध्याकाळचे 7:14:40 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम वृत्तविशेष.

0: तो मैं ये बंधनों में फंस जाऊंगा। तो उसको लगता था छोटा ही रहना अच्छा है, और कभी बड़े होने की संभावना उसको लगता है ऐसा करो एक दूसरा छोटा और कर दो। आज वो सोच बदली है, हर किसी को बड़ा बनने का हौसला मिलना चाहिए, उसकी उम्मीदों को पंख मिलने चाहिए, और ये उद्योग को भी जरूरत होती है, और इस योजना से वो द्वार भी खुला है। और यही इस योजना की सबसे बड़ी विशेषता है, जब सरकार, युवा और उद्योग एक साथ आगे बढ़ते हैं तो रोजगार निर्माण की गति कई गुना बढ़ जाती है। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना इसी नए भारत की पहचान है, एक ऐसा भारत जहां युवा को अवसर मिले, उद्योग को प्रोत्साहन मिले और रोजगार निर्माण एक राष्ट्रीय अभियान बन जाए।
1: श्रोते हो, या योजनेतील वैशिष्ट्यपूर्ण तरतुदींमुळे देशाच्या औपचारिक रोजगार संस्थेला बळकटी मिळणार आहे। त्या अनुषंगानेच पहिल्यांदाच नोकरीच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या युवा वर्गाला प्रोत्साहनपर लाभ देण्याची आजवर कधीही न झालेली तरतूद या योजनेअंतर्गत केली गेली आहे। या योजनेचं यश पाहिलं तर आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगाराची निर्मिती आणि तितक्याच संख्येनं पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचं कवच मिळालंय। महत्वाचं म्हणजे पुढच्या 2 वर्षात 99,446 कोटी रुपयांच्या एकूण आर्थिक तरतुदीसह देशात 3.5 कोटींपेक्षा अधिक रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत सरकारनं समोर ठेवलंय। याच अनुषंगानं अधिक सांगत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे सहायक वृत्त संपादक वैभव वझे।
2: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी केंद्र सरकार 99,446 कोटी रुपये खर्च करणार आहे। त्यापैकी 2,400 कोटी रुपये नुकतेच रोजगारदाता किंवा नियोक्ता आणि कर्मचारी यांच्या खात्यांमध्ये थेट वितरित केले गेले। ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ मार्फत राबवली जाते। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये 3.5 कोटींहून अधिक रोजगार पुढच्या 2 वर्षात निर्माण करायचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय। असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून त्यांना संघटित आणि औपचारिक किंवा फॉर्मल रोजगारांच्या क्षेत्रात आणणं हा देखील महत्वाचा उद्देश आहे। औपचारिक रोजगारांमध्ये 1.92 कोटी कर्मचारी आणण्यात येणार आहेत। ही योजना आपल्याला 2 स्तरांवर पाहायची आहे। पहिल्या स्तरामध्ये प्रथमच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकारने केलाय। 1 लाख रुपये महिना इथपर्यंत ज्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथमच रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहेत। 1 लाख रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1 लाख वेतन मिळतं, मग आमचं काय असा प्रश्न कुणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे। 1 लाख रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगितली आहे। तर या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ऍपद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल। या नंबरासह स्वतःची माहिती ईपीएफओकडे नोंदणीकृत करावी लागेल। नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिलं जाईल। हे वेतन कमाल 15,000 रुपये मिळेल। या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यानं एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोकरी केल्यावर दिला जाईल। हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल। त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्याच कंपनीत सलग 12 महिने नोकरी झाली तरच मिळेल, पण हा दुसरा हप्ता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल। याचा दुहेरी फायदा आहे। एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एखाद्या बचत योजनेमध्ये फिरवला जाईल, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सरकारची बचत होईल। त्याचवेळी प्रथमच नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल, कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकारच बचतीसाठी त्याच्या नावे गुंतवणार आहे। कर्मचाऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतरच हा दुसरा हप्ता मिळणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे। मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय। दुसऱ्या स्तरामध्ये रोजगारदात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय। रोजगारदात्याने किंवा कंपनीने ठराविक वेतन श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्याला प्रत्येक महिन्यात 3,000 रुपये दिले जाणार आहेत। हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगारदाता आणि कर्मचारी यांना 2 वर्ष दिली जाईल। गरज भासल्यास ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढवता येणार आहे। कर्मचारी आणि रोजगारदाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे। या योजनेच्या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मध्ये मंजुरी

0: दिली होती. त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलात आली आणि याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. अर्थातच गरज भासल्यास तो वाढवला जाईल. आता याचे फायदे महत्वाचे आहेत. रोजगारदाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळणार आहे. यामुळे छोटे उद्योजक व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामध्ये होईल. आपल्याकडे ही योजना सुरू व्हायच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं.
1: श्रोते हो, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत नाहीत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योजकांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याच्या, स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातल्या उद्योगांमध्ये रुपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्त संपादक वैभव वझे यांनी केलेलं विश्लेषण आपण आता ऐकूया.
0: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली असली तरी ती लागू होऊन त्याला वेग मात्र यावर्षी आलाय असं म्हणायला लागेल. याचं कारण त्याचा तांत्रिकदृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आलाय 31 जुलै 2027. त्यामुळे या दिवसापर्यंत सरकारला रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचं आहे. आता या योजनेमध्ये 2400 कोटींचा पहिला रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारने आता नुकताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ता किंवा कंपन्या यांना मिळाला. याच्यातनं आपल्याला आता काय बघायचं आहे तर याचा थेट परिणाम उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत. त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे आज DPIIT कडे नोंदणीकृत महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्याच 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थातच मायक्रो इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहेत. जे आता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग व्हायचे आहे, जे लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचे आहे आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग व्हायचे आहे. मग याच्यासाठी कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. मग हे कर्मचारी बळ वाढवताना काय असतं, तुम्ही ज्यावेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ हे त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित असतं, नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे मग EPF आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला किंवा पेन्शन आलं किंवा ग्रॅच्युइटी आलं किंवा इन्क्रीमेंट आल्या, प्रमोशन आलं, हे सगळं त्या रोजगारदात्याला लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल कुठे वाढतो तर हंगामी तत्वावरती कामगार घ्या, तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं. कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंटवर असतात, मंथली वेजेसवर असतात. पण सरकारला नेमकं हेच नकोय. याचं कारण जेवढी हंगामी रोजगार निर्माण होतील तेवढी जगापुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल. पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा एंटरप्रेन्युरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते. मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतःची स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे MSME सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या GDP मध्ये त्याचा 40% वाटा आहे आणि एकंदर आता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आता जो दिसतो आहे तो IT सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आता मिळेल असं आता तरी दिसतंय. एकंदर आपण समजा MSMEचा विचार केला तर राज्यामध्ये 82 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त MSMEची नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या MSMEच्या 17% MSME

0: महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर मुख्यत्वानी जे आपल्याला एमएसएमई दिसत आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, एमएसएमई लोन घेऊ शकता. आता हे एमएसएमई सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवडलेले आहेत. तर या एमएसएमईंना या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
1: श्रोते हो, एका अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभराट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहेत हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर तसंच मुंबई एअर न्यूज युट्यूब वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.
2: FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम शेतशिवार.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: बघ राधे, आता पारावर समधी मंडळी आलेली आहे आणि तुला ठावं का राधे,
1: आता काय?
0: अगं उद्याच्याला आहे जागतिक योग दिन.
1: ते कसं विसरणार शेवंता, आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी योग ह्या आपल्या समद्या महिलांसाठी असेल का प्रत्येक माणसासाठी लय महत्वाचं आहे पाय.
0: खरंच आहे, आणि आपल्या शेतकरी महिलांसाठी आपल्याला कसं लई कष्टाचं काम करावं लागते. समद्यानी रोज आपण योगासने केली, प्राणायाम केलं, रोज फिरायला गेलं, तर कसं आपलंच आरोग्य चांगलं राहील.
1: अगदी बरोबर आहे शेवंता. कसं आहे, या समद्याचं व्यायामाचे जर प्रकार जर आपण केले तर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपल्या शेतीमध्ये काम करण्यासाठी जी आपल्याला शक्ती पाहिजे किंवा जो उत्साह पाहिजे ना, तो सहज त्यातून मिळत असते. आणि त्यामुळे कसं मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कसं माणूस निरोगी राहते,
0: निरोगी राहते, आपलं मन बी शुद्ध राहते. आताच्या घडीला आपलं आरोग्य जो उत्तम असेल तर तीच आपली समद्यात मोठी संपत्ती असं म्हणायला काही हरकत नाही.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर बक्षे म्हणते. आपल्या दैनंदिनीमध्ये योगाचं महत्व पाहिजेच पाय, ते व्यायाम आपण समद्यांनी करायलाच पाहिजे.
0: अगदी अगदी बरोबर आहे. तेव्हा आता उद्याच्याला जागतिक योग दिन आहे, तर उद्या आपल्या पारावर की नाही छान असा कार्यक्रम बी ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमाला आपण समद्यांनी हजेरी लावायला पाहिजे आणि उत्तम असं योगाबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या गावामध्ये मॅडम बी येणार आहेत.
1: बरं बरं बरं, चालते की मग.
0: बघ राधे, आता शेतीच्या कामाची माहिती बी आपल्यासाठी लई महत्वाची आहे. आता आपल्याला या माहितीकडे वळावं लागेल. बघ
1: अगो भाई,
0: आज सांग बरं मग कोणता कार्यक्रम आपण मंडळीला ऐकवणार आहोत.
1: तर मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये शेवगा पावडर व्यवसायातून रोजगाराची संधी या विषयी डॉक्टर वैशाली देशमुख विषय विशेषज्ञ गृहविज्ञान MGM कृषी विज्ञान केंद्र गांधेली छत्रपती संभाजीनगर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकणार आहोत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतशिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नवनवीन अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवित असतो. मंडळी, आज शेती क्षेत्रात केवळ पारंपरिक पिके न घेता त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याकडे आज शेतकरी बांधवांचं कल वाढत आहे. यामध्ये सध्या जागतिक पातळीवर प्रचंड मागणी असणारे बरेचसे असे व्यवसाय आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक व्यवसाय म्हणावा लागेल, तो म्हणजे शेवगा पावडर निर्मिती. शेवग्याला आयुर्वेदात आणि आधुनिक विज्ञानात सुपर फूड म्हणून देखील मानलं गेलं आहे आणि हे अत्यंत कमी पाण्यात कमी खर्चात येणारे हे पीक आपल्या शेतकरी बांधवांना वर्षभर उत्तम असा नफा मिळवून देणारा छानसा व्यवसाय आपल्याला म्हणता येईल. पण शेवग्याची लागवड कशी करावी, पानांवर प्रक्रिया करून पावडर आपल्याला कशी बनवायची आहे आणि तयार झालेली पावडर ही आपल्याला बाजारपेठेपर्यंत कशा पद्धतीने विकायची

0: घ्यायची आहे या सर्व बाबींची सखोल माहिती घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर वैशाली देशमुख, विषय विशेषज्ञ गृहविज्ञान MGM कृषी विज्ञान केंद्र गांधेली छत्रपती संभाजीनगर. आणि आज त्यांच्याकडून आपण शेवगा पावडर व्यवसायातून रोजगाराच्या संधी याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तर मॅडम, आज आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आपल्या बचत गटातील ज्या काही महिला आहेत त्या आज मूल्यवर्धन करून त्या पदार्थांची विक्री करण्यामध्ये अग्रेसर देखील झालेल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि त्याच दृष्टिकोनातून शेवगा पावडर व्यवसाय हा देखील सध्या खूप चर्चेचा विषय झालेला आहे. तर मला असं विचारायचं आहे की त्याच्या पाठीमागचं कारण काय सांगाल बरं?
1: 2020 पासून कोविड आपल्या देशामध्ये आपल्या जगामध्ये आला तेव्हापासून लोक थोडी जास्त जागृत झाली आरोग्याबाबत.
0: खरंच आहे.
1: त्यामुळे त्यांचा कल जो आहे तो नैसर्गिक पोषण मूल्याने समृद्ध असलेले रसायनमुक्त असलेले अन्न पदार्थ याच्याकडे जास्त त्यांचं प्राधान्य आहे. त्यामुळे हे जे शेवगा पीक जे आहे हे पीक कसं आहे की पोषण मूल्याने समृद्ध आहे, म्हणजे याच्यामध्ये प्रथिनांचं, कॅल्शियमचं, लोहाचं, पोटॅशियम आणि इतर जीवनसत्व याचा मुबलक प्रमाणामध्ये समावेश आहे. त्यासोबतच म्हणजे शेवगाचं आपण पानांचं पावडर तर करतोच, पण त्याशिवाय बाकीच्या ज्या काही त्याचे काही शेंगा असतील, खोड असेल, बाकीचे भाग असेल त्यांचा देखील शेतकरी याचा वापर करू शकतात.
0: अच्छा.
1: म्हणूनच सगळ्या जर दृष्टिकोनाने पाहिलं तर शेवगा जे पीक आहे हे व्यवसायाच्या दृष्टिकोनाने आणि शेतीच्या दृष्टिकोनाने हे फायदेशीर आहे.
0: अगदीच. आणि आता तुम्ही बोलताना म्हणालात की म्हणजे शेवग्या पावडरला सुपर फूड म्हणून देखील ज्याची ओळख मिळालेली आहे, नाही का?
1: हो बरोबर.
0: तर याचं आपल्याला बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर काय महत्व आपल्याला सांगता येईल बरं?
1: मॅडम, जसं आपण शेवगा पावडरला सुपर फूड म्हणतो तसंच आपण शेवग्याचं जे झाड आहे त्याला कल्पवृक्ष असं देखील म्हणतात.
0: अच्छा.
1: कारण की या झाडाचा कोणताच भाग हा वाया जात नाही. त्याची पाने असतील तर पानांपासून आपण पावडर किंवा मग जे काही औषधी असतील त्या आपण तयार करू शकतो, त्याच्यापासून चहा तयार करू शकतो. शेंगा असतील, शेंगाची तर आपण भाजी ही तर सर्वांनाच माहित आहे. शेंगाची निर्यात देखील आपल्या एका देशातून दुसऱ्या देशामध्ये करता येते. त्यानंतर त्याच्या ज्या काही बिया आहेत बियांपासून शेतकरी त्याची रोपं तयार करू शकतात किंवा त्यापासून तेल निर्मिती करू शकतात. जे शेतकरी मधांचं उत्पादन घेतात तर ते शेवग्यांची लागवड करून त्यांच्या फुलांपासून मधाचं उत्पादन देखील घेऊ शकतात. आणि राहिला खोड, जे आपल्या शेवग्याच्या झाडाचं खोड आहे ते अगदी हलके आणि टिकाऊ असतं. त्याशिवाय ते इंधन म्हणून देखील उपयोग त्याचा आपण घेऊ शकतो. किंवा मग लहान जे कृषी अवजारे असतात किंवा जैव इंधन आहे यासाठी देखील या खोडाचा उपयोग होतो. म्हणजे एकंदरीत पूर्ण झाडाचा आपण एक उत्पन्नाचा स्रोत म्हणून विचार करू शकतो.
0: छान. म्हणजे ज्या प्रकारे कडुनिंबाचं झाड हे परिपूर्ण असं प्रत्येक दृष्टिकोनातून आहे, पाने, फुले, फळे, त्याच प्रकारे आपल्याला शेवग्याला म्हणावं लागेल, नाही का?
1: बरोबर.
0: अच्छा. तर मॅडम, आता शेवगा पावडर आणि शेंगा या दोन्हीचं उत्पादन घेता येऊ शकतं का बरं?
1: नक्कीच मॅडम. आता आपण ज्यावेळेस शेवगा या झाडाला व्यवसायाच्या दृष्टिकोनाने बघतो तर आपल्याला पर्याय दोन उपलब्ध आहेत. म्हणजे शेवग्याच्या पानांचं पावडर देखील करू शकतो आणि ज्यांना समजा असं वाटलं की या पावडरची विक्री जास्त होत नाहीये मग आपण थोडे दिवस थांबायला पाहिजे तर ते त्या शेवग्यापासून शेंगांचं देखील उत्पादन घेऊ शकतात किंवा जोड व्यवसाय सुद्धा करू शकतात. म्हणजे शेंगा आणि पावडर हे सोबत देखील याचं उत्पादन ते घेऊ शकतात. यामुळे वर्षभर त्या शेतकऱ्यांना या झाडापासून उत्पन्न मिळेल.
0: बर. म्हणजे दोन्ही दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर ही आपल्याला जमीनची बाजू म्हणावी लागेल, नाही का मॅडम?
1: बरोबर बरोबर.
0: म्हणजे ज्यांना वाटलं पावडरचा व्यवसाय आपण करावा त्यांनी पावडरचा व्यवसाय करावा, किंवा ज्यांना शेंगांच्या माध्यमातून उत्पादन घ्यायचं असेल त्यांनी शेंगा देखील विक्री करून छानसं उत्पादन ते घेऊ शकतात.
1: बरोबर.
0: तर आता मॅडम, आपण नेहमी म्हणत असतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, नाही का? तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला शेवग्यासाठी वाण नेमकं शेतकरी बांधवांनी कोणतं निवडावं?
1: तसं पाहिलं तर मॅडम मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची वाण उपलब्ध आहेत या शेवग्याची. PKM जर म्हणलं आपण तर PKMचं 1-2 किंवा मग ODCचं 1-2-3 आणि प्लस अशी वेगवेगळी वाणं उपलब्ध आहेत. पण आपण शेवग्याची लागवड करताना आपल्याला शेवग्याचं उत्पादन हे पानासाठी घ्यायचंय का शेंगासाठी घ्यायचंय का दोन्हीसाठी घ्यायचं त्या दृष्टिकोनाने ते त्या वाणाची निवड करू शकतात.
0: अच्छा.
1: आता सध्या चर्चेमध्ये जे ODC+ आहे असं म्हणतात, संशोधन कोणतं झालेलं नाही पण शेतकऱ्यांचेच अनुभव आहेत की समजा त्यांना ODC+ मधनं पानांचं जास्त उत्पन्न मिळतं आणि समजा शेंगाचं उत्पन्न घ्यायचं असेल त्यांना तर PKM1 ही जी काही वाण आहे या वाणीपासून शेंगाचं

0: जास्त उत्पन्न ते घेऊ शकतात असं देखील आहे. आणि त्यांना समजा दोन्ही पण घ्यायची इच्छा असेल तर मग त्यांना ओडिसी प्लस हा पर्याय एकदम योग्य आहे.
1: म्हणजे त्यांना कशाचा व्यवसाय करायचा आहे त्या दृष्टिकोनातून वाणाची निवड त्यांनी करावी.
0: बरोबर.
1: शेवग्याची लागवड जर शेतकरी बांधवांना करायची झाली तर त्यासाठी आपल्याला जमीन कशी लागणार आहे, लागवड कधी करावी आणि लागवडीमधलं अंतर हे किती असायला हवं?

0: तरी किती असायला हवं?
1: मॅडम, जर समजा त्यांना शेवग्याची शेतकऱ्यांच्या जमिनीचा जर विचार केला तर ती मध्यम ते हलकी काळी असावी. त्याशिवाय गाळमुक्त किंवा मग लाल जमीन योग्य असते या पिकासाठी.
0: अच्छा.
1: त्याशिवाय जमिनीचा निचरा जो आहे, म्हणजे पाण्याचा निचरा, तो चांगला असावा. आणि त्यासोबतच समजा जर पाण्याचा जर निचरा जर चांगला असेल तरच पाणी शेतामध्ये साचणार नाही आणि त्यांच्या मुळांना हानी होणार नाही.
0: बरं.
1: आणि समजा आपण जर लागवडीचा जर विचार केला, आपण म्हणतो की पावसाळा ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस जून जुलैमध्ये आपण झाडांची लागवड करणं योग्य असते. पण एखाद्या शेतकऱ्याकडे जर सिंचनाची सुविधा असेल तर ते वर्षभरामध्ये कधी पण या पिकाची लागवड करू शकतात.
0: छान.
1: लागवड अंतर किती ठेवलं पाहिजे? तर हे जसं मी आधी सांगितलं की आपण जसं वाहनाची निवड करतोय, आपल्याला कोणत्या प्रकारचं उत्पन्न त्या झाडापासून घ्यायचं, तर त्यावरच लागवडीचं अंतर देखील निश्चित करावं लागतं. म्हणजे समजा आपण पानाचं उत्पादन जर शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी त्या झाडाची लागवड ही 1 बाय 1 मीटरवर घेतली पाहिजे. नंतर मग समजा त्यांना जर पान आणि शेंग या दोन्हीचं जर उत्पन्न घ्यायचं असेल, 1.5 बाय 1 मीटर अंतर त्यांनी घेतलं पाहिजे. आणि समजा फक्त जर त्यांना शेंगाचंच उत्पन्न घ्यायचं असेल तर त्यांना 2.5 बाय 2.5 मीटरवर अंतर ठेवलं तर ते देखील योग्य राहील. आता आपण यामध्ये बघितलं की पानाचं उत्पादन घेताना आपण अंतर कमी ठेवतोय का? कारण की आपल्याला जास्त पानांसाठी, म्हणजे त्याला फुटवे जास्त फुटले पाहिजे, बरोबर आहे? आणि जवळजवळ जर आपण झाडं लावली तर जास्त झाडं बसतील आणि त्याच्यापासून पानांचं उत्पादन जास्त होईल. त्यामुळे आपल्याला पानांचं उत्पादन घेताना झाडांमधलं अंतर हे कमी ठेवावं.
0: अगदीच. लागवडीचं अंतर किती असायला हवं याविषयी छानसं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे की ज्याचं उत्पादन शेतकरी बंधूंना घ्यायचं आहे त्या अंदाजाने त्यांनी लागवडीचं अंतर ठरवावं. यामध्ये खतांचं व्यवस्थापन हे कसं करायला हवं?
1: हे मी जे काही सांगते ते एकरी सांगते, प्रति एकर.
0: बरं.
1: यानुसार खताचं व्यवस्थापन सांगते. तर समजा एका एकरामध्ये त्यांनी जर शेवगा लागवडचं जर नियोजन केलं तर त्यांना शेणखत, त्याला आपण कंपोस्ट असे देखील म्हणतो, तर त्याचा 5 ते 8 टन एकरी त्यांनी त्याचा वापर करावा. त्याशिवाय युरिया 40 किलो प्रति एकर, सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो प्रति एकर आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे 20 किलो प्रति एकर. असं त्यांनी जर याचा वापर केला तर त्यांना चांगलं उत्पन्न मिळेल. आणि प्रत्येक काढणीनंतर नत्रयुक्त खत दिल्यास नवीन पालवी लवकर फुटते, त्यामुळे याचा देखील त्यांनी विचार करावा.
0: अगदीच. आणि या पानांची काढणी कधी सुरू होत असते बरं मॅडम?
1: आपण ज्यावेळेस लागवड करतो साधारण 90 ते 120 दिवसानंतर पहिली काढणी सुरू होते. आणि पहिली काढणी केल्याच्या नंतर 45 ते 60 दिवसानंतर आपण दुसरी काढणी घेतो. असं वर्षभरामधनं जवळपास 6 ते 8 काढण्या आपल्याला मिळू शकतात.
0: अच्छा. आणि हे झालं मॅडम की आता शेवग्याची लागवड शेतकरी बांधवांनी नेमकी कशी करावी. जो आपला मूळ टॉपिक आहे शेवगा पावडर व्यवसाय, लागवड ते बाजारपेठ याविषयी बोलत असताना आता नेमकं शेवग्याची पावडर शेतकरी बांधवांनी कशी तयार करायला हवी?
1: शेवग्याची पावडर जी आहे ती तयार करताना आपल्याला त्याची गुणवत्ता, रंग, चव आणि त्याच्यातली पोषक मूल्ये टिकवून ठेवण्याची हे अत्यंत त्यांना काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कारण की यावर न्यूट्रिएंट कंटेंट आपण जे म्हणतो आपल्याला तो मिळतो. त्यासोबतच आपण जी प्रक्रिया करतो त्यामधल्या म्हणजे आपल्या ज्या काही पद्धत आहेत ज्या आपण त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत त्या सगळ्या आपण उच्च दर्जाच्या स्वच्छ ठिकाणी घेतलेल्या तरी पण चांगलं. आता यामधले मी तुम्हाला स्टेप सांगते की नेमकं आपण त्यांनी पावडर कशी तयार करायची. त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे त्यावेळेस ते पाणी संकलन करणं, म्हणजे ताजी निरोगी जी पाणी असतात ती पाणी त्यांनी गोळा करायची. त्यानंतर त्यांचं पाणी वेगळे आणि त्यांचे देठ वेगळे असे त्याची वर्गीकरण करायचं. पाणी आहेत त्यांना स्वच्छ धुवायचं. त्यानंतर अतिरिक्त पाणी काढून टाकायचं त्या ज्या पानांमध्ये आहे ते सावलीमध्ये किंवा मग नियंत्रित जे तापमान असतं आपलं 50 ते 55 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्यामध्ये त्याला पसरवून द्यायचं. आणि शेवटची जे ड्राईंग असतं आपण ज्याला ट्रे ड्राईंग करतो इलेक्ट्रिक ड्रायर मध्ये, सोलार ड्रायर मध्ये पण त्या करू शकतात. पण हा जर त्यांनी ट्रे ड्रायरचा वापर केला तर ते त्यांना रिझल्ट चांगले मिळतात. आणि त्यामध्ये त्यांनी ते अंतिम वाळवणी म्हणजे आपण ड्राईंग म्हणतो ते केलं तर अगदी चांगलं. ड्राईंग झाल्याच्या नंतर त्यांना ग्राइंडर ज्याला आपण गिरणी म्हणतो याच्यामधनं त्यांना ते बारीक करायचं. तर बारीक झाल्याच्या नंतर त्याला चांगलं टाळून घ्यायचं. टाळल्याच्या नंतर त्यांची एकदा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू चेक करून घ्यायची की त्याच्यामध्ये किती न्यूट्रिएंट्स आहेत काय नाही. आणि हे झाल्याच्या नंतर पॅकिंग आणि सिलिंग करून घ्यायची. अट्रॅक्टिव्ह पॅकिंग ज्याला म्हणतो आपण, तशी पॅकिंग त्यांनी केली पाहिजे. त्याशिवाय फूड ग्रेडची पॅकिंग असते, स्पेशली त्यांनी त्यावर भर दिला पाहिजे. आणि हवाबंद जे काही पाऊच असतात त्याचा उपयोग करून सिलिंग करा.

0: टाकायची आणि थंड व कोरड्या जागेमध्ये ती पावडरची त्यांनी साठवण करायची. हे वेगवेगळे टप्पे आहेत. हे टप्पे करताना फक्त प्रत्येक टप्प्यामध्ये स्वच्छतेची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. वेगवेगळ्या टप्प्यांचा वापर जर त्यांनी केला तर खूप चांगल्या प्रकारची गडद हिरव्या रंगाची आणि उच्च पोषण मूल्य असलेली आणि जी पावडर दीर्घकाळ टिकू शकते अशा पावडरची निर्मिती होते. आणि त्यांनी जर ही सगळी काळजी घेतली तर निश्चितच त्यांना या पावडरची बाहेर देशामध्ये देखील निर्यात करू शकते, त्यांना चांगला भाव देखील भेटेल.
1: खरे, ज्या शेवगा पावडरला आपल्या देशात तर मागणी आहेच पण परदेशात देखील खूप मोठ्या प्रमाणात ही मागणी आहे. आणि ही मागणी जर आपल्याला पूर्ण करायची असेल, आपला व्यवसाय आपल्याला वाढवायचा असेल, तर आता ज्या प्रकारे तुम्ही प्रक्रिया सांगितली की पावडर बनवण्याची, त्या पद्धतीने जर शेतकरी बांधवांनी ही प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करून आपली पॅकिंग आणि साठवण योग्य रीतीने जर केली तर निश्चितच चांगला असा भाव त्यांच्या या पावडरला मिळू शकेल.
0: बरं,
1: अजून एक महत्वाचा मुद्दा मॅडम की आता ह्या सगळ्या प्रक्रिया करत असताना अजून महत्वाची अशी कोणती काळजी शेतकरी बांधवांनी घ्यायला हवी?
0: ज्यावेळेस आपण पावडरचा विचार करतो त्यावेळेस त्यांनी पानांची जी क्वालिटी आहे त्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. म्हणजे ती जी पाने आहेत ती पिवळी नसावी, रोगमुक्त पाने असावी जी पाण्यांचे ते पावडर करतायत. त्यासोबतच ती ज्यावेळेस ते वाळवणार आहेत, ट्रे ड्रायरचा त्यांनी वापर केला तर सगळ्यात चांगलं. आणि थेट उन्हामध्ये म्हणजे त्याच्यावर न काही झाकता अशी वाळवण त्या पानांची करू नये. त्यासोबतच जे तापमान आहे ते तापमान 50 ते 55 डिग्रीच्या वर नसावं. त्यासोबतच वातावरण सगळं स्वच्छ असावं, जिथे पावडर तयार करणार आहे तो कोपरा ना कोपरा तो पूर्ण स्वच्छ असला पाहिजे. शेवटचं म्हणजे पॅकिंगची जी गोष्ट आहे, फूड ग्रेड पॅकिंगच वापरली पाहिजे. त्याची काळजी जर त्यांनी घेतली त्यांच्या व्यवसायात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
1: खरंय, म्हणजे आपल्या ग्राहकांचा विश्वास जर आपल्याला टिकवायचा असेल तर आकर्षक जी काही पॅकिंग आहे त्याचं व्यवस्थापन आपण शिकून घ्यायला हवं.
0: बरोबर.
1: तर मॅडम आता यासाठी कोणकोणती यंत्रसामग्री आवश्यक असते? बरं,
0: आपण व्यवसाय करतोय त्यावेळेस आपल्याला व्यवसाय करताना कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा, म्हणजे आपल्याला सूक्ष्म व्यवसाय करायचा आहे, लघु व्यवसाय करायचा का मध्यम. त्यामध्ये समजा सूक्ष्म व्यवसाय केला तर जवळपास 20 ते 30 किलो पर्यंत त्यांना पावडर तयार करता येते. लघु केला तर 50 ते 100 आणि मध्यम केला तर मग 100 ते 300 किलो पर्यंत त्यांना पावडर तयार करता येते. पण म्हणजे हा व्यवसाय करताना त्यानुसार ती यंत्रसामग्री घेतली पाहिजे. सूक्ष्म करायचं असेल तर मग त्यांना मेजर काय घ्यावं लागणार, यामध्ये त्यांना लीफ वॉशर म्हणजे जे पाणी धुवायचं आहे ते पाणी धुवण्याचं यंत्र एक घ्यावं लागेल, ट्रे ड्रायर घ्यावं लागेल आणि तिसरं म्हणजे ग्राइंडर घ्यावं लागेल.
1: अच्छा.
0: आणि शेवटला पॅकिंग मशीन. पण जर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जर हा व्यवसाय करायचा असेल तर लीफ वॉशर हे जर कंपल्सरीच आहे, लीफ ट्रे ड्रायर ज्याच्यामध्ये आपण पाणी वाळवणार आहे, पल्वराइजर ज्याला आपण गिरणी असे म्हणतो, ग्राइंडरही म्हणतो, हे तर आपल्याला आवश्यकच आहे. हायड्रो शिफ्टर म्हणजे काय की ते स्वयंचलित यंत्र असतं, चाळणी यंत्र असतं ज्याच्यामधनं ऑटोमॅटिक जे पावडर आहे ते चाळल्या जातं. पॅकिंग मशीन मग वेगवेगळ्या प्रकारची येते, सेमी ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन म्हणजे फक्त आपण पाऊच ठेवायचं ते सील होऊन बाहेर जातं अशा काही असतात. आणि सिलिंग मशीन, वेईंग बॅलेन्स, दुसरं आपण जे मॉइश्चर मीटर म्हणतो आपण, ज्याच्यामधनं आपल्याला कळतं की आपल्या याची गुणवत्ता किती आहे, मॉइश्चरची गुणवत्ता नियंत्रणामध्ये आणण्यासाठी त्याचा ते वापर चांगल्या प्रकारे करू शकतात.
1: बरं, तर मॅडम आता ह्या सगळ्यामधून आपल्याला एकरी किती उत्पादन मिळू शकतं? बरं,
0: एका एकरामध्ये समजा जर शेतकऱ्यांनी जर योग्य नियोजन जर केलं तर त्यांना हिरव्या पानांचं उत्पन्न जवळपास 20 ते 30 टनापर्यंत एका वर्षाला मिळू शकतं. शेवगा पावडरचा विचार केला आपण, ह्या पानांपासून 2 ते 3 टनांपर्यंत त्यांना पावडर मिळतं. आणि आपण शेंगाचा जर विचार केला तर जवळपास 8 ते 15 टनापर्यंत शेंगा त्यांना वर्षाला मिळू शकतं.
1: छान. आणि हा आर्थिकदृष्ट्या हा व्यवसाय म्हणजे सर्वसाधारण शेतकरी बांधवांना किती फायदेशीर असू शकेल?
0: जर पावडर त्यांनी तयार केला त्याचा दर त्यांना 400 ते 800 रुपयापर्यंत जर मिळाला प्रति किलो तर उत्पन्न खूप चांगल्या प्रकारे त्यांचं वाढू शकतं. म्हणजे याला आपण ड्युअल पर्पज फार्मिंग मॉडेल पण म्हणू शकतो, कारण की पावडर तर घ्यायचंच पण पावडर सोबत त्यांनी शेंगाची देखील विक्री करायची. शेंगातनं त्यांना जवळपास 2 ते 5 लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकतं. असं जर 2 प्रकारे जर केलं तर याला ड्युअल पर्पज फार्मिंग मॉडेल नक्कीच आपण म्हणू शकतो.
1: अगदी अगदी. तर मॅडम आता तुम्ही म्हणालात की शेवग्याचा प्रत्येक अवयव, पान असेल, फूल असेल, त्यानंतर खोड असेल, हे परिपूर्ण असा त्याचा उपयोग आपण करू शकतो. तर मग या शेवग्यापासून कोणकोणती मूल्यवर्धित पदार्थ आपण बनवू शकतो आणि त्याची चांगली विक्री ही बाजारपेठेत आपल्याला मिळू शकेल?
0: मॅडम तसं पाहिलं तर जसं मी आधी पण सांगितलं की त्याचा शेंगा असेल तर शेंगाची भाजी, खोड असेल तर त्याचा इंधनासाठी किंवा बाकीच्यासाठी, पण स्पेशली जर

0: आपण शेवगा पावडरचा जर विचार केला किंवा त्याच्यापासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांचा विचार केला तर त्यामध्ये शेवगा चहा आहे, शेवगा कॅप्सूल आहे, शेवगा सूप मिक्स आहे, शेवगा बिस्किट आहे, शेवगापासून वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत, शेवगा एनर्जी बार आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन आहेत. यामध्ये कसं आहे की ही जी उत्पादनं आहेत ती काही हेल्थ स्टोअरला, काही औषधी उद्योगांमध्ये, काही वेलनेस किंवा फिटनेस सेंटरमध्ये, बेकरी उद्योगामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्याचा उपयोग होतो आणि त्यातनं खूप जास्त प्रकारे मागणी त्यांची वाढली आहे. म्हणजे डायरेक्ट शेवगा खाण्यापेक्षा शेवगा पावडरपासून जी काही उत्पादने होतात ती जर तयार करण्यावर जर शेतकऱ्यांनी भर दिला तर त्यांना एकंदरीत जास्त नफा मिळू शकतो. याची विक्री कुठे करायची? तर शेतकरी याची विक्री एकतर स्थानिक बाजारामध्ये करू शकतात, जिथे जसं मी सांगितलं की फिटनेस सेंटर असेल, हेल्थ स्टोअर असतील किंवा वेलनेस सेंटर असतील तिथे ते करू शकतात. त्यासोबतच आयुर्वेदिक जसं औषधं आपण कॅप्सूल्स वगैरे करणार आहे तर त्याचा मेडिकल स्टोअर असतात वेगवेगळे, तिथे ते करू शकतात. ऑर्गॅनिक स्टोअरला देखील शेवग्यापासून बरेचसे कॉस्मेटिक सुद्धा आजकाल तयार करतायत. आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सोशल मीडिया, या सगळ्यांचा उपयोग घेऊन सुद्धा शेवगा पावडरची विक्री करू शकतात.
1: निश्चितच जर शेतकरी बांधवांनी याकडे व्यवसाय म्हणून पाहिलं तर निश्चितच चांगला असा नफा या उद्योगाच्या माध्यमातून ते मिळवू शकतात, नाही का?
0: नक्कीच.
1: आता हे तर झालं की म्हणजे आपल्या देशात आपण कशा प्रकारे मार्केट याला मिळवू शकतो, जर बाहेर आपल्याला याची निर्यात करायची असेल तर त्यासाठी काही संधी उपलब्ध आहेत का?
0: तसं पाहिलं तर अमेरिका, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन देशांमध्ये या शेवगा पावडरची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. फक्त याला आवश्यक काय आहे तर ज्यावेळेसही आपण दुसऱ्या देशांमध्ये निर्यात करतो त्यावेळेस आपल्याला आपेडा आणि फसाय ह्या दोन लायसन्सची आवश्यकता असते. भारतामध्ये देखील लागतं किंवा मग आपण ज्यावेळेस व्यवसाय चालू करतो त्यावेळेस आपल्याला हे आवश्यकच आहे. पण निर्यातीच्या दृष्टिकोनाने जर विचार केला तर आपेडा हे लायसन आपल्याला शेतकऱ्यांजवळ असणं आवश्यक आहे.
1: अगदी, म्हणजे ह्या कागदपत्राची पूर्तता त्यांनी करायला हवी बाहेर देशी जर आपल्याला पाठवायचं असेल तर, नाही का?
0: बरोबर.
1: आणि मॅडम आता शेवटी जाता जाता एक महत्वाचा प्रश्न, बचत गटातील महिलांना जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने हा उपयुक्त होणार आहे?
0: मॅडम हे जे शेवगा पावडर आहे यामध्ये कसं झालंय की सूक्ष्म उद्योगांपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग चालू झाले सगळ्याच ठिकाणी, महाराष्ट्रात असेल किंवा बाहेर राज्यात असेल किंवा देशामध्ये असेल. मग काय करतात लोक की समजा जर शेवगा पावडर तयार करायची असेल तर मग ते ग्रामीण भागातल्या महिलांना टार्गेट देतात की आम्हाला पानांचं संकलन करून द्या. मग महिला बचत गटांनी जर ठरवलं की आपण फक्त पानांचं संकलन करायचं आणि या प्रक्रिया उद्योगापर्यंत पोच करायची तर हा देखील एक वेगळा उद्योग महिला बचत गटासाठी होऊ शकतो. किंवा जे काही आहे समजा त्यांच्याकडे जी पानं आहे ती वाळवून द्यायची, म्हणजे आजकाल एस फॉर एसचे मुंबा असे खूप सोलार ड्रायरची स्कीम चालू झालेली आहे बऱ्याचशा महिलांमध्ये. म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप महिलांनी त्याचा अवलंबन केलेला आहे, म्हणजे घेतलेला आहे ते ड्रायर वगैरे, तर त्यामध्ये ते त्यांचं वाळवण करून ते पावडरही देऊ शकतात, तरी नुसते पाने वाळवून देऊ शकतात किंवा म्हणजे पावडरची निर्मिती करून सुद्धा देऊ शकतात. किंवा मग महिला बचत गटच एकत्र येऊन त्यांनी स्वतःचा हा शेवगा पावडरचा व्यवसाय चालू करायचा, त्याची पावडर निर्मिती करायची, पॅकिंग करायची आणि त्यांची स्थानिक बाजारामध्ये विक्री करायची. अशा माध्यमातून ग्रामीण महिलांना रोजगार देखील उपलब्ध होईल, उत्पादन देखील निर्मिती होईल आणि उत्पन्नही चालू.
1: छान,
0: अशा प्रकारचा एक संयुक्तिक व्यवसाय महिला बचत गटांना सुरू करता येईल.
1: अगदी अगदी. शेवटी जाता जाता आमच्या समस्त शेतकरी बंधू आणि महिला भगिनींसाठी काय संदेश तुम्ही द्याल बरं?
0: शेतकरी बांधव, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांनी शेवग्याच्या लागवडीकडे आणि शेवग्याचं जे काही मूल्यवर्धनाकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनाने नक्कीच बघावं. योग्य नियोजन, योग्य प्रक्रिया आणि मार्केटिंग केल्यास नक्कीच शेवग्याचा पावडर असेल किंवा शेवग्याची जी काही शेंगाची लागवड हा व्यवसाय असेल तो नफा देऊन त्यांना जाईल. त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांनाच विनंती आहे की त्यांनी या व्यवसायाकडे एक चांगला उत्पन्नाचा सोर्स म्हणून बघावं.
1: नक्कीच मॅडम, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेवगा लागवडीपासून ते थेट बाजारपेठेपर्यंतची जी काही महत्वाची माहिती आहे ती तुम्ही सविस्तरपणे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितली. आणि शेवगा हे केवळ एक पीक नसून योग्य प्रक्रियेची जोड जर मॅडम आपण याला दिली तर तो एक आपला बारमाही नफा देणारा उत्तम उद्योग आपला कसा बनू शकतो हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना देखील कळालेलं असेल. आणि कमी पाणी आणि कमी खर्चात शेतीपूरक व्यवसाय जे काही आपले तरुण शेतकरी वर्ग असतील किंवा बचत गटातील महिला असतील त्यांच्यासाठी शेवगा पावडर निर्मिती हा खरोखरच एक सुवर्ण संधी देणारा व्यवसाय आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज आपण ही छानशी माहिती आपल्या सर्व शेतकरी

0: शेतकरी बांधवांना आणि तसंच तरुण नवउद्योजक आहेत त्यांना खूप छान प्रकारे सोप्या भाषेमध्ये हे मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. आणि ज्या काही महत्वाची काळजी आपल्याला हे पावडर बनवत असताना घ्यायची आहे त्याही गोष्टींकडे मंडळी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि छानसा शेवगा पावडर व्यवसाय हा जर तुम्ही केला तर छान असा नफा देखील तुम्हाला यामधून मिळणार आहे आणि आपल्या शेतीला पूरक व्यवसायाची जोड देखील या माध्यमातून मिळेल. तर मॅडम, आज ही छानशी माहिती तुम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
2: तवा मंडळी, आताच आपण शेवगा पावडर व्यवसायातून रोजगाराची संधी याविषयी डॉक्टर वैशाली देशमुख विषयी विशेषज्ञ गृहविज्ञान MGM कृषी विज्ञान केंद्र गांधेली छत्रपती संभाजीनगर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.
3: बघ राधे, म्हणजे शेवगा पावडर व्यवसायातून देखील किती रोजगाराच्या संधी आहेत आणि किती जागतिक बाजारपेठेमध्ये याला मागणी आहे हे याच्यामधून आपल्याला कळालं.
2: वय, कारण कसं आहे आपल्यासारख्या माणसाला कसं शेवग्याचं काही महत्वच माहिती नव्हतं.
3: खरंय खरंय.
2: आणि आता कसं मॅडमने आपल्याला समजा गोष्टी सांगितली की शेवग्याचं पानाचं काय महत्व आहे, त्यापासून आपण जी पावडर तयार करतो त्या पावडरीचं आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे ही समधी माहिती कसं मॅडम कडून तू मिळून घेतली पाहिजे.
3: नक्कीच नक्कीच. चला तर मग मंडळी, आता कार्यक्रमात आनंद घेऊयात एका छानशा गीताचा.

0: आणि याबरोबरच शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी अर्थातच वैशाली वांगीकर
1: आणि मी राधा वहिनी अर्थात शीतल निमजे
0: आम्ही दोघी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतशिवार शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात सर्वांच्या मनात.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हॅलो
2: हॅलो, फोन फरमाइश.
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3:00.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हॅलो
2: हॅलो, फोन फरमाइश.
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत.
3: कुछ तुम कहो, कुछ हम कहे.
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी सकाळी 11:05.

0: लिख लो।
1: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्स वर। 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212। आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212। तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका। दुपारी 2:30 ते 3 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी।
2: हॅलो, फोन फरमाईश।
3: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस?
4: अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
3: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
4: अरे वा,
3: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा।
4: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,
3: आजच कॉल करा
4: 9637359585।
3: 9637359585।

0: नव्या जगाचं नवं चित्र, आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी, वेळेनुसार बदला, पुढे चला, आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं, डीडी फ्री डिश.
1: FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबनन मध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंड सोबत. प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओदिशामध्ये मोहनचरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली. भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले. त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बेडकिनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रील आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
0: होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 गोल झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफमध्ये 4-1 विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गडी गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 गडी भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 नेदरलँड्सचा सामना स्वीडनबरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथंही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 गोलनं विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळं इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 8:14 आणि 50 सेकंद होत आहेत. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम. लोकसंगीताच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया पोवाडा, शिवप्रभूचे गातो गुणगान. पोवाड्याचे गायक आहेत सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचिते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. ऐकूया पोवाडा.

मावा प्रांतामधले भील राहुशी कोणी वदार मुसलमानाचे पोहर शिवाजी राजांच्या बरोबर की राजे आम्ही तुमच्या बरोबर पुण्याला येत आहोत आणि शिवाजी राजे या पुण्यामध्ये असताना

राजांची घोडदौड चालू झालेली. राजे दौडाय लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोट दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे? हो राजे. मग आपलं काय? राजे, आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400-450 ही बाण सवंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण मारलं राजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी. रातोरात ते किल्ला जिंकला. या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं.

राजाने घोडा थांबवला. एसाजी, कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं. परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजा थांबा. एसाजी, तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे. तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे. तो पळाय लागला, पळता पळता ठेस मारून पटला गुडघ्याला लागलेला आहे. परत उठलेला आहे आणि परत पटत आहे.

0: खबर असे
1: तो पळत येणारा ग्रस्त
0: पळत आला राजांची घट्ट पायधरी आणि सांगितलं राजा राजा संपलो रे राजा मला जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही कुंपणानं शेत खाल्लं रे राजा कुंपणानं शेत खाल्लं
1: आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा
0: अरे राजा काय घडायचं राहील माझी तरणी बांड कोणती भर दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलानी तिच्यावर घाला घातला राजा संपलो असा कोण आहे तो
1: रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याचं
0: हे साजी असाच रांजाचा आणि पाटलाला घेऊन या आणि हे साजी निघाले नाही प्रणाम

इथून तुझी नाळ वळली नाही. पोट पिळ तर दूध निघेल. तोंड सांभाळून बोला. अरे जा. इसाजी तसाच पाठीमाग फिरलो आणि राजांना हे सर्व सांगत असताना तानाजी राजे पाटील मगरूर आहे. काय म्हणाला पाटील? नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाळली नाही. ओट पिळा तर दूध घेईल. तानाजी मारुसरे बाजून उभे होते. तानाजीच्या हाताच्या मुठ्ठी वाळ्या हे साधी. अरे कमरेची समशेर काय शोभेसाठी नेलीस काय? पाटलाना असं बोलताच गर्दन का उतरली नाही? राजाने हात उंचावला आणि सांगितलं, एसाजी तानाजी, एसाजीने केले ते बरोबर आहे. बाबा आपलं नाव रामजी, आमच्या बरोबर पुण्याला याल. हाजी एसाजी, रामजीला घोड्यावर घ्या, निघा आमच्या बरोबर. आणि राजे निघालेले. राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार, नकली राजा, नामधारी राजा, या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे. या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी रयत, माझी मुलं पाळ, माझ्या माता भगिनी. नाही, या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे. या विचारामध्येच राजे पुण्याला आले. आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकडे गेल्याने सांगितलं, हे साजी यातनं 40 घोडे स्वार घ्या, रांजात जा आणि

0: आमच्याकडे
1: मां साहेब दरबारी चला कळेल तुम्हाला.
0: येते बाबा. जिजाऊ मां साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले. एसाजी अण्णा पाटील हजर करा आमच्या समोर. आणि पुढच्या दारातनं पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली. पाटील पळत पुढाला काय म्हणताय? प्रणाम मां साहेब.
1: प्रणाम शिवाजी राजे.
0: प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे.
1: काय रामजी हाच का तो?
0: राजे
1: राजे याच निजानी माझ्या मुलीची आवृत्ती. राजा याला जिवंत ठेवू नका.
2: काय पाटील
1: आणि ऐकतो ते खरं आहे का? मां साहेब मां साहेब मला न्याय होय. पाटील
2: आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल.
1: ज्या पायन तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जातील. मां साहेब पाटील
0: तू जशी आता गायवाया करतोस त्यावेळी त्या मुलीने अशीच गायवाई केल्या.
1: पाटील पाटील पांजा माझ्या अंगाला हात लावू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे. पाटील माझ्या अंगाला हात लावू नका. नीच
0: तुला तिची माया आली नाही.
1: ज्या पायन तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील. हे साजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे.
0: आणि काय झालं

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात शिवप्रभूचे गातो गुणगान हा पोवाडा. गायक होते सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचयिते होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. श्रोतेव संध्याकाळचे 8:30 वाजतायत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पुढील कार्यक्रम भावधारा. भावधारा या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. गीतकार आहेत राजा बढे, संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

राजा बढेंच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत लता मंगेशकर आणि गीत लिहिलंय भारत आंबे यांनी.

भारत आंबे यांनी लिहिलेल्या या कवितेला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. गायिका होत्या लता मंगेशकर. यानंतर ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत सुमन कल्याणपूर, गीतकार संगीतकार यशवंत देव.

श्रोते हो, या गीताच्या गायिका होत्या सुमन कल्याणपूर. संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. ठीक 8:45 दिल्ली केंद्रावरून बातम्या संक्षेपित केल्या जातील. ऐकूया आपलं शेवटचं गीत. गायक आहेत पंडित भीमसेन जोशी, गीतकार आहेत सुधीर मोघे, संगीत दिले राम फाटक यांनी.